स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank, Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

फक्त रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 11 ऑक्टोबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताजवळ वास ठेवल्यावर वासना राहतच नाही. एखादा मनुष्य दुष्ट निघाला तर मागल्या जन्मी तो कसा वासेल असं आपण म्हणतो, पण हे बरोबर नाही. मनुष्याला वासनेनंच जन्म येतो, कर्मानं नाही. म्हणूनच कर्म टाळायचं नसतं, त्याच्यामागची वासना टाळावी लागते. कर्म हे केव्हाही बाधक ठरत नाही, तर कर्माचा हेतू बाधक ठरतो. अधिकाऱ्यापुढे शिपाई चालतो आणि कैद्याच्या पुढेही चालतो, परंतु यामध्ये जो फरक आहे तोच फरक संतांच्या आणि आमच्या वासनेत आहे. आम्ही वासनेचं खत विषयाला घालतो आणि विषयातच गुंतून राहतो. वासनेचा क्षय सत्संगाशिवाय नाही होणार. संगतीनं मनावर परिणाम घडतो. वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायाने तृप्त होण्यासारखे नसून, आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते. वासना म्हणजे विषयाजवळचा वास ना म्हणजे नको. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि रात्रीपर्यंत वासनेमुळं सर्व कर्म एकमेकात गुंतून गेलेली आहेत. म्हातारे आणि तरुण या सर्वांना वासनासारखीच आहे. मी आता कंटाळलो असं म्हटलं तरी वासना आपल्याला सोडत नाही, आणि देह ठेवतानाही आपली वासना आपल्या बरोबर येते. परमात्मा जसा चिरंजीव आहे तशी वासना पण चिरंजीव आहे. वासनेच्या किंवा हवेपणाच्या 3 अवस्था आहेत. एक आस, दुसरी हव्यास आणि तिसरी ध्यास. आस म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणं. हव्यासामध्ये वस्तू नेहमीच आपल्या जवळ असावीशी वाटणं. आणि ध्यासामध्ये त्या वस्तूशिवाय इतर काही सुचतच नाही. मोठं झाड तोडायचं असेल तर आपण त्याच्या वरच्या फांद्या आधी तोडतो, नंतर बुंदा तोडतो. त्याचप्रमाणे वासनेचं झाड तोडण्यासाठी त्याच्या फांद्या म्हणजे आपलं हवे नकोपण आधी तोडाव्यात, आणि शेवटी वासना मारावी. आपल्याला जे मागायचं आहे ते भगवंताजवळच मागावं. त्यानं ते नाही दिलं तर ते न देणंच आपल्या हिताचं आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल. त्यानंच वासना मरेल, आणि वासना नष्ट झाल्यावर बुद्धी भगवत स्वरूप होईल. काहीही न करता मिळावा इतका का परमार्थ सोपा आहे? त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नको का? आणि चांगल्या वासनासुद्धा नीती आणि धर्माला धरून असतील तेवढ्याच भोगाव्या. श्रीमंतांच्या गरजा मरेपर्यंत भागत नाहीत, कारण त्यांना वासना जास्त असते. काळ हा आपल्याला आशेत गुंतवून ठेवतो, आणि शेवटपर्यंत सुख न देता आपलं आयुष्य संपवतो. जो जिवंतपणी वासना रहित राहिला त्याला सुखदुःख नाही. आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखं वागावं. असं राहण्यानं वासना क्षीण होईल. राम करता ही भावना ठेवून रामात राहण्याचा प्रयत्न करा. नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे वासनेची नांगी मोडलीच म्हणून समजा.
2: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016.
2: निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 25, दशक दुसरे, समास 9, विरक्ताचे वर्णन. विरक्ताने प्रेमळ स्थिती, उदास स्थिती, योग स्थिती, ध्यान स्थिती, विदेह स्थिती, सहज स्थिती सर्व जाणावे. ध्वनी, लक्ष, मुद्रा, आसने, मंत्र, तंत्र, विधाने सर्वांचा अनुभव घ्यावा. विरक्ताने जगन्मित्र असावे. विरक्ताने स्वतंत्र असावे. विरक्ताने विचित्र बहुगुणी असावे. विरक्ताने हरिभक्त असावे. विरक्ताने अलिप्त राहून नित्य मुक्त असावे. विरक्ताने शास्त्रांचा धांडोळा घ्यावा. विविध मतांचे खंडन करावे. विरक्ताने मुमुक्षुंना शुद्ध मार्ग सांगावा. त्यांच्या मनातील संशय नाहीसा करावा. विरक्ताने विश्वातील सर्वांना आपले म्हणावे. विरक्ताने निंदकांना वंदावे. विरक्ताने साधकांना बोध द्यावा. विरक्ताने मुमुक्षुंना निरूपण करून मुक्तीच्या वाटेवर न्यावे. विरक्ताने उत्तम गुण घ्यावे, अवगुण त्यागावे. विवेकाच्या बळाने वाईट गोष्टी नष्ट कराव्यात. अशी ही उत्तम लक्षणे आहेत. ती एकाग्र मनाने ऐकावी, याचा विरक्त पुरुषाने अवहेर करू नये. इतके मी सांगितले आहे, त्यातील मानवेल तितकं घ्यावं. जास्त बोललो म्हणून श्रोत्यांनी उदास होऊ नये. परंतु लक्षण न घेता अवलक्षण घेतले तर तो बाष्कळपणा ठरेल आणि त्याला पडतमूर्खपणा येईल. त्या पडतमूर्खाची लक्षणे पुढील समासात सांगतो, ती सावधपणे ऐका. येते श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विरक्त लक्षण नाम समास 9 समाप्त. दशक दुसरे, समास 10, पढत मूर्खाची लक्षणे. मागे मी मूर्खांच्या अंगामध्ये चातुर्य निर्माण होईल अशा तऱ्हेची लक्षणे सांगितली. आता शहाणे असूनही मूर्खांसारखे वागतात, त्याला पढत मूर्ख असे म्हणतात, त्याची लक्षणे सांगत आहे. श्रोत्यांनी दुःख मानू नये, कारण ती सोडून दिली असता सुख प्राप्त होते. बहुश्रोता आणि व्युत्पन्न प्रांजळ असे ब्रह्मज्ञान बोलणारा स्वतः मात्र अभिमान आणि वाईट इच्छा धरतो, तो पढत मूर्ख होय. स्वच्छंद वर्तन करण्यास सांगतो, सगुण भक्तीला विरोध करतो, स्वधर्म आणि साधनाची निंदा करतो, तो एक पडत मूर्ख. स्वतःला शहाणा समजून सर्वांना अज्ञानी समजतो, लोकांमधील दोष पाहतो, तो एक पडत मूर्ख. शिष्याला आचरण करता येणार नाही असे आदेश देतो, संकटात पाडतो. ज्याच्या शब्दामुळे मन दुखवले जाते, तो एक पडत मूर्ख. रजोगुण तमोगुण कपटी आणि कुटील अंतकरणाचा वैभव पाहून स्तुती करणारा, तो एक पडत मूर्ख. संपूर्ण ग्रंथ पाहिल्याशिवाय उगाचच नावे ठेवतो, गुण विचारता अवगुण पाहतो, तो एक पडत मूर्ख. लक्षणे ऐकून कंटाळतो, मत्सर करून विरोधी वर्तन करतो, नीती न्यायाच्या विरोधात वागतो, तो एक पडत मूर्ख. जाणीवपूर्वक हट्टाला पेटतो, आलेला क्रोध आवरता येत नाही, कृती आणि शब्द यांच्याबद्दल अंतर बाळगतो, तो एक पडत मूर्ख. अधिकार नसताना वक्तृत्व करतो, ज्याचे वचन कठोर असते, तो एक पडत मूर्ख. एखादा बहुश्रुत श्रोता वक्त्याला प्रश्न विचारून कमीपणा आणतो, त्याच्याशी वाचाळपणा करतो, तो एक पडत मूर्ख होय. दुसऱ्यांना दोष देतो, तेच दोष त्याच्यात असतात हे ज्याला कळत नाही, तो एक पडत मूर्ख. पडत मूर्खांची लक्षणे आणखीन बरीच आहेत, ती पुढील भागात पाहूया.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. ओम गंगणपतये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वत्यै महालक्ष्म्यै महाकाल्यै च नमो नमः. श्रोते हो नमस्कार. वसंत कोकिळाचं साम्राज्य जेव्हा असमंतात विहरतं, तेव्हा तरुण मनांना मोठ्या अजब अशा धुंदीला सामोरं जावं लागतं. नवसृजनासाठी नवनिर्मितीसाठी ही तनामनांची धुंदी अत्यावश्यक असते. म्हणूनच ठराविक वयामध्ये ह्या यौवन धुंदीचं आकर्षण साऱ्याच सजीवांना असतं. अहो, वंशवृद्धी आणि उत्क्रांतीचं

अस्लान अवरा नको ग बाई या चित्रपटामधलं अनुराधा पौडवाल आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं, ज्याला स्वरसाज लाभला होता राम कदम यांचा. रुंजी घालणं, पिंगा घालणं, अहो हा तर आहे प्रीती विश्वातला महत्वाचा धागा. त्याशिवाय का सहवासाच्या आकाशात जाता येतं? भेटीचा चंद्रमा तेव्हाच तर नजरेच्या टप्प्यात येतो. भेटी गाठीमधूनच प्रीती फुलायला लागते आणि ध्यास लागतो सखीचा तो असा.

आताच आपण जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं शांता शेळके यांचं भावगीत ऐकलं, ज्याला स्वरबद्ध केलं होतं देवदत्त साबळे यांनी. टाळी एका हातानं कधीच वाजत नसते, टाळी एका हातानं कधीच वाजत नसते, प्रीती विश्वात तर हे अगदी खरं आहे. अलगद प्रतिसाद असेल, होकार असेल, उभयतांची मान्यता असेल, मुख्य म्हणजे प्रेमभाव सरस असेल, तरच प्रेमविवाह सफल होतात, सुफळ होतात. मनात प्रीती असेल तरच उत्कट ओढ निर्माण होते ती अशी.

बेधुंद या अस म्हणतात झाले बेधुंद सारे तराणे. उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकरांचं गीत आत्ता आपण ऐकलं, ज्याला संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुणे यांनी. प्रीत म्हणजे नेमकी कशी असते हो? तिला काही आकार रंगरूप असतं? तर असं काहीच नेमकं सांगता येत नाही. प्रीतीची नेमकी व्याख्या नाही, सूत्र नाही की गणित नाही. मात्र प्रीती हे एक मनामनात तयार होणार अजब रसायन आहे हे मात्र नक्की. अनेक कवींनी आणि गीतकारांनी या प्रीतीबाबत मार्गदर्शन मात्र अनेक गाण्यांमधून केलं आहे ते असं.

सदणारे कशी प्रीत असावी, सदणीग अशी प्रीत असावी. शिवरामी मंदिरे या चित्रपटातलं कृष्णा कल्याणी मन्नाडे यांनी गायलेलं युगलगीत आता आपण ऐकलं. स्वरसाज होता श्रीकांत ठाकरे यांचा. वसंत कोकिळाचं सुंदर गुणवैशिष्ट्य आहे ते असं की अनुरूप जोड्यांना अगदी कुठून कुठून एकत्र आणण्याचं मोठं सत्कार्य हे वसंत कोकिळ अविरत करत असतात. कुणी याला रतिमदनाचा खेळ असंही म्हणतात. सारं सृष्टीचक्र नित्य फिरत असतं ते या रतिमदनाच्या खेळामुळं. आणि रतिमदनाच्या या खेळासाठीच वसंत कोकिळ कूजन अत्यंत पोषक ठरतं ते असं.

0: आताच आपण श्रीमान बाळासाहेब या चित्रपटामधलं श्रीकृष्ण पोवळे यांचं युगलगीत ऐकलं, लता मंगेशकर आणि मन्नाडे या कलाकारांच्या स्वरामध्ये. या युगलगीताला स्वरसाद लाभला होता मोहम्मद शफी यांचा. बरे तर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी, शुभम भवतु कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क
1: रेडिओ विश्वास. टाइम चेक.
2: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank, Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे आजच्या काही ठळक कार्यक्रमांच्या रूपरेषेची. आज रविवार, सकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात आरती. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष, सादर करती आरजे श्रद्धा. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम भारतरत्न आनंद यात्री, सादर करते विश्वास देशपांडे. 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डबरे. 7:45 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 8 प्रसारित होईल कार्यक्रम अंतरंग, सादर करती श्रद्धा कराळे. 10:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम बालविश्व. 10:20 आम्ही प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. 10:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम नातवंडांशी गप्पा, सादर करत्या सुमती पवार. 11:00 प्रसारित होईल गजानन महाराज यांची आरती. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके. 12:30 आपण ऐकू शकणार आहात जीवनरंग ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या सुषमा दाते. 1:00 प्रसारित होईल कार्यक्रम बाळू ऑन एअर, सादर करते डॉक्टर राजेश आहेर. 2:00 आपण ऐकू शकणार आहात वन्यजीव सप्ताहानिमित्तचा विशेष कार्यक्रम. 2:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम आजचे पाहुणे याचं पुनःप्रसारण, सादर करत्या मेघना साने. 4:00 आपण ऐकू शकणार आहात नाट्यसंगीत. 4:30 आम्ही प्रसारित करणार आहोत विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करती श्रद्धा कराळे. 5:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम आपकी फरमाईश. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 11 ऑक्टोबर, आजच्या दिवशी 1968 रोजी अमेरिकेची अंतराळ संस्था नासा हिच्याद्वारे पहिली यशस्वी मानवयुक्त अंतराळ मोहीम अपोलो 7 प्रक्षेपित केली गेली होती. 1987 श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन पवनची सुरुवात केली होती. आजच्याच दिवशी 1916 रोजी भारतीय समाजसुधारक आणि राजकारणी नानाजी देशमुख यांचा जन्म झाला होता. 1916 रोजी ज्येष्ठ भारतीय चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी 1942 रोजी भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक आणि प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचा देखील जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
0: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
0: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी एंड मेडिकल.
0: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
2: 9146773425.

नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे, तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 25व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी रवींद्रनाथांच्या आणखी एका लोकप्रिय कथेबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. ती कथा म्हणजे नष्ट नीड या नावाची. मंडळी, रवींद्रनाथांच्या कथांचा आढावा आपण घेतो आहोत. मागील काही भागांमध्ये आपण त्यांच्या काही लघुकथा पाहिल्या. या भागात त्यांची एक दीर्घकथा किंवा जिला लघु कादंबरी असंही म्हणता येईल अशा नष्ट नीड कथेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नष्ट नीड ही गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची अतिशय लोकप्रिय कथा आहे. मंडळी, या कादंबरीवर सत्यजित रे यांनी चारुलता या नावाचा सुंदर चित्रपट काढला आहे. 1964 मध्ये हा चित्रपट आला. या चित्रपटामध्ये तत्कालीन बंगालमधील वातावरण आपल्याला बघायला मिळतं. अनेक कलात्मक चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या सत्यजित रे यांचा हा स्वतःचा अतिशय आवडता असा चित्रपट. हा चित्रपट यूट्यूबवरती उपलब्ध आहे. या चित्रपटाचं कथानक थोडक्यात असं आहे. भूपती हा एक लिहिण्याची आवड असलेला पत्रकार आहे, पण साहित्यविषयक लेखन त्याला आवडत नाही. राजकीय घटनांमध्ये त्याला रस आहे. तो स्वतःचं इंग्रजी वर्तमानपत्र सुरू करतो. खरं तर भूपती हा गर्भश्रीमंत आहे आणि त्याला काही कामधंदा करण्याची आवश्यकता नाही, पण आपली आवड म्हणून तो ही पत्रकारिता करत असतो. या भूपतीचे लग्न चारुलता नावाच्या एका मुलीबरोबर झालेलं आहे. भूपती आपल्या पत्रकारितेला सुरुवात करतो तेव्हा चारुलता ही नुकतीच यौवनात पदार्पण करत असते. परंतु आपल्याच नादात असलेल्या या भूपतीला त्याची खबरबात नाही. आपल्या पत्नीच्या आपल्याबद्दल काही अपेक्षा असतील याचीही त्याला गंधवार्ता नाही. नात्यातीलच कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती त्याला चारुलतेनं आता तारुण्यात पदार्पण केलं आहे आणि तू तिच्याकडे लक्ष दे, ती घरी एकटीच असते असं सुचवलं. पण त्यानंतरही नेमकं काय करायचं हे त्याला कळत नाही. किंबहुना त्या गोष्टीकडे तो जाणून बुजून दुर्लक्ष करतो. त्या भव्य असलेल्या घरामध्ये चारुलता आपला वेळ कसं तरी घालवत असते. ती बुद्धिमान आहे. तिला वाचनाची आणि लेखनाचीही आवड आहे, पण तिच्याकडे लक्ष द्यायलाच कोणी नाही. ती घरी एकटीच असते. हे जेव्हा भूपतीच्या लक्षात येतं तेव्हा तो चारुलतेच्या भावाला, त्याच्या पत्नीला म्हणजे मंदाला तिथं घेऊन यायला सांगतो. खरं तर चारुलतेच्या या तारुण्याच्या काळात तिला गरज आहे ती तिच्या पतीच्या सहवासाची आणि प्रेमाची. पण भूपती त्यासाठी अगदी वेगळाच मार्ग निवडतो. खरं तर हा उपाय मूर्खपणाचा आहे. त्याला वाटतं आपल्या मेहुण्याच्या पत्नीची म्हणजे मंदाची चारुलतेला सोबत होईल आणि तिला कंटाळवाणी होणार नाही. ज्या उद्देशानं भूपतीनं मंदाला तिथं आणायला सांगितलं होतं तो उद्देश तर बाजूलाच राहिला, परंतु कथानकानं मात्र एक वेगळंच वळण घेतलं असं आपल्याला दिसतं. भूपतीचा एक आतेभाऊ त्याच्याकडे शिक्षणासाठी येऊन राहिलेला असतो.
त्याचं नाव अमल. हा अमल साधारणपणे चारुलतेच्याच वयाचा असतो. त्याचं कॉलेजमध्ये शिक्षण सुरू असतं. हा अमल तिला लिहिण्या वाचण्यात मदत करतो, तिला काही गोष्टी शिकवतो, पण त्याची गुरुदक्षिणा म्हणून तिच्याकडून तो आपले लाड पुरवून घेतो. त्या दोघांमध्ये एक मैत्रीचं अनोखं नातं निर्माण होतं. अमलनं काही लिहिलेलं तिला वाचून दाखवावं, तिनं लिहिलेलं त्यानं वाचावं, असं त्यांचं रोज सुरू होतं. त्या दोघांचं एक वेगळंच जग निर्माण झालं. या जगात त्या दोघांव्यतिरिक्त तिसऱ्याला प्रवेश नव्हता. भूपतीच्या घराच्या मागच्या बाजूला थोडीशी पडीक जमीन होती. या जमिनीवर एक करमळाचं झाड होतं. या जमिनीवर आपण एक सुंदर बाग निर्माण करावी असं स्वप्न चारुलता आणि अमल पाहत होते. त्यासाठी त्यांचं वेगवेगळं प्लॅनिंग सुरू असायचं. त्या दोघांच्या त्या झाडाखाली बसून गप्पा सुरू असायच्या. आपण इथं सुंदर बाग निर्माण करून भूपतीला चकित करायचं असाही त्यांचा विचार होता. नंतर काही कारणानं हा विचार बाजूला पडला आणि त्या दोघांनी आपल्या लेखनाचा एक अंक सुरू करायचा आणि त्यात लिहायचं असं ठरवलं. अर्थात हा अंक काल्पनिकच होता. दोघंही एकमेकांना आपलं लेखन वाचून दाखवत. परंतु एकदा दोघांमधीलच असणारं हे लेखन अमलनं बाहेर प्रसिद्ध करायला सुरुवात केली. त्याचबरोबर चारुलतेनं लिहिलेलं लेखन देखील त्यांना छापून आणलं आणि त्या दोघांमध्ये जो अलिखित करार झाला होता तो मोडला गेला. इथंच त्यांच्या संबंधातली पहिली ठिणगी पडली. हळूहळू अमल बदलू लागला. आपलं लेखन तो चारुलतेला वाचून दाखवण्याऐवजी सामान्य कुवतीच्या मंदाला वाचून दाखवू लागला. चारुलतेला चिडवण्यात त्याला आनंद वाटू लागला. तशातच समीक्षकांनी त्याला धक्का दिला. समीक्षकांनी त्याच्या लेखनापेक्षा चारुलतेचं लेखन उजवं आहे असं शेरा दिला. त्यामुळे अमल अर्थातच दुखावला गेला आणि चारुलता आणि अमल यांच्यातील गैरसमजाची दरी आणखी रुंदावत गेली. याच दरम्यान भूपतीचा व्यवसाय तोट्यात येऊ लागला. परंतु चारुलतेबरोबर त्याला संवाद साधता येत नव्हता किंवा तिलाही त्याच्याबरोबर मोकळेपणानं वागता बोलता येत नव्हतं. अशा प्रकारचं वातावरण घरात निर्माण झालं होतं.

दोघंही आपलं नवरा बायकोचं नातं काहीशा औपचारिकपणेच निभावत होते. अमलला आपल्या चुकांची जाणीव आता होऊ लागली होती. आपल्या वागण्याबद्दल गांभीर्यानं तो विचार करू लागला होता आणि त्यातूनच त्यानं तिथून दूर जाण्याचा निर्णय घेतला. संधी मिळताच तो परदेशात निघून गेला. जाताना त्यानं चारुलतेचा मोकळेपणानं निरोपही घेतला नाही. त्याचं असं जाणं चारुलतेच्या मनाला खूप लागलं. ती सतत त्याचाच विचार करू लागली. त्याचवेळी तिचं संस्कारी मन आपल्या पती कर्तव्यात कुठेही कमी पडू नये म्हणून धडपडत होतं. भूपतीला सुद्धा आपण आपल्या पती कर्तव्यात कमी पडतो याची जाणीव होऊ लागली होती. पण आता सगळीच गडबड झाली होती. दोघांच्या वागण्या बोलण्यात अंतर पडलं होतं. एक घरट उद्ध्वस्त झालं होतं. तेच नष्ट नीड. एकमेकांना समजून घेऊन दुसरं घरटं उभी करण्याची दोघांचीही धडपड केविलवाणी ठरत होती. चारूनं आता आपल्या मनाचा एक वेगळाच कप्पा उघडला होता. त्यातील आनंदात ती रममाण होऊ लागली होती. तिला अमोलबरोबर घालवलेले क्षण आठवत होते. तो आपला निरोप न घेता असा अचानक निघून गेला त्याचं तिला वाईट वाटत होतं. त्यानं आपल्या जाण्याबद्दल तिला मोकळेपणानं सांगितलं असतं तर तिला त्याचं काही वाटलं नसतं. तिची अवस्था उदासवाणी झाली. कामात तिच्या चुका व्हायला लागल्या. भूपतीलाही आता या घरात राहणं नकोसं वाटायला लागलं. घरातील जीवनरसच जणू आटून गेला होता. संबंधात एक प्रकारचा शुष्कपणा आला होता. म्हैसूरला एक नवीन वर्तमानपत्र सुरू होणार होतं. तिकडे संपादक म्हणून जाण्याचं त्याने ठरवलं. चारूला हे कळल्यानंतर तिनं त्याला विचारलं की आता परत कधी येणार. तेव्हा तो म्हणाला, तुला जर एकटं वाटलं तर कळव, मी येईन. अशा रीतीनं एक घरट एक संसार उद्ध्वस्त झाला होता. या कथेमधला या विवाहबाह्य संबंधाचा विषय टागोरांनी इतरही काही कथा कादंबऱ्यांमधून हाताळलेला आहे. आज आपल्याला विवाहबाह्य संबंधांचं काही विशेष वाटत नाही. आज तर अनेक दूरदर्शन मालिका आणि चित्रपटांमधून या विषयाचंच कथानक आपल्याला पाहायला मिळतं. परंतु त्या काळात टागोरांनी या विषयाला हात घातला, अर्थातच त्यामुळे त्यावेळी बरीच खळबळ माजली. परंतु यातून काळाच्या पुढे असणारी टागोरांची दूरदृष्टी आपल्याला दिसते. नष्ट नीड या कथेतील सर्वच माणसं सुसंस्कृत आणि समंजस आहेत. ती कोणताही टोकाचा निर्णय घेताना आपल्याला दिसत नाहीत. त्यांनी आहे त्या परिस्थितीचा स्वीकार सामंजस्यानं केलेला दिसतो आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी ते शांततेनं बाजूला होतानाही दिसतात. खरं तर या कथेचा शेवट वेगळ्या प्रकारेही टागोरांना करता आला असता. कथेतील कोणत्या तरी एका पात्राचा शेवट किंवा मृत्यू दाखवता आला असता. भूपतीला आपला नवरेपणा गाजवून बायकोला वठणीवर आणण्याचा प्रयत्न करताना दाखवता आलं असतं. किंवा चारुलतेला आयुष्यभर पश्चातापाच्या आगीत जळताना दाखवता आलं असतं. परंतु यापैकी काहीच त्यांनी केलं नाही. टागोरांचं कथाकार म्हणून वैशिष्ट्य हे की त्यांच्या कथांमधली माणसं ही माणसं म्हणूनच वागतात. ती पुरुष किंवा स्त्री म्हणून वागत नाहीत. माणसांच्या वागण्या बोलण्यात आणि विचारातील नैसर्गिकता सहजता त्यांच्या कथेमध्ये आपल्याला आढळते. या कथेत भूपतीचं दूर निघून जाणं हाच त्या क्षणी एक योग्य पर्याय होता. जाताना ती त्याला विचारते की परत केव्हा येणार. तेव्हा तो उत्तरतो,
तुला एकटं एकटं वाटेल तेव्हा मला पत्र लिही, मी निघून येईन. याचा अर्थ असा की दोघांनीही आपल्या संबंधातील सर्व रस्ते कायमस्वरूपी बंद केलेले नाहीत, एकमेकांवर कोणतेही आरोप केले नाहीत आणि आहे ती परिस्थिती शांतपणे स्वीकारली आहे. त्यामुळेच ही कथा अक्षर वाङ्मयात गणली गेली आहे. आपल्या काही कथांमध्ये टागोरांनी विवाहबाह्य संबंध दाखवले, परंतु ते दाखवताना कुठेही अश्लीलता किंवा शृंगारिक वर्णनं आलेली नाहीत. हे त्यांचं कथाकार म्हणून कौशल्य आहे. त्यांच्या कथांमधील पात्र आपल्या वागण्या बोलण्यातून जीवनाच्या पुढच्या टप्प्याला नैसर्गिकपणे सामोरे जात असतात. त्यांच्या संबंधांबद्दल चांगलं वाईट, योग्य किंवा अयोग्य, नैतिक किंवा अनैतिक अशा प्रकारचा कोणताही शेरा किंवा शिक्का टागोर मारत नाहीत. त्या संबंधात गुंतलेल्या व्यक्तीची जी होरपळ होताना दाखवली आहे ती त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे झाली आहे आणि त्या होरपळीच्या यातना ती पात्र मूकपणे सहन करताना दिसतात. त्यांच्या इतर कथांमध्ये असणारी निसर्गाची पार्श्वभूमी देखील या सगळ्या कथांना विलक्षण परिणामकारकपणे लाभलेली आहे. तर मंडळी, अशी सुंदर आहे रवींद्रनाथांची ही नष्ट नीड कथा. त्यांच्या साहित्याबद्दल आणखी आपण जाणून घेऊया पण पुढच्या भागात. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
3: 9146773425.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, अति पाऊस, कमी पाऊस, पाऊसच नसणे या सगळ्या बाबीमध्ये आपल्याला अडचणीच अडचणी असतात. काय असतं की शेतीचमुळे आपली बऱ्याच अंशी निसर्गावर अवलंबून आहे आणि असं असताना अनेक आपल्याला बाबी ज्या आहेत किंवा समस्या आहेत त्यांना सामोरं जावं लागतं. आपली म्हण आहे की भाजीपाल्याचा आणि फळझाडांचा मळा आणि खिसा वाजे खुळखुळा. परंतु अतिवृष्टीनंतर फळझाडांवर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. जर अतिवृष्टी झाली तर त्यापासून आपल्याला अतिशय तोटेसुद्धा संभवतात, विशेषतः कीड रोगाचे प्रादुर्भाव त्याच्यामुळे वाढतात. तर फळझाडांवर जे आहे अतिवृष्टीमुळे येणाऱ्या कीड आणि रोगाच्या संदर्भामध्ये आज आपण उहापोह करणार आहोत. पपई एक महत्त्वाचं पीक जे आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. जर अतिवृष्टी झाली तर या पिकाला कीड रोगापासून धोका संभवतो. तर मग त्यासाठी आपण काही बाबी करणं गरजेचं आहे. पपई पिकात जर वापसाला आल्यानंतर अतिवृष्टीनंतर जो वापसा येतो तो आला की रोपाभोवती 30 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्या प्रमाणात जे द्रावण तयार झालेलं आहे ते द्रावण आपण जर रोपाभोवती टाकलं तर अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिबंधात्मक फायदा रोगामध्ये होतो. अतिवृष्टीनंतर पपईच्या रोपावर 10 मिली ऑक्सिडेमेटॉन मिथिल हे कीटकनाशक जे आहे त्याच्याबरोबर 25 ग्रॅम मॅनकोझेब 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करणं गरजेचं आहे. आणि करपा जर आढळला किंवा करप्याची लक्षणं जर दिसली तर त्याच्या व्यवस्थापनाकरता ऑक्सिडेमेटॉन मिथिल 5 मिली आणि डिनो कॅप 20 ग्रॅम या प्रमाणामध्ये घेऊन जर फवारणी केली तर त्याचा फायदा होतो. दुसरं एक महत्त्वाचं पीक म्हणजे आवळा. हे सुद्धा आपल्याकडचं महत्त्वाचं कोरडवाहू पीक आहे. तर या पिकामध्ये पाणी खाणाऱ्या भुंग्याच्या नियंत्रणासाठी जर अतिवृष्टीनंतर पाणी खाणारे जर भुंगेरे आढळले तर 25 ग्रॅम कार्बाडील 50% पाण्यात विरघळणारी भुकटी 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची. आवळ्यावर भुरी रोगाचा सुद्धा कधी कधी प्रादुर्भाव दिसतो. तर भुरीचा प्रादुर्भाव जर आढळला तर भुरीच्या व्यवस्थापनासाठी 300 mg गंधकाची भुकटी 20 किलो या प्रमाणात धुरळणी करायची. पेरू हे एक आणखी महत्त्वाचं पीक. या पिकामध्ये फळमाशीच्या नियंत्रणासाठी 20 ग्रॅम कार्बाडील प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून गरजेनुसार 2-3 फवारणी कराव्या. आणि याच्याशिवाय जीवाणूजन्य जर करपा वगैरे आढळला तर स्ट्रेप्टोमायसिन 9 ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम अधिक ऑक्सिड

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आजपासनं आदिशक्ती जगदंबेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे आणि त्याच निमित्तानं तुमच्या आमच्या घरात सुद्धा या जगदंबेचं अधिष्ठान, तिची उपासना आजपासनं आपण सगळेजण येणारे पुढचे 9 दिवस अत्यंत प्रेमानं आणि श्रद्धेनं करणार आहोत. खरं तर त्या अधिष्ठात्री जगदंबेचं कृपाछत्र तुमच्या आमच्यावरती कायमच असतं. पण अर्थातच जगदंबेच्या या शारदीय नवरात्रोत्सवात मात्र तुमच्या आमच्या सगळ्यांचेच अष्टसात्विक भाव उत्कटतेनं जागृत होतात, हे सुद्धा तितकंच खरंय. खरं तर देवी ही तीच, तुम्ही आम्ही सुद्धा तेच. पण नवरात्राचं हे महत्व आणि त्यातल्या उपासनेचं महत्व हे कायमच वेगळं वाटत असतं. श्रोते हो, नवरात्र प्रत्येकाच्या घराप्रमाणे, प्रत्येकातल्या घरातल्या प्रथा पद्धतींप्रमाणे आणि आपापल्या कुलस्वामिनीप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीनं आपण सगळेजण साजरं करत असतो. रसिक हो, हे शारदीय नवरात्र हा देवी दुर्गेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा आपल्या सणांमधला एक महत्वाचा सण. नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण 9 रात्री आणि 10 दिवस अशा पद्धतीनं साजरा होतो. आपल्या संस्कृतीत वासंतिक नवरात्र अर्थातच चैत्रशुद्ध प्रतिपदा ते चैत्रशुद्ध नवमीपर्यंतचं नवरात्र सुद्धा तितकंच महत्वाचं मानलं जातं. पण अर्थातच अश्विन महिन्यातलं हे येणारं नवरात्र भक्तिभावानं आपण साजरं करतो. शरद ऋतूच्या प्रारंभी येणारं हे नवरात्र म्हणूनच हे शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं. अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून आणि नंदादीप अखंड प्रज्वलित करून आदिमायेची 9 दिवस मनोभावे पूजा करणं म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. साधारणपणे या दिवसांमध्ये पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतात पिकं तयार होत आलेली असतात किंवा काही तयार झालेली असतात. अशा नैसर्गिक आणि सुंदर वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. देव्हाऱ्यातला अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची किंवा आपल्या घरातल्या पद्धतींप्रमाणे वेगवेगळ्या फुलांची आणि पानांची माळ देवीला रोज अर्पण केली जाते. दिवसांप्रमाणे ती दरवेळेस नवीन चढवली जाते. देवी पुढे सप्तशतीचा पाठ, देवी महात्म्याचं वाचन, अशा प्रकारे वेगवेगळ्या उपासनांनी हे शारदीय नवरात्र आपण सगळेजण साजरं करत असतो. आदिमाया दुर्गा आणि प्रचंड राक्षस महिषासूर यांच्यातल्या युद्धाशी संबंधित असलेला हा सण दुष्ट शक्तींचं, दुष्ट विचारांचं, दुष्ट प्रथांचं मर्दन या दुर्गेनं या दिवसांमध्ये केलं आणि म्हणूनच वाईटावर चांगल्याचा विजय या सणाच्या निमित्तानं साजरा केला जातो. हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 वेगवेगळ्या अवतारांना समर्पित आहेत. श्रोते हो, नवरात्राच्या निमित्तानं आपण या नव्या मालिकेमध्ये अशाच वेगवेगळ्या जगदंबेच्या रूपांची माहिती तर घेणार आहोतच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या आद्य 3.5 शक्तिपीठांची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत. तेव्हा आपणही सगळेजण या नवरात्रोत्सवाचा आनंद घेण्याबरोबरच या वेगवेगळ्या रूपांची सुद्धा माहिती जाणून घेऊया आणि हे नवरात्र अधिक पद्धतीनं सुंदररित्या साजरं करूया. रेडिओ विश्वासच्या वतीनं आमच्या सगळ्या रसिकांना या नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

रसिक हो नवरात्रानिमित्त विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा या खास मालिकेमध्ये आज रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11:05 आपण विशेष मुलाखत ऐकू शकणार आहात. आज सहभागी झालेले पाहुणे आहेत नाशिक मधील सुप्रसिद्ध गोंधळी सोमनाथ माळवदकर. तेव्हा ऐकायला विसरू नका सकाळी 11:05 फक्त रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank. Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
8: जोरदार धमाका,
7: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
8: मजुरी विना अट फक्त 10%,
7: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
8: विना अट 100% सूट
7: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
8: शुद्ध चांदीची नाणी
7: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
8: आजच भेट द्या,
7: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
8: विश्वास नाशिककरांचा।
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी। पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे गिरीश पाटील यांनी। तेव्हा वळूया या भागाकडे।
9: सवयींविषयी बोलू काही। रजेसाठी खोटी कारणे देऊ नका। तुम्ही नोकरीला असाल तर रजेचा अर्ज द्यावा लागतो। आम्ही रजा घेताना खोट्या कारणांचा आधार घेतो। रजा मिळत नाही म्हणून खोटे कारण देत असाल, पण खरे कारण देणे कधीही चांगलेच असते। दांडी मारताना आम्ही काहीतरी खोटी कारणं सांगून मोकळे होतो, पण CCTVचे युग आहे, मोबाईलवर लोकेशन मिळते आणि आपण कधीही खोटे ठरू शकतो। तुमचे वर्तन तुमच्या प्रतिमेला तडा देणारे असते। आपण आजी आजोबा कोणाला रजेसाठी मारून मोकळे होतो। आपले आप्त किंवा मित्र कार्यालयात तुमचे अपरक्ष गेले तर आपले खोटे कारण कधी उघडे पडते। वारंवार खोटी कारणे दिली आणि ती कार्यालयात माहीत झाली तर जेव्हा खरोखरच गरज असते, कारण सत्य असते, तर प्रशासन विश्वास ठेवत नाही। जितके प्रामाणिक राहण्याची सवय राहील तितकं रात्री निवांत झोप मिळेल। धन्यवाद
1: रसिको। आत्ता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग। अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता। आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
10: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना।
11: बजेटचं काय?
10: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
11: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
12: या चित्रपटामधलं नक्षलालपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत भूपेंद्र सिंग आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं। या गीताला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं कटी पतंग या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: पैसे पाठवायचे, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत आहे जानू या चित्रपटामधलं. ऐकूया राजेश्वरी, मनहर उधास आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत. जैनेंद्र जैन यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे लफंगे या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा. या खास मालिकेमध्ये आज रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11:05 आपण विशेष मुलाखत ऐकू शकणार आहात. आज सहभागी झालेले पाहुणे आहेत नाशिक मधील सुप्रसिद्ध गोंधळी सोमनाथ माळवदकर. तेव्हा ऐकायला विसरू नका, सकाळी 11:05 फक्त रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती.
1: लता मंगेशकर आणि भूपेंद्र सिंग यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत आहे किनारा या चित्रपटामधलं. गीतकार गुलजार आणि संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे खानदान या चित्रपटामधलं, सुलक्षणा पंडित यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत। या गीताला संगीत दिलं आहे खय्याम यांनी।

क्यों है, हवाएं क्यों झूमती है, लहरें बार बार किनारे को

0: सूर विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत. गीताला संगीत आहे रवी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत एक महल हो सपनों का या चित्रपटामधलं.
2: हमसे पूछो के हकीकत क्या है,

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
3: जोरदार धमाका.
2: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
3: मजुरी विना अट फक्त 10%.
2: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
3: विना अट 100% सूट.
2: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
3: शुद्ध चांदीची नाणी
2: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
3: आजच भेट द्या.
2: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत एक नया रिश्ता या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत भूपेंद्र सिंग यांच्या आवाजात. संगीतकार खय्याम.

0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूयात इंदिवर यांचं चित्रपट मर्दो वाली बात. आणि हे गीत गायलं आहे आशा भोसले यांनी. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत आहे देवानंद दिग्दर्शित हम नौजवान या चित्रपटामधलं। ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात अंजान यांची शब्दरचना, संगीतकार राहुल देव बर्मन,

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
3: 9146773425.
4: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची RJ प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका.
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत भरत व्यास यांचं मान अपमान या चित्रपटामधलं, मोहम्मद रफी आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: आता आपण ऐकणार आहोत मर मिटेंगे या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत, किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.
4: अरे अरे अरे अरे अरे तेरा सवा सत्य नस, अरे जेनी, अरे लड़की ये तूने क्या किया, अरे मुझ लड़के को मझधार में तनहा छोड़कर तू अकेली किनारे पर उछल पड़ी. बेवफा, बेरहम, बेमुरव्वत, तेरी ये हिम्मत.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात आता ऐकूया हेमलता आणि यशोदास यांनी गायलेलं राधा और सीता या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे गीतकार रवींद्र जैन यांनी.

0: दसरा दिवाळी आणि आडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका.
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि अमित कुमार यांनी गायलेलं गोलमाल या चित्रपटामधलं गीत. गुलजार यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या
0: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक।
2: कार्यक्रमात आता ऐकूया एम जी हसमत यांचं गीत जीवन संग्राम या चित्रपटामधलं। गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात नरेंद्र चंचल यांच्या आवाजात।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
4: जोरदार धमाका.
3: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
4: मजुरी विना अट फक्त 10%.
3: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
4: विना अट 100% सूट.
3: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
4: शुद्ध चांदीची नाणी
3: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
4: आजच भेट द्या.
3: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
5: आशा भोसले यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात. आए दिन बहार के या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी
2: रफी यांच्या आवाजामध्ये देशप्रेमी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.
3: नफरत की लाठी तोड़ो लालच का.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका.
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
2: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
1: वा, आणखी काही खास?
2: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
3: आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात हसरत जयपुरी यांचं खून खून या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे विजय सिंग यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार, सुषमा श्रेष्ठ आणि जयश्री श्रीराम यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504800520 आणि 98349 52278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
8: जोरदार धमाका,
7: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
8: मजुरी विना अट फक्त 10%,
7: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
8: विना अट 100% सूट
7: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
8: शुद्ध चांदीची नाणी
7: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
8: आजच भेट द्या
7: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
8: विश्वास नाशिककरांचा।
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। रसिकहो, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो आणि यासोबतच नाशिकमध्ये घडत असलेल्या घडामोडींचा वेळोवेळी आढावा सुद्धा घेत असतो। तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नवरात्राला सुरुवात झालेली आहे। सध्या नाशिकची परिस्थिती बघता कुंभमेळ्याच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये खूप तयारी चालू आहे, रस्त्यांची कामं चालू आहेत आणि त्यामध्ये येणारे हे सगळे सण उत्सव हे सुद्धा आपल्याला अगदी छान कुठेही गालबोट न लागता साजरे करायचे आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला खास मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्री पंकज भालेराव सर, जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, मुंबई नाका युनिट शहर वाहतूक शाखा या ठिकाणी ते सध्या कार्यरत आहेत आणि ते खास नाशिककरांना मार्गदर्शन करण्यासाठी इथे आलेले आहेत। तर सगळ्यात आधी मी त्यांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या गप्पांना आपण सुरुवात करणार आहोत। सर, खूप मनापासून स्वागत, आपल्या इतक्या व्यस्त दिनचर्येतून आपण वेळ काढलात आणि आज इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले विशेष आभार।
9: धन्यवाद।
1: तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आता नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि नाशिकची ग्रामदेवता असलेली कालिका देवी ही आपल्या ज्युरिडिक्शन मध्ये येते, तर इथली सगळी वाहतूक व्यवस्था कशी आहे ह्या सगळ्याबद्दल आज आपण नाशिककरांना आव्हान करणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत, त्या सगळ्या मुद्द्यावरती आपण येऊच या। पण सगळ्यात आधी थोडस तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की आपलं बालपण कुठे गेलं, शिक्षण कुठे गेलं आणि पोलीस व्हावं हे लहानपणीचं स्वप्न होतं की काही वेगळा टर्निंग पॉइंट ठरला त्यासाठी?
9: नक्कीच। प्रेक्षक नमस्कार, या ठिकाणी मला आधी आपण बोलवलं त्याबद्दल मी आपलं खूप खूप आभारी आहे, धन्यवाद। पोलीस, प्रत्येकालाच वाटतं की पोलीस व्हावं, पोलिसाकडे बघितल्यावर त्यालाही त्याचे स्वप्न ताजे होतात। माझं बालपण आणि जन्म जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळला झालेलं आहे, माझं शिक्षण भुसावळला आणि जळगावला झालेलं आहे माझं शिक्षण, ती एम ए बी एड माझं शिक्षण झालेलं आहे। शिक्षण घेत असतानाच स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी होत्यात आणि काही राजकीय याच्यात पण काम करायचो त्या काळामध्ये, ए बी व्ही पी असेल किंवा कॉलेजला सी आर व्हायचं असेल किंवा जी एस व्हायचं असेल ती, आणि आई वडील दोघंही माझे प्राथमिक शाळेला शिक्षक होते जिल्हा परिषदेचे आणि 12वीपर्यंतचं शिक्षण गावी झालेलं आहे। त्यात एक टर्निंग पॉईंट असा आला ना की मी 12वी नापास झालो, बरं 12वी नापास झालो तरी स्वप्न जे म्हणतात की पोलीस व्हायचे, कारण गावामध्ये एक एपीआयची पोस्ट होती आणि त्यांना ते बुलेटवर बघितलं त्या काळात की असं वाटायचं आपण पण फौजदार व्हावं आणि पण अभ्यास केला नाही आणि 12वी नापास झालो। बरं, गावामध्ये आई वडील शिक्षक आणि शिक्षकाचा मुलगा नापास होणं ही खूप मोठी नाचिकी त्या काळात झालेली होती आणि मग तिथून मग ठरवलं की पुन्हा यांना त्रास होणार नाही, शिक्षकाचा मुलगा नापास होणं हे चुकीच आहे, म्हणून मग तिथून पुन्हा सुरुवात केली आणि ती फिनिक्स भरारी असेल किंवा माझी ती यशाची पहिली पायरी असेल की मी अपयशी ठरलो त्या ठिकाणी आणि तिथून माझी सुरुवात झाली 12वी नंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, बी एड आणि त्याच्यानंतर मग मी नोकरीला सुरुवात केली। माझा पहिला जॉब झाला 1000 रुपये महिन्याला मिळायचे. मिलिटरी स्कूलला इन्स्ट्रक्टर लागलो. तिथून स्पोर्ट्स बेसवर मला स्टेटला त्यावेळेस गोल्ड मेडल होतं रायफल शूटिंगमध्ये. मला मी जळगाव जिल्ह्याकडनं खेळायचो. त्यानंतर मला एअर इंडियाला सुरक्षा अधिकारी म्हणून जॉब आला मुंबईला. मग मी एअर इंडियाला जॉईन केलं. 2004-05 आसपासची गोष्ट असेल. त्यानंतर एअर इंडियाकडनं खेळलो मी नॅशनलला केरळमध्ये. त्या ठिकाणी मी नॅशनलला रायफल शूटिंगमध्ये गोल्ड मेडल घेतलं एअर इंडियाकडून. त्यानंतर मग इंडिगो एअरलाईन्सला पुन्हा स्पॉन्सरशिप झाली. तो जॉब सोडून मी इंडिगोला गेलो. त्यानंतर एमपीएससीचं अभ्यास सुरूच होता. मधल्या काळामध्ये लग्न झालं, परंतु मग अभ्यास सुरूच ठेवलेला होता. कारण मेरिट येत नाही तोपर्यंत. आणि स्वप्न होतंच की फौजदार व्हायचं. या पोस्टही चांगल्याच होत्यात, परंतु फौजदार व्हायचं एक स्वप्न असल्यामुळे मग ती अभ्यास चालू ठेवायचो. कल्याणवरनं ट्रेन मध्ये बसलं की आपले अभ्यास पुस्तक उघडायचं ठोकळा आणि वाचत बसायचं. ड्युटीवर गेलं येताना परत ट्रेन मध्ये तेच काम करायचं प्रवासामध्ये. तिथे गेल्यानंतर मग ती हळूहळू नंतर एमपीएससीचे 2-3 निकाल लागलेत. राज्यसेवा प्री, पीएसआयची प्री आणि क्लेरिकलचं डायरेक्ट जॉईनिंग होतं एमपीएससी मार्फत. मग आता जॉब करायचा की ठेवायचा, म्हणून मग मी मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा म्हणून मग इंडिगो एअरलाईन्सचा राजीनामा दिला त्याला आणि गावी निघून गेलो परत फॅमिली घेऊन. अभ्यासच करायचा आता. त्यानंतर जॉईनिंग आलं मला मंत्रालयाला हेड ऑफिसचा. डायरेक्टरेट ऑफ प्रोसिक्युशन मध्ये क्लर्क म्हणून मी जॉईन झालो गृह विभागाच्या खाते याच्यामध्ये. आणि अभ्यास सुरूच. पुन्हा राज्यसेवा दिली परंतु त्यात काही सक्सेस झालो नाही. परंतु पीएसआयची मुख्य परीक्षा पास झालो. त्यानंतर माझी इंटरव्ह्यू आणि ग्राउंड जे होतं ते नाशिकलाच झालं सेम डे. आणि असं करत मग मी 2009 साली मग फौजदार म्हणून मंत्रालयात मग मी रिलीज होऊन मंत्रालयातनं इकडे खात्यामध्ये आलो. एक टर्निंग पॉईंट म्हणतो तो तसा 12वी नापासचाच. तुम्ही काहीतरी करायचं आणि म्हणून मग मी त्यावेळेस मग मी महाराष्ट्राकडनं मग रायफल शूटिंग केली. मग कंटिन्यू सुरू होतं. जसजसं पुढे जात गेलो मग ते प्रॅक्टिस कमी होत गेली आणि आता सध्या बंद आहे. त्याच्यामुळे ती पुढे असे जॉब माझे या ठिकाणचे झालेले आहेत. आणि जॉब मग नंतर नागपूर शहर केलेला आहे. अँटी करप्शनला मुंबईला होतो, अँटी करप्शन लातूरला होतो. त्यानंतर इथं नाशिक ग्रामीणला आल्यानंतर मी ओझर, घोटी, मालेगाव, त्यानंतर इथं उपनगर, सातपूर सिनियर पीआय क्राईम ब्रँच आणि अशी ही आता आज इथं आहे. तर अशी बऱ्यापैकी फॅमिली सेट आहे, माझी नोकरी सेट आहे आणि एक खात्यात आल्याचं समाधान आहे मला. उगाच खात्यात आलं असं जे म्हणणारी लोक असतील त्यात माझ्या म्हणण्यापेक्षा मी निवडलेलं होतं आणि जसं असेल तसं मी ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि मी त्या पद्धतीने त्यात घडत जातोय आता.
1: मस्तच. खरं तर तुम्ही टर्निंग पॉइंट म्हटलात. कदाचित नियतीने हे तुमच्यासाठी योजलं असेल की तुम्हाला ही वर्दी अंगावरती पेलवण्यासाठी तिने तुम्हाला एवढे टक्के टोणपे खायला लावले आणि तुम्हाला एकदम पॉवरफुल बनवलं आणि मग ही वर्दी तुमच्या अंगावर सन्मानाने चढवली असेल.
9: बरोबर.
1: खूपच छान. हा सगळा प्रवास खूप रंजक आहे पण ह्यामध्ये ना एक चिकाटी तुमची दिसून आली आणि एक रिग्रेट पण की इथून पुढे आपण आपल्या आई वडिलांची मान खाली जाऊ द्यायची नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बोलण्यातून तुम्ही प्रामाणिकपणे मांडल्यात ना, याचं खूप कौतुक आहे की आपलं फेल्युअर आपण इतक्या समर्थपणे सांगत नाही. ते सांगायला खरंच पोलिसाचीच छाती असावी लागते असं मी म्हणेन. छान काम सुरू आहे. पुन्हा आपल्या मुद्द्यावर येऊया. आपण आता नाशिकमध्ये कार्यरत आहात आणि सध्याच्या काळामध्ये खूप महत्वपूर्ण कामगिरी आपल्याकडे आहे. जिथे सगळ्यात जास्त ट्रॅफिकचा गोंधळ असतो तो सगळा पदभार, तो कार्यभार आपल्या खांद्यावर आहे. तर कसं नियोजन आहे?
9: सुरुवातीला घेतो मॅडम, इथे मी ऑगस्ट मध्ये आलो बदलून ठाण्यावरनं नाशिक शहरला आलो. आपले नाशिक शहराचे लाडके पोलीस आयुक्त आमचे संदीप कर्णिक साहेब यांचा कॉल आला असतो आम्हाला. मग जबाबदारी कुठली द्यावी, सध्या काय जबाबदारी पेलवणार. सध्या द्वारकेवरती द्वारकेचा सगळा रस्ता बंद असल्या कारणाने सर्व वाहतूक जी आहे ती मुंबई नाक्यावरनं वळवण्यात आलेली होती आणि बऱ्याचशे पेपरमध्ये बातम्या आलेल्या होत्या किंवा युट्यूबला असायचं, न्यूजला असायचं की 2-3 तास ती ट्रॅफिक जाम असायची. नाशिककर त्या ठिकाणी अडकलेले असायचे. त्याच्यासाठी काय करता येईल म्हणून मग कर्णिक साहेबांनी ते आधीच दिलेत आणि मला दिलं की बाबा तुम्ही ती जबाबदारी पार पाडा की त्या ठिकाणी पुन्हा तक्रारी येणार नाहीत आणि नाशिककरांना सुरळीत त्या ठिकाणी वाहतूक करता येईल आणि त्यांना त्यांच्या नेमलेल्या डेस्टिनेशनला पोहोचता येईल. मग त्यांनी हा 14 ऑगस्ट रोजी नवीनच युनिट स्थापन केला आणि मला पाहिजे तेवढा स्टाफ त्या ठिकाणी दिला, अधिकारी दिलेत आणि तेव्हापासून ते आज तक आहेत. एकही तक्रार त्या ठिकाणी नाही आणि शक्य आम्ही प्रयत्न एवढे करतोय की कमीत कमी जाम होणार नाही पण स्लो मुव्हिंग जरी राहिली तरी ते आम्ही प्रयत्न करतोय की ती ट्रॅफिक त्या ठिकाणी क्लिअर होईल. त्यानंतर आमचे पोलीस उपायुक्त आहेत गवळी सर, सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत रेड्डी साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत ती कामं होती. आता विषय आलेला आहे नवरात्र महोत्सवचा, जी आपलं नाशिकचे प्रसिद्ध देवस्थान आहे कालिका माता मंदिर. या ठिकाणी 10 दिवस ती यात्रा भरते आणि बऱ्यापैकी रोड त्या ठिकाणी बंद केले जातात, कारण भाविकांना अडचण येऊ नये. त्या ठिकाणी आता वाहतुकीचं नियोजन असं असणार आहे की संदीप हॉटेल आहे त्या ठिकाणी मुख्य चौक असतो कालिका माता. गडकरी सिग्नलकडनं येणारी ट्रॅफिक, चांडककडनं येणारी ट्रॅफिक आणि रुची हॉटेलकडनं जाणारी ट्रॅफिक ही त्या ठिकाणी त्या काळामध्ये बॅरिकेड्स लावून ती बंद केली जाते आणि बॅरिकेडच्या आतमध्ये स्टॉल लावले जातात. भाविकांचं येण्या जाण्याचा तो रस्ता असतो, काही खेळ पाळणे वगैरे असतात त्या ठिकाणी, जेणेकरून यात्रा नाशिककरांसाठी व्यवस्थित व्हावी. परंतु नियोजन आता काय झालेलं आहे की सध्या द्वारका बंद असल्यामुळे सर्व ट्रॅफिक इकडे आणि या ट्रॅफिकमध्ये आणखी तो भर पडेल की ती रस्ते बंद होत आहेत. त्याच्यासाठी आमचं नियोजन असं असेल की ही ट्रॅफिक जी आहे ती डायव्हर्ट करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी आम्ही मुंबई नाका महामार्ग आउट गेट तिथून ती जाणार चांडक सर्कलला, चांडक सर्कलवरनं मायको किंवा चांडकवरनं गडकरी, गडकरीवरनं ती सारडाला जाणार, म्हणजे असं या ठिकाणी आम्ही त्यांना ती रूट दिलेले आहेत. दुसरा रूट असा आहे CBS असेल किंवा तुमचं मेळा बस स्थानक असेल तिथून ती गडकरीला येणार, तिथून ती पुढे सारडा किंवा मायकोला येणार आणि तिथून पुन्हा ती मुंबई नाक्याला येऊन आम्ही ती सुरळीत तिला ज्या ज्या डिस्टन्सला जायचं त्या ठिकाणी तिला विना अडथळा जाण्याचा प्रयत्न आमचा या ठिकाणी राहणार आहे की ती सुरळीत जाणार म्हणून. त्या ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी बंदोबस्त दिलेला आहे, आणखी आम्हाला बंदोबस्त मिळणार आहे आणि भविष्यात देखील आता येणारा ध्वजारोहण आहे, महाकुंभ मेळ्याचा ध्वजारोहण आहे 31 तारखेला, त्या ठिकाणी महामहिम राष्ट्रपती येणार आहेत असं सध्या आलेलं आहे आमच्याकडे. त्यानिमित्ताने देखील आम्ही जी वाहतूक आहे आणि जे VIP मार्ग आहेत त्याच्यावर देखील आमचा फोकस असणार आहे की VIPना देखील रूट व्यवस्थित होणार आणि नाशिककरांना देखील त्रास होणार नाही ट्रॅफिकचा, त्याचं देखील नियोजन आम्ही या ठिकाणी करत आहोत.
1: नाशिककरांना काय आव्हान कराल की ह्या सगळ्या काळामध्ये स्वतःची काळजी घेणं, पोलिसांना सहकार्य करणं याबद्दल?
9: नक्कीच मॅडम, या ठिकाणी या काळामध्ये सध्या रहदारीचे नियम करताना द्वारका युनिट जाम असतं आहे, द्वारका चौक हा जाम झालेला आहे ट्रॅफिकमुळे आणि ती वाहतूक बऱ्यापैकी डायव्हर्ट झालेली आहे आणि ती सर्व जी वाहतूक आहे ती मुंबई नाक्यावरनंच जाणार, ज्याला जुनं नाशिक असेल किंवा नवीन नाशिक मधला जो दुवा आहे तो मुंबई नाका सर्कल आहे आणि नवरात्र काळामध्ये ही रस्ते बंद असणार आहेत, ट्रॅफिक भरपूर असेल. तर नाशिककरांना मला आधी एक सूचित करायचं आहे की त्यांनी सर्वात आधी वाहतुकीचे नियम पाळावेत, स्वतःहून पाळावेत. पोलीस सांगतील किंवा आमचे ट्रॅफिकचे अंमलदार सांगतील की भाई बाबा इथं गाडी लावू नका, इथं पार्क करू नका, व्यवस्थित चालवा, रॉंग साइड जाऊ नका, असं सांगण्यापेक्षा सुज्ञ नागरिक आहेत नाशिककर, ऐकतात आणि समजदार पण आहेत, त्यांचं मी आभार पण मानतो. आता मागच्या 1.5 महिन्यापासून मुंबई नाका सर्कलवरती नाशिककरांनी बरंच सहकार्य मला केलेलं आहे आणि वाहतूक सुरळीत त्यांच्यामुळेच सध्या सुरू आहे व्यवस्थित. बाहेरचे कोण येणार असतील एखाद्या वेळेस नाशिककरांविषयी त्यांना माहीत नसेल, परंतु आमचा नाशिककर कधीच नियम तोडत नाही वाहतुकीचे. तर या ठिकाणी त्यांना सूचित करतो की आपण बऱ्यापैकी पार्किंगची व्यवस्था करतो आहे. महामार्ग बस स्थानकच्या मागील बाजू जी आहे ती आपण 4-व्हीलर आणि 2-व्हीलरसाठी पार्किंगसाठी त्यांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांचा आपल्याकडे येईल की ती पार्किंग आपण पे अँड पार्क असेल एखाद्या वेळेस ती ती देता येईल. त्याच्यानंतर ट्रॅव्हल स्टँड जे होतं महामार्ग आउटगेट ते संदीप हॉटेलच्या मधला रोड जो आहे ट्रॅव्हलच्या स्टँडचा, तर त्या ठिकाणी देखील आमचं 2-व्हीलर पार्किंगचं एक नियोजन त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे की भाविक जे येतील ते त्या ठिकाणी रस्त्यावरनं गाड्या लावतात, त्यांनी त्या आतमध्ये लावाय बोडीमध्ये. दुसरं नियोजन एक असणार आहे आमचं की या ठिकाणी शताब्दी हॉस्पिटल आहे, शताब्दी हॉस्पिटलच्या खाली देखील NMC पार्किंग आहे महानगरपालिकेची, ते देखील त्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की ती देखील त्यांनी ओपन करून ती जी काय असेल सर्वच पार्किंग पे अँड पार्क असतील किंवा काय असतील ती NMC ठरवणार किंवा जे जी संस्था असेल ती ठरवणार आहे, परंतु नाशिककरांनी त्या ठिकाणी जाऊनच पार्किंग करावी. तसेच गोल क्लब देखील पार्किंगसाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि आजूबाजूला इतर आणखी काही ओपन स्पेस असतील तर त्या ठिकाणी देखील आम्ही ती पार्किंग व्यवस्था करणार आहोत. तर भाविकांनी तसेच नाशिककरांनी रस्त्यावर कुठेही आडवतिडो वाहन लावून नाशिककरांनाच जाम करू नका अशी एक त्यांना माझी सूचना पण असेल आणि विनंती पण असेल की जेणेकरून सर्व भाविकांना कालिका मातेचं दर्शन घेता येईल, कारण मंदिर 24 तास उघडं असेल असं संस्थेकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भाविकाला कारण ती वाहन लावायला उशीर होणार किंवा ट्रॅफिक बंद निघायला उशीर होणार, लहान मुलं असतात तर ती अडचणीत येतील किंवा त्यांना पोचायला उशीर होतो, जेणेकरून दर्शन लवकर होईल अशी काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. म्हणून त्यांना असं सूचित करतो की त्यांनी नियमांचं उल्लंघन करू नये, नाशिक पोलिसांना त्यांनी सहकार्य करावं, ट्रॅफिक पोलिसांना देखील त्यांनी सहकार्य करावं.
1: नक्कीच सर, आज आपण इतकी सविस्तर अशी माहिती सांगितली, आपण रूट समजून सांगितले आणि खरं तर सरांच्या सहकार्यासाठी त्यांचा स्टाफ तिथे आपल्या सगळ्यांच्याच मदतीसाठी उभा असणार आहे, तर त्यांना आपण सहकार्य करूया. अगदी सविस्तरपणे सरांनी ही माहिती सांगितली आणि अर्थातच सीपी सरांनी सुद्धा खूप सहकार्य केलेलं आहे ही यात्रा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी. तर आपण सगळ्याच पोलीस अधिकाऱ्यांना, पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करूया. आपल्या स्वतःच्या काळजीची सुद्धा आपण थोडीशी दक्षता घेऊया आणि आपल्यासाठीच हे सगळे सणवार सोडून, आपलं घरदार सोडून रस्त्यावरती उभे आहेत याची जाणीव ठेवूया आणि नक्कीच हा यात्रा उत्सव यंदाचा छान पार पाडूया. कुठलंही गालबोट न लागता यशस्वीरित्या आपण हा उत्सव पार पाडूया असंच मी म्हणेन. आणि सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि हा सगळाच जो काही वाहतुकीचा आराखडा आहे हा छान पद्धतीने उलगडून दाखवलात, त्याबद्दल आपले आभार आणि पुढील सगळ्याच वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
9: धन्यवाद मॅडम.
1: तर मंडळी, आतापुरता आपण इथेच थांबतो आहोत. आज आपण गप्पा मारल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई नाका युनिट शहर वाहतूक शाखा पंकज भालेराव सरांशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या।
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात वसंत बापट यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात। हे गीत आहे श्यामची आई या चित्रपटामधलं। संगीतकार वसंत देसाई।

0: लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या
0: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे 11 ऑक्टोबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. रियाध विमानतळावर हुतींचा हल्ला, 3 जण ठार, अनेक कंपन्यांची उड्डाणे स्थगित. सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सौदी एअरलाइन्सच्या विमानाला लक्ष्य करून गुरुवारी करण्यात आलेल्या हल्ल्यात 3 सौदी नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका विमानाच्या वैमानिकाचाही समावेश असून विविध देशांच्या नागरिकांसह अनेक जण जखमी झाले आहेत. सौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने शुक्रवारी ही माहिती दिली. गेल्या आठवड्याच्या अखेरीस सौदी अरेबिया आणि शेजारील येमेनमधील त्यांच्या मित्र देशांनी इराणचा पाठिंबा असलेल्या हुती बंडखोरांविरोधात मोठी लष्करी मोहीम सुरू केल्यानंतर सौदी अरेबियातील हा सर्वाधिक जीवितहानीचा हल्ला ठरला आहे. इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यांमुळे संघर्षाची व्याप्ती आणखी वाढली आहे. तेलाच्या किमती आणि आर्थिक बाजारपेठांमधील अस्थिरता कायम असताना या घडामोडींमुळे चिंतेत भर पडली आहे. विमानांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या फ्लाईटवेअर संकेतस्थळानुसार गुरुवारी रियाधला येणारी आणि तिथून जाणारी शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आता वळूया पुढील बातमीकडे. वेस्ट इंडिजची बरोबरी, दुसऱ्या T20 भारतावर 6 विकेटनी सहज मात. कर्णधार शाई होपचे आक्रमक शतक आणि शेफरन रुदरफोर्डचे अर्धशतक या जोरावर वेस्ट इंडिजने मालिकेतील दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतावर 6 विकेटनी सहज मात केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 249 धावा केल्या. विंडीजने विजयी लक्ष 18.3 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. यासह विंडीजने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. होपने 45 चेंडूत 9 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 102, तर रुदरफोर्डने 37 चेंडूत 7 चौकार आणि 7 षटकारांसह 84 धावा केल्या. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम आमंत्रित केले. भारताने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला. अभिषेक शर्मा 12 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 20 धावा करून बाद झाल्यानंतर संजू आणि ईशान किशनने डावाची सूत्रे हाती घेतली. या जोडीने पॉवर प्ले मधील 6 षटकात 1 बाद 79 धावा केल्या. या जोडीने 43 चेंडूत 97 धावांची भागीदारी रचली. सलग 4 सामन्यात कमी धावसंख्येवर बाद झाल्यानंतर सॅमसनने 21 चेंडूत अर्धशतक झळकावले. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामधील त्याचे हे 9वे अर्धशतक ठरले. सॅमसनसाठी ही अखेरची संधी मानली जात होती, अन्यथा वैभव सूर्यवंशी सलामीला येईल अशी परिस्थिती होती. मात्र त्याने यावेळी संघ व्यवस्थापनाला निराश केले नाही. आता वळूया पुढील बातमीकडे. सई परांजपे यांना विष्णुदास भावे पदक, प्रदीर्घ नाट्यसेवेचा होणार सन्मान. ज्येष्ठ नाटककार, लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे यांना यावर्षीचा विष्णुदास भावे गौरव पदक सन्मान जाहीर झाला आहे. नाट्यक्षेत्रातील हा मानाचा सन्मान असून 5 नोव्हेंबर जागतिक रंगभूमीच्या दिवशी 101व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते या पुरस्काराने सई परांजपे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. गौरव पदक 30,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे यांनी दिली. डॉक्टर कराळे म्हणाले की सई परांजपे यांनी बालनाट्ये, नाटके, दिग्दर्शन आणि अनुवाद अशा विविध क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. परांजपे यांनी मुलांसाठी 9 नाटके लिहिली. पक्षांचे कविसंमेलन, पत्ते नगरीत, झाली काय गंमत, जादूचा शंख आणि शेपटीचा शाप ही त्यापैकी काही नाटके. महाराष्ट्राची लोककला असलेला तमाशा हिंदी रंगभूमीवर नेण्याचे कामही परांजपे यांनी केले. दिल्लीत असताना त्यांनी एक तमाशा अच्छा खासा आणि धिक्ताम या तमाशा प्रधान नाटकांचे लेखन आणि निर्मिती केली. पती अरुण जोगळेकर यांच्यासह नाट्यद्वयी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाट्यनिर्मिती केली आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. खाटू श्याम दरबार ठरणार नवरात्रोत्सवात आकर्षण. आडवा फाटा परिसरातील शिवराज मावळे मित्रमंडळाच्या वतीने यंदाचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि देखण्या रूपात साजरा केला जाणार आहे. मंडळाचे हे 19वे वर्ष असून कृष्णा कासार यांच्या नेतृत्वाखाली यंदा राजस्थानातील प्रसिद्ध खाटूश्याम बाबा यांच्या मंदिराचा आणि मनमोहक देखावा साकारण्यात येणार आहे. हा देखावा संपूर्ण तालुक्यातील भाविकांसाठी आकर्षण ठरणार आहे. कोणत्याही व्यावसायिक किंवा नागरिकाकडून सक्तीची वर्गणी न घेता केवळ भाविकांच्या स्वेच्छेने मिळणाऱ्या देणग्या आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून उत्सव साजरा करण्याचा आदर्श पायंडा पाडण्याचे यंदाही कायम ठेवण्यात आले आहे. रसिक हो, आता एक विशेष निवेदन. दसरा दिवाळीचा सण आणि दागिन्यांची खरेदी म्हणजे आनंदाला मिळालेली एक खास झळाळी. हा आनंद आणखी खास करण्यासाठी अडावतकर ज्वेलर्सची धमाकेदार सणासुदीची ऑफर. प्रत्येक आवडत्या गोल्ड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 10% सूट, तर नैसर्गिक डायमंड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 100% सूट. याशिवाय लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट गोल्ड कॉइन, प्युअर सिल्व्हर कॉइन, नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट आणि फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी. चला तर मग वाट कसली बघताय. अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे जरूर संपर्क करा. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
2: जोरदार धमाका.
1: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
2: मजुरी विना अट फक्त 10%.
1: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
2: विना अट 100% सूट.
1: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
2: शुद्ध चांदीची नाणी
1: किंवा नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट, फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
2: आजच भेट द्या.
1: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
0: रसिक हो, नवरात्रानिमित्त विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा. या खास मालिकेमध्ये आज रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11:05 आपण विशेष मुलाखत ऐकू शकणार आहात. आज सहभागी झालेले पाहुणे आहेत नाशिक मधील सुप्रसिद्ध गोंधळी सोमनाथ माळवदकर. तेव्हा ऐकायला विसरू नका सकाळी 11:05 फक्त रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल. ऐकूया
3: थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटामधलं गीत. शब्द आहे जगदीश खेवडकर यांचे, लता मंगेशकर यांचा संगीत दिला आहे प्रभाकर जोग यांनी आणि

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या।
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

हॅलो बालमित्रांनो, हाय. मग आज आपल्याला नवनवीन माहिती घ्यायची. हो, गाणी गोष्टी दर आठवड्याला आपण ऐकतोच की नाही. आज मी ठरवलं, सुमती आजी बोलते कळलं ना, मी आज ठरवलं की तुम्हाला आज अवांतर म्हणजे जनरल माहिती द्यायची, प्राण्यांची पक्ष्यांची ओळख करून द्यायची. तुम्हाला ओळख नाही असं मी म्हणत नाही, पण जशी पाहिजे अगदी सखोल माहिती आपल्याकडे नसते, वरवरची माहिती असते आपल्याला. म्हणून आपण आज सखोल माहिती घेणार आहोत. हो, पहिली ओळख करून देणार तुम्हाला मी पाणघोड्याची. हिप्पोपोटॅमस, हिप्पोपोटॅमस किती अवघड उच्चारायला शब्द, आणि तो पाणघोडा पण तसाच अवघड दिसायला. हो की नाही, अगदी विचित्र वाटतो आपल्याला. हा निरुपद्रवी प्राणी पण लक्षात ठेवा. याची लांबी, पाणघोड्याची लांबी 12 ते 14 फूट. बापरे, खूप असते हो, 12 ते 14 फूट असते. आणि शरीराच्या मानाने याचे डोळे पाहिले का तुम्ही, कशी मिसमिचे बारीक बारीक दिसतात. हो, याचं वजन मात्र 3.5 ते 4 टन असतं. बापरे, 3.5 ते 4 टन. हिप्पोपोटॅमस याचा शब्दशः अर्थ माहिती आहे का तुम्हाला, पाण्यात राहणारा घोडा असा आहे. कळलं का? मग पाण्यात राहणारा घोडा म्हणजे हिप्पोपोटॅमस. या प्राण्यांचं एक सार्वजनिक संगोपनालय असतं. हो, बेबी सिटिंग म्हणतो ना आपण. हो, लहान मुलांचं असतं बघा, लहान मुलं एकत्र खेळतात, कोणीतरी बाई त्यांना सांभाळते. हो ना, मग तर या प्राण्यांचं सुद्धा एक संगोपनालय असतं. यात बाल व छोटे पाणघोडे असतात, आणि त्यांच्यासोबत मग काही माद्या असतात, आणि ते सगळे मिळून एकमेकांची काळजी घेतात. किती छान बघा संकल्पना, छोटे छोटे पाणघोडे एकत्र ठेवायचे, 2-4 आयांनी माद्याने तिथे थांबायचं, आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून त्या बाल अशा पाणघोड्यांचं संगोपन करायचं. हो, खाद्यान्नाच्या शोधात जेव्हा एखादा पाणघोडा खाद्य शोधायला निघतो, त्यावेळेला प्रत्येक नर वेगवेगळ्या मार्गाने जातो, एका मार्गाने जात नाही. ओ, किती छान ना. 2 नरांमध्ये जेव्हा युद्ध होतं, त्यात जखमी झालेल्या नराची काळजी त्याच्या लहान मुलांचं संगोपनालाही असतं ना, त्यात त्याच्या माद्या घेतात. आपल्या आगळ्या वेगळ्या जांभईद्वारे नर पाणघोडा आपल्या प्रतिस्पर्धी पाणघोड्याला प्राथमिक युद्धाचे आव्हान देतो. बापरे, पाणघोड्याची मादी अतिशय शिस्तप्रिय असते. ती आपल्या पिल्लाला सर्वोत्तम शिक्षण देते. कोणतीही आई ही शिस्तप्रियच असते, आणि मुलाने चांगलं घडावं असंच तिला वाटत असतं. हो की नाही, तसेच पाणघोड्याची मादी सुद्धा आपल्या पिल्लाला खूप छान प्रशिक्षण देते. पिल्लाने जर मातेची आज्ञा पाळली नाही, तर त्याच्या वर्तनानुसार ती आई त्याला कमी किंवा जास्त शिक्षा देते. बापरे बापरे बाप, वा. बेबी सिटिंगची मूळ संकल्पना, हो, लहान बाळ सांभाळायला आपण ठेवतो कोणतरी घरात, तर बेबी सिटिंगची मूळ संकल्पना या प्राण्यापासून मानवाने घेतली असावी. हो, ज्यावेळी संगोपनालयातील एखादी माता बाहेर जाते, त्यावेळी सर्व पिल्लांकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी एका समजूतदार मातेकडे सोपवली जाते. विशालकाय शरीराच्या हिप्पोला सामान्यपणे शत्रू नसतात. तो अगदी निरुपद्रवी प्राणी आहे. तो क्वचित प्रसंगी भुकेला सिंह मागून उडी मारून त्याला ओरबाडू लागतो. सिंहाला भूक लागला तो काय कोणालाही ओरबाडतो. हो की नाही, मग कळलं का पाणघोड्याची ओळख झाली. ओ, किती छान सांगितलंय ना. मग आता तुम्हाला आणखी एक सांगते, जलचर प्राणी पेंग्विन खूप तुम्हाला आवडतो. हो की नाही, मला तर स्वतःला खूप आवडतो बाबा पेंग्विन. असं वाटतं बघतच राहावं, त्याला हातात घ्यावं, मांडीवर धरून बसावं. इतका गोंडस आणि इतका छान दिसतो, माणसासारखा वागतो तो. तर जलचर प्राण्यांविषयी विचार करू लागतात, आपल्या नजरेसमोर अनेक प्राणी उभे राहतात. कसे कोणकोणते, शार्क आहे, व्हेल आहे, सी लायन आहे, वॉलरस आहे, बापरे, मगर, कासव, पेंग्विन. हो, याखेरीज समुद्रात असलेल्या विविध प्रकारच्या खजिन्याचा अजून शोध घेणे बाकी आहे. आपण सध्या काय करू, फक्त पेंग्विनची माहिती घेऊयात. मग काय काय पेंग्विनची वैशिष्ट्य. या पेंग्विनची पाण्यात वास्तव्य करण्याच्या दृष्टीनेच जणू
उत्पत्ती झाली असावी असे म्हणावेसे वाटते, कारण अतिशय सहजपणे पेंग्विन पक्षी चपळतेने पाण्यामध्ये रमतो. हो, मानवाला मंत्रमुग्ध व अचंबित करणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे पेंग्विनचे पोहणे आणि पक्ष्याचे हवेत उडणे. हो, खरंच आपल्याला सुद्धा पेंग्विन सारखं पोहावं असं वाटतं आणि पक्ष्यासारखं उडावं असं वाटतं, पण अजून तरी काही शक्य झालेलं नाही. हो की नाही? या पेंग्विनच्या पिसाच्या आत हवेचा थर असतो. हो, आणि म्हणून याला तरंगता येते. या हवेच्या थरामुळे अति थंड हवामानात सुद्धा याच्या शरीरातील उबदारपणा वाहून जात नाही, त्यामुळे हा जगू शकतो. बर्फात सुद्धा तो सहजपणे वावरतो. जमिनीवर चालताना शेपटी आणि पंखाच्या सहाय्याने हा आपला तोल व्यवस्थित सांभाळतो. किती छान चालतो, लुटू लुटू पुटू पुटू पुटू पुटू. मला तर फार आवडतं बघायला. मध्ये मी इंग्लंडमध्ये गेले होते तेव्हा एका झूमध्ये आम्ही गेलो होतो, तिथे पेंग्विन सुद्धा होते आणि बराच वेळ मी त्या पेंग्विनकडे बघतच राहिले होते. ते छान त्यांच्या हालचाली चालू होत्या की तिथून मला हलावंसंच वाटे ना. यांच्या समोरील भाग पांढरा असतो तर त्याचे पंख आणि पाठ काळे असतो, बघितलंय तुम्ही. पुढे पांढरे शुभ्र असतात ते. वयाने लहान असलेले पेंग्विन पक्षी खोल भागात सूर मारत नाही, पोहत नाही. अगो, आपण लहान मुलांना जाऊ देतो का खोल पाण्यात? तसंच ज्यांच्या मादे त्यांना लहान बाळांना खोल पाण्यात जाऊ देत नाही, परंतु वयस्क प्राणी अतिशय खोल भागात जातात. पाण्याखाली ते 1 ते 15 मिनिटे राहू शकतात. वा, म्हणून त्या अगदी खालपर्यंत खोलपर्यंत जाऊ शकतात. हा मजेशीर प्राणी बदकासारखे फेंगडे चालतो. याच्या कृतीला टोबो गॅरनिंग असं म्हणतात. थोडक्यात म्हणजे अतिशय कमी शक्तीचा वापर करून ते बराबर पुढे सरकतात. दोन्ही पायांचा उपयोग करून ते उडी सुद्धा मारतात. यांच्या पोटामध्ये खारट पाणी शिरतं. हो, समुद्राचं पाणी खारट असतं, माहिती आहे तुम्हाला. ते खारट पाणी सुप्रा ऑर्बिटल ग्रंथीमुळे गाळलं जातं आणि नाकाद्वारे ते अतिशय तीव्र खारट द्रवाच्या स्वरूपात ते बाहेर पडतं. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिका येथील पेंग्विन मोठ्या प्रमाणात आढळतात. यांचे समूह फार मोठमोठे, लाखोच्या करोडोच्या संख्येने पेंग्विन एकत्र राहतात. हो, त्यांचा आपसातील व्यवहार उत्तम तऱ्हेने पार पाडतात. तद्वतच सामोपचाराने, संयमाने, सचोटीने एकमेकांना शांत करून घेतात व सांभाळतात. बघा, किती चांगले गुण आहे. आपण सुद्धा ते घेणं गरजेचं. काय काय? सामोपचार, संयम आणि सचोटी. आहो, हे 3 गुण असतील तर काय हवं माणसाला? मग त्यासारखा चांगला माणूस मग दुसरा नाही. बघा, या प्राण्यांमध्ये सुद्धा एवढे चांगले गुण आहेत, म्हणून ते करोडोच्या संख्येत सुद्धा एकमेकांशी न भांडता राहू शकतात. आनंद

एकमेकांचा सहवास कायमस्वरूपी टिकवतात, जोडी बदलत नाहीत. सरते शेवटी असं सुचव असं वाटते की विविध लहान मोठ्या जलचर प्राण्यांपासून जे जे काही आपल्याला शिकता येईल. हो, मग असे म्हटले तुम्हाला तीन गुण कोणते सांगितले? सामोपचार, संयम आणि सचोटी. या जलचर प्राण्यांमध्ये सुद्धा हे गुण भरपूर आहेत, म्हणून वर्षानुवर्ष त्यांच्या वसाहती टिकून आहेत, नामशेष झाल्या नाहीत, नष्ट झाल्या नाहीत. म्हणून आपण असे चांगले गुण त्यांच्याकडून अवश्य घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काय मंडळी, राणी गणू कळतंय का? हो, चांगले गुण मग ते कोणाकडेही असोत, पक्ष्यांकडे असोत, प्राण्यांकडे असोत, जलचरांकडे असोत, ते घेणं उत्तमच. ज्याच्याकडे जे जे उत्तम आहे ते आपण घेतलं तर आपण सुद्धा मग उत्तम बनतो. मग आणखी काही महत्वाची छान छान माहिती तुम्हाला देणार आहे मी आज. माणसाच्या मेंदूचे वजन त्याच्या सबंध शरीराच्या वजनाच्या 1/6 किंवा त्याहून कमी असते. शरीराच्या मानाने पाहिल्यास मानवाचा मेंदू हा मोठाच समजला पाहिजे. मानवाच्या जवळ येणारा प्राणी म्हणजे चिंपांझी माकड, त्याचा मेंदू त्या मानाने कमी वजनाचा असतो. गांधील माशी आणि मधमाशी माहितीन फरक तुम्हाला? हो, गांधील माशीचा चावा आणखी जास्त डेंजरस असतो, मधमाशीचा चावाही डेंजरसच असतो, पण गांधील माशा जर तुटून पडल्या तर मृत्यूची शक्यता जास्त असते, लक्षात ठेवा. तर या गांधील माशा लाकडापासून पुठ्ठा तयार करतात, मधमाशा फुलापासून मेण तयार करतात, वाळवी जमीन पोखरून मातीच्या ढीगच्या ढीग बाहेर टाकते आणि कोळी तंतूचे घर बांधतो. बघितलं सगळं तुम्ही? मधमाशांची मोहळे अस्वल मधमाशांच्या आवाजावरून शोधून काढते. हो, अस्वलाला मध खायला फार आवडत. याक हा प्राणी तिबेटच्या सपाटीवर 14,000 ते 20,000 फूट उंचीवर राहतो. बापरे, जिथे श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होतो, ऑक्सिजनचं प्रमाण थोडस कमी असतं. हो, मध्ये आम्ही सिक्कीमला गेलो होतो ना फिरायला, तर 14,000 फुटा उंचीवरती आम्ही गेलो होतो. हो, गेलो होतो. अगदी भारत चीन सीमा सुद्धा आम्ही त्यावेळेला पाहून आलो. हो, तिथे जी रेषा आहे ना, तिथे ती चौकी आहे ना, ती सुद्धा आम्ही पाहून आलो. भयंकर खडतर असा रस्ता आहे, एकदम डेंजरस असा रस्ताच नाही म्हणाल तरी सुद्धा चालेल. पण हे लोक कसे काय गाड्या नेतात, सिक्कीमचे ड्रायव्हर अतिशय हुशार आहेत. हो, तर तिथे हा याक प्राणी आम्हाला बघायला मिळाला. तर हा प्राणी 14 ते 20,000 फुटावर राहतो, उंचीवर राहतो. उन्हाळ्यात त्याच्या माद्या व वासरे 10 ते 100 पावैतोचे कळप करून राहतात. कोणत्याही प्राण्याला कळप करून राहायला आवडते. माणूस सुद्धा कसा आहे, सामाजिक प्राणी आहे. समूहाशिवाय राहू शकतो का आपण? समाजाशिवाय राहू शकतो का? नाही. एकमेकांपासून लांब असलो तरी आपल्याला माणसांमध्ये राहायला आवडतं. हो, कावळे बघा, वेळ पडताच हजारोंनी गोळ्या होतात हो की नाही? मधमाशांचं पोळं असतं हो की नाही? म्हणजे समूह करून राहायला सगळ्यांनाच आवडतं. तर नर एकटा किंवा 3-4 गटाने याक प्राण्याशी बोलतो आपण राहतात. प्रत्येक नर 4-5 माद्या घेऊन स्वतंत्रपणे कळप तयार करतो. मोराविषयी, मोराचा पिसारा अनेक पंखांचा गुच्छ दिसतो. हे पिसे साधारण 20 किंवा त्याहून अधिक असतात. प्रत्येक पिसावर वाटोळा डोळा असतो. पिसाचा दांडा पांढरा शुभ्र असतो. पिसाच्या डोळ्याला पिवळा, निळा, हिरवा या रंगांची छटा असते. पिसारा फक्त नराला असतो, लांडोरला नसतो. आता गरुड, गरुडाची दृष्टी तीक्ष्ण असण्याचे कारण, हो, गरुडाला फार लांबून अगदी लांब मैलांवरून सुद्धा दिसते, एवढे भले मोठे मोठे त्याचे गोल गोल डोळे असतात. गरुडाची दृष्टी तीक्ष्ण असण्याचे कारण त्याच्या डोळ्याची बाहुली आपल्या डोळ्याच्या बाहुलीपेक्षा मोठी असते. तसेच छायाचित्रण करणारा पडदा दुप्पट आकाराचा असतो. डोळे बाजूला असल्याने त्याचा निरीक्षण क्षेत्राचा विस्तार फार मोठा असून
मागील पुढील आजूबाजूचे वरचे खालचे बापरे.

बापरे, निरीक्षण गरुड सहज करू शकतो म्हणजे तो सर्व दिशांना पाहू शकतो, खूप लांबवरच पाहू शकतो. मगरीच्या जबड्यात, पायात आणि शेपटीत प्रचंड शक्ती असते, प्रचंड. त्या भागातील स्नायू अतिशय बलवान असून मोठे गेंडेही त्याच्या जोरावर पाण्यात खेचून घेऊन जाऊ शकते. भारतातही घोडे, बैल, गाई, माणसे मगरीने फरफटत नेल्याचे आपण बघतो. पकडलेल्या सावजाला मगर तळाशी घेऊन जाते व पाण्यात कुजल्यावर त्यावर ताव मारते. मगरीला शिळे अन्न म्हणजे पंचपक्वान्नच असते. बापरे, ताजं ताजं मांस तिला आवडत नाही तर कुजून शिळं झालेलं अन्न तिला आवडतं. कोंबडीला वर्षातून एकदा जुन्या पिसांच्या जागी नवी पिसे येत असतात. या पिसे गळण्याच्या काळात अंडी घालण्याचे प्रमाण कमी होते, अगर बंद होते. कोंबडीला कच्ची पपई, पिकलेल्या पपईची साले व बिया फार आवडतात. गेंडा हा प्राणी बुद्धीने अतिशय चलाक नसल्याने तो शत्रूपासून पळ काढत नाही, अगर लपून बसत नाही. चाल करून जाताना समोर कोणती वस्तू आहे याचा गेंडा विचार करत नाही. ट्रॅक्टर, रानरेडा, वाघ, सिंह यांना देखील तो भडकला म्हणजे टक्कर मारणारच. रागीतपणाबद्दल गेंड्याची ख्याती आहे. सिंह हा शांतताप्रिय प्राणी. बापरे, शांतताप्रिय, त्याला त्रास दिला नाही तर कोणत्याही भानगडीपासून अलिप्त राहणेच त्याला आवडते. भूक लागली किंवा कोणी खोडी काढली तरच तो उठतो आणि चवताळून हल्ला करतो. कळला का मंडळी? हो, मधमाशीच्या पोळ्यात 3 प्रकारच्या माशा असतात. प्रथम प्रकारात राणी माशी, दुसऱ्या प्रकारात कामकरी माशी आणि तिसऱ्या प्रकारात नर माशा येतात. कामकरी माशा या पोळं बांधण्याचं काम करतात, राणी माशीचं संरक्षण करतात. कळलं का मग? कावळा वगैरे पक्षी झाडावर काटक्या कुटक्यांचे घरटे बांधतात. शिंपी पक्षी झाडाची पाने, हो, माझ्या खिडकीसमोर जे झाड आहे ना आंब्याचं, तिथे शिंपी पक्षी रात्रंदिवस उड्या मारत असतो माझ्यासमोर. छोटे छोटे छोटे एवढे मोठे उड्या आहेत त्या. आणि ते कसं घरटं बांधतात? झाडाचीच पानं एकमेकांना चोचीने शिवून टाकतात आणि त्याच्यामध्ये मग केस, पिस, शेवळ आणून ठेवून देतात. अंगावरील लांब व दाट केसांमुळे मधमाशा अस्वलाला फारसा डंख करू शकत नाही. हो, अस्वलाला मध फार आवडतं, मग असं सांगितलं तुम्हाला मी. नाका ओठात चावू नये म्हणून पुढच्या पंजाने अस्वल तोंड झाकून घेते. सशाच्या खालोखाल अस्वलाची भित्रेपणाबद्दल प्रसिद्धी आहे. आगीच्या लोळाला तर अस्वल अतिशय घाबरत. म्हणून जंगलात रात्रीच्या वेळी हिंडताना लोक हातात मोठाले जळते पलती घेऊन जातात. खोल पाण्यात अस्वल शिरत नाही. तिबेटी लोक याक प्राणी दुधासाठी, बोजा वाहण्यासाठी तसेच मांसासाठीही पाळतात. या प्राण्याची चालण्याची गती मंद असली तरी त्याची सहनशक्ती व ओझे वाहण्याची शक्ती अप्रतिम असते. म्हणून एवढ्या उंचावरती ओझे घेऊन ते चालू शकतात. म्हणून आशिया खंडातील सर्व बर्फाच्छादित प्रदेशात याचा सरसकट उपयोग केला जातो. उदाहरणार्थ सैन्यामध्ये याचा वापर जास्त केला जातो सैन्याचं ओझं वाहण्यासाठी. मोराचा पिसारा दरवर्षी शरद ऋतूत गळतो आणि वसंत ऋतूत तो पुन्हा येतो. पिसारा गळून पडलेल्या मुदतीत मोर सहसा कोणाच्या दृष्टीस पडत नाही. मोराचा डामडोल बादशाही असला तरी लाजाळू, शांत आणि स्थिर बुद्धीचा असा तो असतो. आता गेंडा. गेंड्याला डुंबणे फार आवडते. त्याचे मुख्य खाणे गवत आणि झाडाची कोवळी पाने. हे खाणे सूर्योदय होईपर्यंत चालते. अंदाजे 100 पौंड अन्न गेंड्याला दररोज लागते. बापरे, जमिनीत क्षार कोठे आहेत हे शोधण्याचे ज्ञान गेंड्याला नैसर्गिकरित्या असते. सिंह संतापलेल्या अवस्थेत गर्जना करत नाही. भुकेलेला, विरहाने व्याकुळ
मला उल्लसित असेल तेव्हा, सांधेदुखीचा त्रास होत असल्यास, अगर दमट हवा असेल त्यावेळी सिंह गर्जना करतो. मधमाशांच्या पोळ्यातील मुख्य भाग कामकरी माशाने गजबजून गेलेला असतो. त्यांचा रंग उदी असतो व त्यावर तांबडी झाक असते. या माशा ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्यांचे मागील पाय. त्यांच्या मागील पायावर मध साठवण्यासाठी विशेष प्रकारची सोय केलेली असते आणि त्यावर लांब लांब केस असतात. त्यांना कुंच असं म्हणतात. या कुंचामुळे फुलांचे पराग केसांना अडकतात आणि फल निर्मिती होते. चकोर पक्षी रंगरूपात. चकोर पक्षी खरोखर अत्यंत सुंदर आहे. त्याच्या शरीरावरील रंगबिरंगी छटा पाहण्याचा आनंद प्रत्यक्ष पाहूनच मिळेल. काळा भुरकट किंवा बदामी रंगाच्या त्याच्या शरीरावर लाल गडद रंगाची चोच तसेच लाल पाय आणि बोटे फारच छान दिसतात. त्याच्या पापण्या लाल असून डोळ्याच्या चारही कडांना लाल छटा दिसतात. काय मंडळी, कळलं का मग किती प्राण्यांची पक्ष्यांची माहिती घेतली आपण आज? आवडलं ना हो? तेच तेच गाणे गोष्ट ऐकून पण कधी कधी कंटाळा तो म्हटलं चला आज तुमच्या सामान्य ज्ञानात भर घालावी म्हणून तुम्हाला आज ही वेगळ्या प्रकारची माहिती मी दिली. मग स्मृतीजीने आता बाय म्हणायचंय का? म्हणू का बाय? बाय बिटांनो, बाय बाय.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या,
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत। सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं।

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका.
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नमो देवे महादेवे शिवाये सततं नम नम प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मताम। रसिको हो नमस्कार। आजपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा। मंडळी, नवरात्रानिमित्त विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत। रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा ही विशेष मालिका आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत। यामध्ये नाशिकमधील नवरात्रोत्सवामध्ये सक्रियरित्या कार्यरत असलेले विविध क्षेत्रातील मान्यवर आपल्या भेटीला येणार आहेत। त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या आजवरच्या योगदानावरती प्रकाश टाकणार आहोत। याच अनुषंगाने आजच्या पहिल्या भागामध्ये मी स्वागत करते नाशिकमधील सुप्रसिद्ध गोंधळी श्री सोमनाथ अनंतराव माळवदकर यांचं। आजच्या कार्यक्रमामध्ये आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि देवीचा जागरण गोंधळ या विषयावरती गप्पा मारणार आहोत। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की देवीची सेवा करताना जागरण गोंधळाला किती महत्व आहे आणि हा वसा घेतलेले गेल्या 40 वर्षापासून त्यांच्या घराण्याकडे हा वसा आहे आणि कशा पद्धतीने त्यांचं कार्य सुरू आहे, गोंधळ म्हणजे काय, नाशिकमधली परंपरा काय आहे, या सगळ्याच वरती आज आपण चर्चा करणार आहोत। तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी स्वागत करते दादा, खूप मनापासून स्वागत तुमचं।
1: धन्यवाद।
0: आणि आपल्याला सुद्धा नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा।
1: धन्यवाद।
0: सगळ्यात आधी तर देवीच्या सेवेमध्ये गोंधळाला किती महत्व आहे या विषयावरती आपण बोलूया, तर काय सांगाल?
1: देवीचा गोंधळ, जसं आपल्या घरात शुभ कार्य आपण काही पण करतो तर आपण पहिले देवीचा गोंधळ हा करतो। आज पण ब्राह्मण समाज लग्न मुंज वास्तुशांती त्यांच्याकडे काही पण शुभ कार्य असेल तर पहिले ते गोंधळाला मान देता, पहिले आपल्या घरात देवाचा गोंधळ करता।
0: अच्छा, बरं। आपल्याकडे येते की आपल्याकडे 40 वर्षापासूनची परंपरा आहे, तर आपण कोणाकडून शिकलात आणि आपले गुरु कोण आहे?
1: माझे गुरु नाशिकचे शाहीर बाळू गायकवाड हे आहे आणि याच्या आधी जे नाशिकमध्ये नाशिकचे गोंधळी भगवती काका कदम म्हणून होते त्यांच्याकडे आमचे वडील हे गोंधळाचं पूर्ण कार्य शिकले आणि त्याच्यानंतर मग ते थोडे लांब राहिल्या गेल्यामुळे त्याच्यामुळे वडिलांनी सेपरेट चालू केलं आणि त्यांच्यापासून मी शिकलो आणि माझ्या बरोबर माझा मुलगा मला जवळजवळ 50% गोंधळामध्ये साथ देतो। संभाळ वाजवणं, गाणं म्हणणं, प्रत्येक याच्यामध्ये पूजा मांडणं, प्रत्येक याच्यात तो मला साथ चांगली देतो आणि रात्री 1 वाजो 2 वाजो पण सकाळी 6 वाजता तो शाळेत जायला तयार राहतो।
0: बर।
1: माझा मुलगा मल्हार सोमनाथ माळवदकर आणि माझी टीम आहे अजून, ती पण मला चांगल्या प्रकारे मदत करते गोंधळामध्ये।
0: बर। तुम्ही उल्लेख केलात की तुमच्या वडिलांनी हे सगळं सुरू केलं,
1: बरोबर,
0: मग त्यांच्या बरोबर साथसंगतीला जात असताना त्यांचा तालमीत तयार होत असताना काही वेगळे असे अनुभव आले किंवा खूप शिस्तीत तुम्हाला हे सगळं शिकवलं असं काही झालं?
1: खूप शिस्तीत म्हणजे माझ्या आधी माझे 2 भाऊ पण त्यांच्या बरोबर राहायचे पण ते नाही करू शकले, कारण आहे ना त्यांचा स्वभाव वेगळा। मी शिकत असताना गोंधळ वडिलांबरोबर जात होतो तेव्हा वडील मला म्हणजे बोलायचे मारायचे, पण आज मी तेव्हा ते जर सहन नसतं केलं तर आज मी इथपर्यंत पोहोचलो नसतो। आज जे काही पण आहे मी त्यांच्या ते पुण्याने त्यांच्या आशीर्वादाने इथपर्यंत आलेलो आहे।
0: बरं। गोंधळांचा एक विशेष पेहराव असतो जो आता आपण परिधान केलेला आहे, तर त्याच्यातल्या ह्या सगळ्या जे काही ऑर्नामेंट्स आहेत, जे दागिने आहेत, त्याबद्दल काही सांगू शकाल का? कारण की हा जो टोप आहे हाही वेगळा आहे, गळ्यातल्या माळा सुद्धा वेगळ्या दिसत आहेत, तर ह्याबद्दल काही सांगू शकाल का?
1: ही जी आम्ही गळ्यात कवडीची माळ घातलेली आहे ह्या कवडीला म्हणतात शिव कवडी।
0: बरं।
1: ही तुळजाभवानीला अतिशय प्रिय आहे, ही सर्वात पहिले तुळजाभवानी मातेने घातलेली आहे, त्याच्यानंतर आई भगवतीने ती छत्रपती शिवाजी महाराजांना दिली, त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना दिली आणि त्यानंतर आले आमच्या गोंधळ्यांकडे। आणि आम्ही गोंधळ करत असताना ज्या टायमाला आमचा जोगव्याचा कार्यक्रम राहतो परडी घेऊन, त्या टायमाला जे पूजाला जोडी बसती त्यांच्या काळात ही आम्ही घालायला देतो माळ।
0: अच्छा।
1: आणि ही कवडी अतिशय तुळजाभवानीला प्रिय असल्यामुळं तुम्ही ही एक कवडी वाहिली काय आणि देवीला एक तोळा सोनं वाहिलं काय सारखंच।
0: बरं। गोंधळ हा लग्नांमध्ये केला जातो हे माहिती आहे,
1: बरोबर,
0: पण त्या व्यतिरिक्त असे कोणते उत्सव किंवा असे कोणते सणवार आहेत की ज्या वेळेला गोंधळ हा घातलाच जातो?
1: गोंधळ आता आम्ही जवळजवळ 20 ते 21 वर्षे आले नाशिक शहरामध्ये अनेक मंदिरांमध्ये गोंधळ करतो नवरात्रामध्ये। ललिता पंचमी येते नवरात्रामध्ये, त्या टायमाला आम्ही आपल्या सरदार चौकामध्ये सांडव्यावरची देवी सप्तशृंगा माता इथून आमची सुरुवात झालेली नवरात्रामध्ये गोंधळ करण्याची। जवळजवळ 20 ते 21 वर्षे आले, त्याच्यानंतर आम्हाला अनेक नाशिकमध्ये मंदिर मिळत गेले, जसे की घनकर गल्लीमध्ये तुळजाभवानी मंदिर, दिंडोरीला वरती डोंगरावर विंध्यवासिनी मंदिर, सातपूर कॉलनीमध्ये सप्तशृंगा मंदिर आहे, त्याच्यानंतर अमृत धाम गोपाळनगर येते प्रसाद दादा काळे यांचं एक मंदिर आहे सप्तशृंगी मातेचं. तिथं आम्ही गेल्या वर्षी गोंधळ केला होता.
0: बर.
1: तिथं पण यावर्षी आम्हाला काम आहे.
0: बर.
1: आणि आम्ही दरवर्षी नवरात्रात आमचा सीझन चालू होण्याच्या आधी एक गोंधळ नाशिक मध्ये कुठेतरी मंदिरात करतो. आम्ही त्याचं काही मानधन काही घेत नाही आणि माझे माणसं जे येतात माझ्या ते पण माझ्याकडून एक रुपयाही घेत नाही.
0: बर.
1: आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या गोंधळाला सुरुवात करतो.
0: बर. तर विषय निघालाच एक गोंधळाला सुरुवात करतो तर ह्यामध्ये काही स्टेप्स असतात का की सुरुवातीला हेच गाणं घ्यायचं किंवा ह्यालाच मान द्यायचा असं करत करत पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्याबद्दल थोडं सांगाल का.
1: सुरुवातीला आपण देवीची पंचपदी घेतो जे गोंधळामध्ये खूप महत्वाचा भाग आहे. पंचपदी म्हणजे आपण जे सर्व देव देवी देवता आहे त्यांना आपण गोंधळाला आव्हान करतो गोंधळाला बोलवतो. ते भक्ताच्या घरी गोंधळाला येतात. त्याच्यानंतर आपण ड्युटीवर तेल टाकतो त्या तेलाबरोबर आपल्या घरातलं विघ्न सर्व जळत.
0: त्यानंतर मग काय कवन म्हटली जातात किंवा कशी आराधना केली जाते.
1: पहिलं कवन असं आहे घन या गणपती गोंधळा यावे गोंधळ मांडीला रे गोंधळा या. या पद्धतीने सर्व देवांना आपण आव्हान करतो. वणीची सप्तशृंगा गोंधळा यावे तुळजापूरची भवानी गोंधळा यावे कोल्हापूरची महालक्ष्मी गोंधळा नाशिकच्या रामराया गोंधळा यावे अशा पद्धतीने. ते झाल्यानंतर परत दुसरं अजून एक गोंधळाचं पद राहतं. गोंधळाची लव करावे आज यावे अंबे ग गोंधळाची लव करावे आज यावे अंबे. हे झाल्यानंतर मग इथं ड्युट्यांचं पद. आपण ड्युटीवर तेल टाकतो. ज्याच्या घरी लग्न आहे नवरदेव म्हणा किंवा नवरी किंवा लग्न झालेलं असेल तर त्यांच्या हातून आपण पाच पाळ्या ड्युटीवर तेल टाकून घेतो. ते पण गाण्याच्या स्वरूपात आम्ही त्यांना सांगतो असं असं. मग ते आपण म्हणतो पहिला दिवट्या कवन गणपती गजानन व पहिला दिवट्या कवन गणपती गजानन. म्हणजे प्रत्येक गाण्याला सुरुवात करताना पहिले गणपती बाप्पाचं नाव आपल्याकडे आहे कारण आपण सर्वात पहिले मान देतोच गणपती बाप्पांना.
0: आणि त्यामध्ये मग जे काही आपण गोंधळाबरोबर जे जागरण करतो त्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा नाच असतो ज्याला वाघ्या मुरळीचा नाच म्हणतात. मग ते पुढे कसं होत जातं.
1: वाघ्या मुरळी आणि गोंधळी यांच्यात खूप फरक आहे.
0: अच्छा.
1: जेव्हा रात्रभर जागरण राहतं खंडोबाचं त्या टायमाला वाघ्या आणि मुरळीला बोलवलं जातं. जेव्हा तुमच्याकडे 12 वाजेपर्यंत गोंधळाचा कार्यक्रम राहतो त्याच्यामध्ये खंडेराव महाराजांची पाचपावली आणि देवीचा गोंधळ असं होतो.
0: बर.
1: आणि हा गोंधळ ज्यांच्या घरी मुलीचं लग्न आहे ते लग्नाच्या आधी करता. ज्यांच्याकडे मुलाचं लग्न आहे ते लग्नाच्या नंतर करता. का तर आपल्या घरून मुलगी जाणारी राहते आणि मुलाच्या लग्नात आपल्या घरी नवीन लक्ष्मी नवीन सवासीन येणार राहते. म्हणून त्या जोडीच्या हातून सर्वात पहिले गोंधळ लग्न आल्यानंतर गोंधळाची ही पूजा आपण करतो.
0: आता तुम्ही गेल्या 40 वर्षापासून ही परंपरा जपताय. तुम्ही स्वतः स्वतंत्ररित्या सुद्धा अनेक वर्षापासून हा वसा घेतलेला आहे तर तुम्हाला काही नियम पाळावे लागतात का.
1: नियम पाळायला लागतं म्हणजे आम्ही जेव्हा गोंधळाला जातो तिथं जेव्हा कार्यक्रम चालू होतो तर आपण सांगतो की आपल्याला जो हा गोंधळ करायचा आहे हा मोकळ्या पद्धतीने बांधून करायचा नाही तर त्यासाठी कोणी हाताची घडीन पायाची आडी घालायची नाही आपण हे त्यांना सांगतो. आणि आपला गोंधळ असता शेवटचं पद राहतं आपलं आई भगवतीचा जोगवा. जी भगवतीची परडी राहती जी आपण ती पूजेला त्यांना ती परडी घेऊन ना जे आपल्याकडे 5, 10, 25, 50 लोक राहतात त्यांच्याकडे पाठवतो त्यांना सांगतो का तिथं जायचं ना आपण अंबाबाईचा जोगवा. मग त्यांना काही दक्षिण टाकल हात जोडले तरी चालेल.
0: अच्छा. बरं. आपण आपल्या वडिलांच्या काळातला सुद्धा जागरण गोंधळ पाहिलेला आहे. आता आपण स्वतः लीड करत आहात तर पूर्वीच्या काळात आणि आताच्या काळात लोकांची मानसिकता असेल किंवा इतर काही परिस्थिती असेल यामध्ये काही बदल झालेला तुम्हाला जाणवला का.
1: म्हणजे पूर्वी देवाला मानणारे 100% लोक होते त्याच्यात आता कुठेतरी काहीतरी कमी दिसायला लागलेली.
0: बर. आपण जेव्हा पण कवन सादर करतो किंवा गाणी म्हणतो त्यावेळेला कोणकोणती वाद्य वाजवली जातात आणि तीच वाद्य का वाजवली जातात गोंधळात त्याबद्दल.
1: गोंधळामध्ये संबळ हा विशेष आहे. संबळ नसला तर गोंधळाला काही हे नाही अर्थ नाही. त्याच्यामुळे गोंधळामध्ये संबळ हा वाजलाच पाहिजे.
0: बर.
1: आणि जेव्हा आम्ही पाचपावलेलो जातो त्या टायमाला खंजरी राहती तुंतुनं राहतं जांढरी राहती. जाताना आम्ही गाणे म्हणतो येताना गाणं म्हणतो तिथं पूजा अर्चा होते.
0: बर. काय वाटतं आपल्याकडे ही जी काही परंपरा आहे त्याबद्दल अभिमान वाटतो काय नेमक्या भावना आहेत.
1: हे आम्हाला देवाने दिलेलं एक दान आहे. हे प्रत्येकाकडून होत नाही आणि जेवर देवाच्या मनात आहे तेवर ते आमच्याकडून करूनच घेणार
0: आहे. बर. पुढच्या पिढीकडे वारसा सोपवत असताना काय कानमंत्र देता तुम्ही तुमच्या मुलाचा उल्लेख केला मगाशी, तर जी जो पायंडा पूर्वजांनी घालून दिलाय, जो तुमच्या वडिलांनी घालून दिला, किंवा आपण भगवती बाबांचा उल्लेख केला, तर तीच नियमावली घेऊन आपण पुढे जाणार आहोत अशा पद्धतीने?
1: तीच नियमावली घेऊन पुढे जायचंय, कारण आपण जर ते नियम पाळले नाही तर मग त्याला अर्थ राहणार नाही.
0: बरोबर.
1: आणि जे आपण कार्य करतोय ते आपल्याकडून कुठेतरी निष्ठच जाईल जर आपण ते नियम पाळले नाहीत. आणि आपण जेव्हा गोंधळाला जातो, गोंधळाला सुरुवात करतो, त्या टायमाला जेव्हा आपले पूर्वज गोंधळ कार्य वगैरे, तेव्हा अशा लाईटी वगैरे काही नसायच्या, त्या टायमाला अंधार राहायचा. मग त्या टायमाला पहिले ते ड्युटीची पूजा करून ती ड्युटी पेटवायचे आणि त्या उजेडात
0: हे
1: कार्य सर्व चालू व्हायचं.
0: बर. जसा शिवाजी महाराजांचा तुम्ही उल्लेख केला, तर महाराजांच्या काळामध्ये समाज प्रबोधन करण्यासाठी किंवा गुप्त संदेश पोहोचवण्यासाठी गोंधळांची मदत घेतली गेली किंवा ती कवन तशा पद्धतीने रचली गेली. मग आता जी काही आपण कवन म्हणतो ती फक्त धार्मिक आहेत, देवीचा उल्लेख असलेली आहेत की कशी आहेत?
1: धार्मिक
0: आहे. धार्मिक आहे. नक्कीच छान वाटतंय आज तुमच्याशी गप्पा मारत असताना. पण आता उत्सुकता आहे ती कवन ऐकण्याची किंवा ती गाणी ऐकण्याची. तर तुम्हाला आणि तुमच्या चिरंजीवांना माझी विनंती आहे की आपण जशी गोंधळामध्ये गाणी सादर करतो त्यातली काही आम्हाला नमुना म्हणून एक दोन गाणी आपण ऐकवाल का?
1: हो नक्कीच. जे आम्ही आता गाणं सादर करत आहोत हे आमच्या वडिलांचं स्वतः लिखित गाणं आहे आणि गेल्या वर्षी आम्ही युट्यूबला पण सादर केलेलं आहे. हे गाणं आमचं युट्यूबवर पण आहे.

0: तर मंडळी, आता आपण सोमनाथ दादांच्या वडिलांनी लिहिलेली रचना ऐकली आणि त्यांच्या मुलांनी म्हणजे मल्हारने सुद्धा त्याला खूप सुंदर अशी संबळाची आणि कोरसची साथ दिली. तर थोडं मल्हारविषयी पण आपण दादांकडून जाणून घेऊया की त्याची तुम्हाला या सगळ्या कामामध्ये कशी मदत होत असते, त्याबद्दल काय सांगाल?
1: मल्हार हा आमच्याकडे गोंधळाला खूप लहानपणापासून यायला त्यांनी सुरुवात केली आणि त्याला ही आवड निर्माण झाली. आणि त्याने बघितलं की गोंधळाला येत असताना जे आमच्याकडं जे वाद्य गोंधळाचं संबळ हे वाजवण्यासाठी पप्पांना खूप त्रास होतो. बाहेरचे माणसं आहेत आपण ते वेळेवर येत नाही आणि वेळेवर आपल्याला खूप धावपळ होती. म्हणून त्याने असं मनावर घेतलं की आपण ही कमी जी आहे ती पूर्ण करायची आणि तो त्याच्या मनाने हळूहळू संबळ शिकत गेला. मध्यंतरी त्याला तबल्याचा क्लास पण लावला आम्ही, त्याच्यामुळे जास्तच फायदा झाला आम्हाला. आणि आता माझा घरचा म्हणजे माझा मुलगा संबळ वाजवतो, त्याच्यामुळे माझी ही फिकर जी आहे संबळाची ही कायमस्वरूपी नाहीशी झालेली.
0: क्या बात आहे, म्हणजे कला ही रक्तात असावी लागते पण आदिमाया आदिशक्तीचा जो काही तुम्हाला आशीर्वाद आहे तो पिढ्यान पिढ्या असाच पुढे चालणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याशिवाय त्याला अशी बुद्धी होणार नाही. तर खूप छान ही परंपरा तुमच्याकडे आहे.
1: आज पण आमच्या मल्हारला जर तुम्ही विचारलं की तुला कुठे बाहेर फिरायला जायचंय तो तुम्हाला पहिले अंगल मला तुळजापूरला जायचंय, मला जेजुरीला जायचंय, जे की बाकीचे नाव घेणार नाही तो की मला गोव्याला जायचं असं.
0: छान. आजची ही मुलाखत खऱ्या अर्थाने देवीचा गोंधळ होऊन साजरी झाली आणि खऱ्या अर्थाने नवरात्रोत्सवाला दणक्यात सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद दादा, आज आपण इथे आलात आणि आपली कला तर सादर केलीच पण ही जी काही परंपरा आहे हा सगळा इतिहास आमच्या सगळ्या रसिक श्रोत्यांसमोर खूप छान शब्दात मांडला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि यापुढे देखील आपल्या घराण्याकडे ही प्रथा परंपरा अशीच चालत राहो अशी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या हातून असंच उत्तरोत्तर छान कार्य घडत राहो अशा शुभेच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद. तर मंडळी, रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा ही जी मालिका आपण आजपासून सुरू केलेली आहे ह्या मालिकेमध्ये, तर आजच्या भागामध्ये सहभागी झाले होते जय रेणुका गोंधळ पार्टीचे श्री सोमनाथ माळवदकर आणि त्यांचे चिरंजीव मल्हार माळवदकर. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
3: जोरदार धमाका,
2: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
3: मजुरी विना अट फक्त 10%,
2: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
3: विना अट 100% सूट
2: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
3: शुद्ध चांदीची नाणी
2: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
3: आजच भेट द्या
2: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
3: विश्वास नाशिककरांचा
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. ऐकूया सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं, उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया धर्मकन्या या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात भाऊबीज या चित्रपटामधलं. कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंतराव मोहिते यांचं.

0: लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बोलकी बाहुली या चित्रपटामधला ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं।

0: गाणी फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्रकाश गोडके यांचं गीत जन्मठेप या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हे गीत ऐकूयात पडदा या चित्रपटामधलं. शाहीर प्रभाकर यांची शब्दरचना, संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हा माझा मार्ग एकला या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूयात शांता शेळके यांचं, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपल्याकडे बरीच पाळीव जनावरे असतात, परंतु प्राणघातक रोगामुळे जनावरे तडकाफडकी मरण पावतात. त्यामुळे पशुपालकांना आर्थिक फटका बसतो. अशा रोगापासून जनावरांना वाचवण्यासाठी पशुपालकांनी वार्षिक लसीकरण करून घेणे फारच फायदेशीर होऊ शकते. शेतकरी बंधूंनो, लसीकरण म्हणजे काय आपण अगोदर जाणून घेऊया. रोग निर्माण करणाऱ्या जीवाणू अथवा विषाणूपासून वेगवेगळ्या प्रक्रियेने बनवलेले जाणारे औषध प्राण्याच्या शरीरात पोचल्यावर त्या रोगाचा विरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण होते, यालाच आपण लस किंवा लसीकरण असे म्हणतो. शेतकरी बंधूंनो, लसीचे दोन प्रकार आहेत. यामध्ये एक जिवंत लस, ज्याला आपण लाईव्ह वॅक्सिन म्हणतो, आणि दुसरे म्हणजे मृत लस, किल्ड वॅक्सिन. शेतकरी बंधूंनो, लसीकरणापूर्वी काय करावे. जनावरास लसीकरण करण्यापूर्वी एक आठवडा अगोदर पोटातील जंतनाशक औषध द्यावे. लस टोचण्याच्या पद्धती, लस ही रोगप्रतिबंधासाठी वापरतात, त्यामुळे ती योग्य मार्गाने न टोचल्यास रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत नाही. मुख्यतः ही लस त्वचेखाली देतात, जेणेकरून टोचलेल्या ठिकाणी लसीची मात्रा जास्त वेळ साठून राहते व हळूहळू शरीरात प्रसार होऊन प्रतिकारक शक्ती निर्माण होते. त्वचेखाली द्यावयाची लस मांसात गेल्यास प्रतिकार शक्ती निर्माण होत नाही. शेतकरी बंधूंनो, लसीकरण करताना घ्यावयाची काळजी, यामध्ये जनावरांना दिली जाणारी लस ही नामांकित व दर्जेदार कंपनीची असावी. लस खरेदी करताना त्यावरील औषध कालबाह्य होण्याची तारीख पाहून घ्यावी व बॅच नंबर नोंदवून ठेवा. काही लसी औषधी दुकानातून आणत असताना थर्मासमध्ये किंवा बर्फामध्ये आणाव्यात, जनावरांना देईपर्यंत बर्फात ठेवाव्यात. लसीकरण हे निरोगी जनावरांना करावे. लसीकरण हे थंड वेळेस म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी करावे. शेतकरी बंधूंनो, लसीकरण झाल्यानंतर घ्यावयाची काळजी काय घ्यायला पाहिजे. बैलांना लसीकरणानंतर एक आठवडा हलके काम द्यावे, उत्तम आहार द्यावा. लसीकरणानंतर जनावराचे अति थंड व अति उष्ण वातावरणापासून संरक्षण करावे. लसीकरणामुळे गाई म्हशीच्या दूध उत्पादनात तात्पुरती घट येते. शेतकरी बंधूंना, जनावराचे लसीकरण आपण करून घेतले, पण कुठल्या महिन्यात कोणते लसीकरण करावे या संदर्भामध्ये थोडंसं जाणून घेऊया. यामध्ये घटसर्प हा रोग जनावराची जात म्हणजे गाय, म्हैस, शेळी, मेंढी, पहिली मात्रा 3 महिन्यामध्ये, लसीकरणाची वेळ मे व जून, गाई म्हशींना 5 मिली तर शेळी मेंढीना 2.5 मिली द्यावी. दुसरा म्हणजे एक टांग्या जनावरी जात गाई, म्हशी, शेळी, मेंढी, पहिली मात्रा 6 महिन्यांनी, लसीकरणाची जी वेळ आहे मे जूनमध्ये, गाई म्हशीमध्ये 2.5 मिली 2 वर्षा आतील जनावरांना द्यावे. रोगाचे नाव फाशी, यामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी, पहिली मात्रा 3 महिन्यामध्ये, लसीकरणाची वेळ मार्च एप्रिलमध्ये, लसीची मात्रा गाई म्हशीमध्ये 1 मिली त्वचेखाली द्यावी. आंत्रविषार या रोगामध्ये शेळी मेंढीमध्ये पहिली मात्रा 4.5 ते 5 महिने, लसीकरणाची वेळ जानेवारीमध्ये 2.5 मिली द्यावी. तोंडखुरी व पायखुरी या रोगामध्ये पहिली मात्रा 6 महिने, लसीकरणाची वेळ ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात, गाई म्हशी 5 मिली त्वचेखाली द्यावी व लहान जनावरांना 2.5 मिली द्यावी. देवी या रोगामध्ये मेंढी पहिली मात्रा 3 महिने, लसीकरणाची वेळ डिसेंबर, मेंढ्यांमध्ये 5 मिली आणि छोट्या पिल्यामध्ये 0.3 मिली द्यावी. फुफ्फुसजन्य दाह हा शेळी मेंढीमध्ये 3 महिने पहिली मात्रा, लसीकरणाची वेळ डिसेंबरमध्ये, लसीची मात्रा 0.2 मिली कानाच्या टोकात अंतत्वचेत द्यावी.
0: तर मंडळी, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
2: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
3: हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं आकाशगंगा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

हे गीत ऐकूया गुळाचा गणपती या चित्रपटामधलं आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गदी माडगुळकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत बंदाट भानू या चित्रपटामधलं। गीतरचना चिंतामणी पोद्दार यांची, संगीतकार राम लक्ष्मण।

0: लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या
0: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक।
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हळदी कुंकू या चित्रपटामधलं।

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: कार्यक्रमात हे गीत ऐकूया. लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं भक्तिगीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार श्रोते हो, मी सुषमा दाते. आपल्या जीवनरंग कार्यक्रमासाठी 40 गावचे जगदीश रघुनाथ लोधे, शिक्षक म्हणून ज्यांनी नोकरीला सुरुवात केली पण कृषी उत्पन्न बाजार समिती याची सचिव पाहिजे म्हणून त्यांनी जाहिरात पाहिली आणि त्यांनी त्या परीक्षाही दिल्या आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे झालेल्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. 40 गाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती 40 गाव येथे सचिव म्हणून कामात ते रुजूही झाले. शेतीमालाची विपणन प्रक्रिया याबाबत आपण प्रत्यक्ष आपल्याला माहिती मिळेल म्हणून माझ्या या मुलाखतीचं प्रयोजन. नमस्कार लोधे सर, मला तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. सुरुवात तुमच्या बालपणापासून करूया, शाळा कॉलेज पासून करूया, त्याविषयी थोडं सांगा.
1: मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. वडील शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत, त्यामुळे बालपण एक पिंपळवण निकुम तालुका 40 गाव खेडेगावातच गेलेलं आहे. प्राथमिक शिक्षण पिंपळवण निकुम, तसेच माध्यमिक शिक्षण अंधारी तालुका 40 गाव खेडेगावात झालं. त्यानंतर पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण 40 गाव येथे घेतलेले असून बीएड मी शिक्षण शास्त्र महाविद्यालय धुळे येथून केलेलं आहे.
0: बर, म्हणजे तुम्ही शिक्षक व्हायचं ठरवलं होतं आधी?
1: शिक्षक हा माझा एक आवडता पेशा होता, ते माझं स्वप्नही होत. लहानपणापासून ठरवलेलं होतं की होणार तर फक्त शिक्षकच. त्यामागे कारणही तसंच आहे, कारण शिक्षक हा 10 पिढ्या घडवू शकतो असं माझं ठाम मत होत. त्या दृष्टीनेच मी खरं तर शिक्षण घेत होतो.
0: या नोकरी काय आला?
1: मी एमए बीएड झाल्यानंतर आत्ममालिक संस्थान कोकमटन येथे शिक्षक म्हणून रुजू झालो. परंतु वर्तमानपत्रात एक उच्च शिक्षित आणि शेतीविषयक अनुभवी व्यक्ती सचिव म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीत हवा आहे अशी जाहिरात बघितली आणि कुठेतरी मनात आलं, जरी आपण शिक्षक असलो तरी आपला देश हा शेतीप्रधान देश असल्यामुळे बहुसंख्य प्रमाणात अधिकाधिक लोकसंख्या ही शेतकरी आहे आणि वडीलही शेतकरी असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या हातूनच कष्ट समोर आले आणि आपण शेतकऱ्यांसाठी कुठेतरी चांगल्या गोष्टी या माध्यमातून करू शकतो म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत झालेली परीक्षा उत्तीर्ण होऊन कृषी उत्पन्न बाजार समिती 40 गाव या संस्थेत सचिव पदावर रुजू झालो.
0: अरे वा, तशा तुम्ही बऱ्याच परीक्षा दिल्या आहेत ना? तुम्ही बऱ्याच परीक्षा दिल्या आहेत. कोणकोणत्या परीक्षा दिल्या आहेत? बीएड एमए केलंय,
1: एमए मराठी, एमए अर्थशास्त्र, बीएड पण झालेलं आहे. त्याच्यानंतर एमसीजे मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम म्हणजे पत्रकारिता ही परीक्षा उत्तीर्ण झालेलो आहे. त्यानंतर सहकारातली डीडीसी अँड ए ही परीक्षा उत्तीर्ण झालेलो आहे आणि छोटे मोठे कोर्सेस बरेच केलेले आहेत.
0: वा, खूपच छान. म्हणजे ऐकणाऱ्याला खरंच प्रेरणा मिळेल की शिकत राहिलं पाहिजे.
1: अजूनही शिक्षण चालू आहे.
0: मग या कार्य या म्हणजे या फील्ड मध्ये तुम्ही आलात, 40 गाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सचिव म्हणून रुजू झालात. कधी रुजू झालात? साधारण किती वर्ष झाली?
1: 5 जानेवारी 2016 मध्ये रुजू झालो. तेव्हा बाजार समितीची गुराडल 132 कोटी नर होती. ती आज रोजी मी या वर्षी चालू 25 या वर्षात ती 366 कोटींपर्यंत पोहोचवलेली आहे. 1 कोटी रुपये फिक्स डिपॉझिट ठेवून 87 लाख रुपये रोख शिल्लक ठेवून बाजार समिती शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.
0: अरे वा, हे तुम्हाला सुचलं का सपोर्ट करावं? कारण शेतकऱ्यांबद्दल लोक खूप बोलत असतात पण ह्याचं व्यवस्थापन करावं पैशाचं आणि ते सांभाळावेत, हे कसं सुचलं?
1: विशेष बाब म्हणजे अशी, आमची बाजार समिती सरकारी पण नाही आणि निम सरकारी पण नाही. बाजार समिती एक सहकारी संस्था आहे. शासनाचं आम्हाला 1 रुपयाचं सुद्धा अनुदान नसतं. शेतकऱ्यांचा शेतीमाल तो बाजार समितीमध्ये विक्रीस येतो, त्यावरील 1% नफा असून तोच बाजार समिती विकास कामांसाठी मी उपलब्ध करून त्यातूनच शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करण्याचा मी प्रयत्न करतो.
0: अरे वा, पण खूपच कमी त्याला चार्जेस आहेत, म्हणजे 1 रुपया वगैरे असे किती गोळा करायला खूपच वेळ लागला असेल.
1: हो, जेव्हा बाजार समितीमध्ये सुरुवातीला 1 बाजार समिती आणि 31 कर्मचारी होते. आता मी बाजार समितीमध्ये 4 बाजार समिती चालवून सुद्धा 20 कर्मचारी त्यांच्यावर सगळं कामकाजाचं नियोजन करून काम करत आहेत.
0: अरे वा, तसं तुम्ही लोकप्रिय अधिकारी आहात. तुम्ही किती तास काम करता?
1: आम्हाची निश्चित वेळ, जरी इतर कर्मचाऱ्यांसाठी ठरलेली असते तरी माझ्यासाठी निश्चित अशी वेळ नाही. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ऑफिस सोडत नाही.
0: बर,
1: कारण बाजार समितीमध्ये प्रमुख म्हणून मीच आहे. त्यामुळे सर्व जबाबदारी शेतकरी बांधवांचे, पूर्ण शेतमाल व्यवहार क्लिअर होत नाही, प्रत्येक शेतकऱ्याचा आपला हिशोब शेतीमालाचा मिळत नाही, तोपर्यंत मी ऑफिस सोडत नाही.
0: अरे वा, आणि ऑफिस मध्ये केव्हा जावं लागतं?
1: साधारण आमची वेळ 10 ते 6 ची आहे, परंतु मला घरी येण्याची वेळ माझी अजूनपर्यंत ठरलेली नाही. सुट्टी हा विषय मला तर मुळीच माहित नाही.
0: अरे बापरे, खूपच तुम्ही कष्ट करताय, शेतकऱ्यांच्या इतकेच कष्ट करताय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये खूप तुम्ही लोकप्रिय आहात. मग घरचा सपोर्ट कसा मिळतो?
1: कुटुंबाचा सपोर्ट अधिकाधिक मोठ्या प्रमाणावर आहे. वडिलांनी सांगितलं होतं, जेही काम तुमच्याकडे असेल
0: हो
1: ते काम आपण मनापासून करायचं, शक्यतो याच्यामध्ये कोणाची अडचण, कोणाचा शाप आपल्याला मिळेल ही वडिलांची भावना असं अजिबात करायचं नाही. शक्य होईल तर शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक प्रयत्न कसे करता येतील ते आपण बघितलं पाहिजे. त्याच दृष्टिकोनातून मी शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिकाधिक कार्यक्रम किंवा सुविधा या मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामध्ये विशेष सांगायचं झाल्यास शेतकरी बांधवांसाठी आज रोजी पूर्ण भुईकाटाचं आहे, शेतमालाचं वजन माप करण्यासाठी मी कामावर हजर झाल्यानंतर फक्त एक भुईकाटा होता. आज रोजी 3 भुईकाटे सुरू असून सर्व शेतकरी बांधवांसाठी मोफत आहेत. त्यानंतर पिण्याच्या थंड पाण्याची सुविधा शेतकऱ्यांसाठी मोफत आहे. नुकतंच आता माननीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केलेला आहे, तो पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी निशुल्क आहे. आणि कुटुंबाचा सपोर्ट म्हणायचं झाल्यानंतर मी 2016 मध्ये बाजार समितीत रुजू झालो, परंतु काही कारणास्तव 2018 मध्ये मला नोकरीतून मुक्त व्हावं लागलं. तरीही वडिलांनी सांगितलं, आता रडायचं नाही, फक्त लढायचं. या दृष्टिकोनातून पूर्ण कोर्ट कचेरी आपण ज्याला म्हणू कायद्यानुसार, आता मी 2013-2022 मध्ये पुन्हा माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचा निर्णय घेऊन बाजार समितीमध्ये पुन्हा रुजू झालो आणि सर्व बाजार समितीच्या स्थापनेपासूनचे आजपर्यंत पूर्ण विक्रम मोडीत काढलेले आहेत.
0: वा, म्हणजे तुम्हालाही पॉलिटिक्सला फेस करावंच लागलं, कारण कोणी चांगलं काम करत असेल तर त्याचे पाय ओढण्याची प्रथा खूप जुनी आहे. आणि त्यामुळे तुम्ही सांगितलेलं तुमच्या वडिलांचं वाक्य फार छान आहे, रडायचं नाही लढायचं, ते तुम्ही लढून परत आपलं स्थान मिळवलेलं आहे. तुम्ही शेतकऱ्यांशी कोणत्या भाषेत बोलता?
1: साधारण समोरचा व्यक्ती जसा असेल त्या दृष्टिकोनातून मी त्याच्याशी बोलतो, कारण शेतकरी कोणती अडचण घेऊन आला आहे ते अगोदर आपण बघितलं पाहिजे. आल्यानंतर ये बाबा बस पाणी घे, चहा बोलवतो, त्यांना थोडं शांत करतो, मग त्यानंतर तुमची अडचण काय ते सांगा. आणि अडचणीचं अजूनपर्यंत असं एकही झालेलं नाही की शेतकरी माझ्याकडे अडचण घेऊन आला आणि ती अडचण पूर्णपणे मोकळी झालेली नाही किंवा सॉल्व्ह झालेली नाही, असं कधीही झालेलं नाही.
0: अरे वा, मग तुम्हाला कधी पुणे मुंबईला कधी मीटिंगला जावं लागतं का? कारण असं मागे एकदा तुम्ही म्हणला होता की मीटिंग असते, काहीतरी ट्रेनिंग असतं.
1: बऱ्याचशा वेळेस नाहीला जाणे कंपल्सरी असेल तेव्हा मला जावंच लागतं, नाही तर बाजार समिती शेतकऱ्यांची हिताची आहे ती सोडून जावं असं वाटत नाही. परंतु तरीही पुणे येथे यशदा येथे जेथे IAS अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग होतं तिथे आमचं ट्रेनिंग झालं आणि त्या ट्रेनिंगची बातमी पूर्ण व्हायरल झाली. युट्यूब पासून तर TV चॅनलला आणि प्रत्येक पेपरला त्याची बातमी लागलेली होती की आपलं काम ते 40 वर्ष त्या ठिकाणी त्यांना दाखवून दिलेलं होतं. जळगाव जिल्ह्यामध्ये मॅडम अशी एकच बाजार समिती आहे 40 गाव, की 3 शेतकऱ्यांना 2,929 शेतकऱ्यांना 7,24,000 रुपयांचं कांदा अनुदान मिळवून देणारी जळगाव जिल्ह्यातील एकमेव बाजार समिती आहे.
0: अरे वा, कारण कांद्याच्या बाबतीत बरीच ओरड झाली होती, कांदे पडून होते, कुणी घेत नव्हतं, पण तुम्ही खूपच मोठा विक्रम केलेला आहे.
1: मी हजर झाल्यानंतर 2016 मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी कांदा उपबाजार सुरू करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की कांदा बाजार सुरू होणार नाही, परंतु मी स्वतः शेतकरी असल्यामुळे मलाही माहिती की मला माझा तालुका सोडून जिल्हा सोडून नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा विक्रीसाठी जावं लागतं. मी सन्माननीय संचालक मंडळाला असं सांगितलं की कांदा फक्त तुम्ही उपबाजार सुरू करा, कमीत कमी 100 ट्रॅक्टर मी माझ्या गावातील उभे करतो. सांगायला आनंद वाटतो की गुढीपाडव्याच्या दिवशी कांदा मार्केट सुरू केल्यानंतर जो मराठी माणसांचा सण आहे, त्या दिवशी 252 ट्रॅक्टर उद्घाटनाला कांदा मार्केटला त्या ठिकाणी होते.
0: अरे वा.
1: आणि तेव्हापासून सुरू झालेला हा सगळ्यात कांदा मार्केट मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीने चालू आहे.
0: खूप छान, खूप छान. अशी काम करणारे तडफदार माणसं पाहिलीत की मन भरून येतं. आणि तुम्हाला असं कधी कंटाळा किंवा काय कटकट आहे सारखी असं वाटत नाही का?
1: अजिबात नाही. शेतकरी जेव्हा समोर आपली अडचण घेऊन येतो तेव्हा कुठेतरी त्याच्यामध्ये मला स्वतःचे वडील दिसतात, स्वतःचा भाऊ दिसतो, शेती करणारे शेतकरी बांधव दिसतात. प्रत्येक जण शेतकऱ्यांची बाजू घेतो की मी शेतकरी आहे. परंतु शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्या काय आहेत, जो प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला काम करतो त्यालाच समजतात. त्याच्यामुळे मला ते शक्य होतं. आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर कामाचं खंड आज विशेष कधी समोर आलेला नाही.
0: बरोबर. म्हणजे त्यांचा माल, त्याची विक्री झाली, त्यांना पैसा मिळाला की ते खुशीत घरी जाऊ शकतात. ही एक मोठी आनंदाची बाब आहे. त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी ती बाजारपेठ उपलब्ध करून देणे वगैरे खूपच मोठी काम आहेत. ही सगळी ती आपण करता. आपल्याला किती असिस्टंट आहेत लोक आपल्या हाताखाली, किती काम करतात, आधी किती करायचे, आता वाढलेत का? कारण काम वाढले तुमचं.
1: मॅडम, एक विशेष गोष्ट आहे. जेव्हा मी कामावर रुजू झालो तेव्हा 31 कर्मचारी होते आणि एकाच बाजार समितीचं कामकाज बघायचे. आज रोजी माझ्याकडे 13 जागा रिक्त असून मी 4 बाजार समितींचं कामकाज बघतोय. 3 उपबाजार सुरू केलेले आहेत.
0: अरे वा.
1: आणि कर्मचारी संख्या कमी असून काम त्याच्या 4 पट म्हणायला काही हरकत नाही, तेवढं काम आम्ही करतोय.
0: खूप छान आहे. म्हणजे
1: त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीस अडचण येत होती मालेगाव जिल्ह्याच्या सीमेवर, त्या ठिकाणी तात्पुरता उपबाजार घोषित करून 2 महिन्यासाठी आम्ही तिथे जेव्हा मका पीक तयार होतो तेव्हा उपबाजार सुरू करतो,

0: अधिकारी असेल त्यांनी इतरांकडे न बघता आपण स्वतः सुधारण्यास सुरुवात केली आणि स्वतः जर विकास करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच विकास साधू शकतो आणि आपल्या शेतकरी बांधवांना आपण पुढे आणू शकतो. जी 70-80% शेतकरी जनता आहे त्याच्यावरच आपलं जीवन अवलंबून आहे आणि त्यांच्यासाठी कुठेतरी काहीतरी प्रयत्न करणं आपलं काम आहे. एक अर्थशास्त्राचा नियम आहे, मागणी जास्त असेल पुरवठा कमी असेल तर मालाची किंमत अधिक असते, परंतु पुरवठा अधिक आणि मागणी कमी तर मालाची किंमत कोसळते. शेतकरी बांधवांचंही तसंच होतं, ज्यावेळेस शेतीमाल विक्रीला येतो माल खूप असतो आणि भाव पडतात शेतकऱ्यांना, तर तो माल विकावाच लागतो, व्याजाने पैसे घेतलेले असतात. त्यावेळी आम्ही शेतमाल तारण योजना ही महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत राबवण्यात येणारी योजना शेतकऱ्यांना समजावून सांगतो. त्यांना 6% दराने म्हणजे शेकडा फक्त 50% दराने आम्ही त्यांना अनुदान उपलब्ध करून देतो आणि माल शेतमाल तारण योजनेत ठेवतो. फक्त काही सेकंदात काही मिनिटात आम्ही त्यांना धनादेश देतो आणि जेव्हा शेतकऱ्याला वाटेल की आपल्या शेतमालाला भाव आलाय तेव्हा तो विकू शकतो आणि ते पैसे परत केल्यानंतर त्याला अधिकाधिक नफा मिळतो. असंही झालेलं आहे, 1,000 रुपये क्विंटलचा मका एका शेतकरी बांधवांना वेअर हाऊस मध्ये ठेवायला सांगितला, त्याने तो ठेवला, फक्त 2 महिन्यामध्ये तो मका 1,600 रुपये क्विंटलने विकला गेला.
1: अरे वा,
0: एका क्विंटल मागा 600 रुपये त्याला निघाले. आम्ही त्यांना समजावून सांगतो तुम्ही बाहेरचे 3-5% असेल 5% पैसे तुमचे 20 महिन्यात डबल भरावे लागतात, त्यापेक्षा तुम्ही आमचे 50% शेकड्याचे पैसे घ्या व्याज म्हणून समजू नका. शेतमालाला जर त्यांनी विनंती केली तर बकाया महामंडळाचं भाडं सुद्धा आम्ही भरतो, म्हणजे अगदी निशुल्क शेतकरी बांधवांना तो पैसाही वापरायला येतो आणि जेव्हा मालाची किंमत वाढेल तेव्हा माल विकून अधिकाधिक नफा शेतकऱ्यांना मिळतो.
1: म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना नफा तर मिळवून देतात, त्यांना त्यांची आर्थिक चणचण दूर करता आणि तुम्हाला एक मोठं मानसिक समाधान पण मिळतं की देशातल्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही काम करताय. तुमच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा आणि रेडिओ विश्वास तर्फे तुम्ही खूप छान काम करताय, असंच करत राहा. धन्यवाद. ऐकत राहा रेडिओ विश्वास, याच वेळी याच वारी. आज आपण लोधे सरांना भेटलो, त्यांनी आपल्याला शेतीमालाची विपणन प्रक्रिया याबद्दल बरीच माहिती दिली जी आपल्याला फारशी नव्हती. खूप छान वाटलं त्यांचं चांगलं काम पाहून. रेडिओ विश्वास तर्फे त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. ही भक्ती रचना ग.दि. माडगुळकर यांची. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात राणी वर्मा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दे माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे श्री रामचंद्र यांचं.

0: सूर विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कोजागिरी पौर्णिमे निमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रमेश अणावकर यांचं गीत शारदा आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सूरज यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत ती मी नव्हेच या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: राबराम मंडळ, मी डॉक्टर राजेश रामदेवराव आहेर, म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू नेरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे फ्री ऍप। मंडळी, नाशिकचं भूषण द्राक्ष वाईन, गंगा, सिंहस्थ, नाशिकचा चिवडा, जिलेबी, साबुदाणा वडा आणि नाशिकची गांधीनगरची रामलीला जिचा इतिहास आहे 71 वर्षाचा। 71 वर्षापासून रामलीला चालू आहे, तिकीट नाही, सगळे लोक आपापसात एकत्र मिळून ती रामलीला करतात। आणि आता रामलीलाची सुरुवात होते 13 तारखेपासून, म्हणजे 2 दिवसांनी रामलीलाची सुरुवात होणार आहे आणि सगळेजण सगळे आर्टिस्ट तयारीत आहेत। त्या आर्टिस्ट मधल्या सगळ्यांना मी इथं गपचूप घेऊन आलो आहे आणि नवरात्र पण सुरू झालेली आहे, त्यामुळे फक्त देवियांना आणली आहे। आज आपल्याकडे रामलीलेचा 5 देव्या आज आल्या आहेत। सगळ्यांना राम राम,
9: राम राम,
8: जय श्री राम,
9: जय श्री राम।
8: तुमचं नाव आणि तुमचं रामलीलेत तुम्ही काय ड्युटी आहे तुमची?
10: माझं नाव आहे मंजू कपिलदेव शर्मा। माझी अशी भूमिका आहे की मी सर्व काही रामलीलाचं बॅक स्टेज वगैरे किंवा रामलीलाची जी तयारी असते ती मी पूर्णपणे बघते आणि कलेक्शन माझे मिस्टर करता म्हणून कलेक्शनचं सुद्धा मी लक्ष देते की कलेक्शन कुठे कुठे लागणार आहे, कोणाकोणाशी घ्यायचंय आणि मी आपलं भरपूर टाईम त्यांना देते आणि बरोबर बाकीचे कामं पण मी करते।
8: बरं, यावेळीची रामलीला किती तारखेला सुरू होते?
10: आत्ताची रामलीला 13 तारखेला सुरू होते।
8: आता हे रामलीला किती दिवसाची असणार आहे?
10: आता 10 दिवसाची,
8: 10 दिवस रामलीला
10: चालते कारण रावणाचं दहन 10व्या दिवशी
8: असतं। 10व्या दिवशी तर मग हे 10 दिवस कोणकोणचे सीन होतात काही सांगता येतील?
10: पहिले आपलं रावणाचं म्हणजे त्यांनी वरदान घेतलेलं असतं, दुसरी गोष्ट की राम आणि सीतांचा जन्म, त्याच्यानंतर मग सीता आणि रामांचा विवाह आणि त्याच्यानंतर मग सुर्पणखा।
8: म्हणजे ही स्क्रिप्ट सगळी तुमची 70 वर्षापासूनचीच आहे?
10: हो, 70 वर्षापासूनचीच आहे।
8: ग्रेट, तुझं काय नाव?
11: माझं नाव मधुरा अष्टूरकर। मी मागील 4 वर्षापासून शूर्पणखेची भूमिका निभावते।
8: नाक खूप छान आहे, त्याच्यामुळे तुला शूर्पणखा करायला लावतात का?
11: मला असं वाटतं हेच कारण असेल त्याच्या मागे।
8: तू राहायला कुठेस?
11: मी उपनगरला राहते, नाशिक।
8: उपनगरला, मग तुला काय वाटलं रामलीलेत काम करावं? तुझं वय किती आहे?
11: मी आता 25 वर्षाची
8: आहे। मग 25 वर्षाची आहेस, आता हे तर बाकी सगळे सिनियर आहेत, तुला काय वाटलं रामलीलेत काम करावं? तुझंही 4th वर्ष आहे तू म्हणते।
11: शूर्पणखा ही भूमिका निभावताना मला 4 वर्ष झाले।
8: अदरवाईज
11: आणि मी जेव्हा मी 8 वर्षाची होती तेव्हापासून मी रामलीलेत काम करते आणि सुरुवात अशी झाली माझी की जी रामलीला सुरू होण्याआधी जी गणेश वंदना असते त्यापासून माझी सुरुवात झाली आहे। सुरुवातीला सगळे लहान लहान मुली, जे कोणी मुली असतात ते जय गणेश वंदनापासून सुरुवात करतात आणि तिथून माझं सुरुवात झालंय, तर हा 4 वर्ष ऍडिशनल आहे त्यात।
8: रामलीलाच्या स्टेजवर काम केल्यामुळे तुझ्यामध्ये पर्सनॅलिटीमध्ये काय डेव्हलपमेंट झाली? कारण असं म्हटलं जातं की स्टेजवर काम करणारा जो असतो व्यक्ती असतो, मुलगा असो मुलगी असो कोणी असो, त्यांच्यात एक कॉन्फिडन्स खूप लेवल खूप वाढलेली असते, तुला तो असं काय अनुभव वाटला?
11: हो, खूप जास्त। स्टेज जो आहे आमच्या रामलीलेचा त्याच्यामुळे मला खूप जास्त कॉन्फिडन्स बूस्ट झालाय माझं आणि भीती वाटत नाही आता मला कुठल्याही गोष्टीत पार्टिसिपेट करायला, मला कुठलाही रोल दिला मी करू शकते अशी एक कॉन्फिडन्स माझ्या आहे आता।
8: ग्रेट, तुमचं काय नाव?
12: माझं नाव अंजू अष्टूरकर आहे।
8: आई?
11: आई
8: शूर्पणखेची आई बर. तुम्ही कधीपासून रामलीलेशी जोडलात?
10: सर मी 8वीत असताना माझ्या वडिलांनी मला रामलीला मध्ये घेऊन जायचे आणि त्या पिरियड
8: तुम्ही राहायचे कुठे?
10: आम्ही गांधीनगर कॉलनी मध्येच.
8: ओके, सगळी गांधीनगरचीच गँग आहे का?
10: हो, माझ्या वडिलांनी लक्ष्मणाची भूमिका 45 इयर्स केलेली.
8: बापरे,
10: 45.
8: काय नाव त्यांचं?
10: दिलबाग राय त्रिखा.
8: वा वा वा वा.
10: तर ते आम्हाला सोबत न्यायचे थोडं त्यांची मदत वगैरे करण्यासाठी. मग
8: ते प्रेस मध्ये काम करायचे?
10: हो हो, प्रेस मध्ये काम करायचे. तर आम्ही त्यांच्या सोबत जायचो. मग तिकडे असे लेडीज गाण्यासाठी कोणीच नव्हतो. तर वडिलांची इच्छा होती की मी गाईल, मला थोडं गाण्याची आवड होती लहानपणापासून. तर वडील म्हणे तू गाणार का? शूरफणकेचं गीत होतं. तर मी तिकडे जेव्हा माझी एंट्री झाली तर एक गाण्यापासूनच सुरू झाली. मी तिकडे मग जेवढे पण लेडीजचे हे तर मीच गाणं म्हणते तिथे.
8: अच्छा, म्हणजे बॅकग्राऊंडला गाणं सुद्धा चालतं तिथं?
10: हो, तिथे भजन आहे, त्यात गीत आहे असे की खूप छान छान रागामध्ये येते.
8: अरे वा वा वा.
10: तर मी सीताचं एक गाणं म्हणते. जेव्हा ती सीता अशोक वाटिकामध्ये.
8: दोन लाईन म्हणता येतील?
10: हो सर.
8: म्हणा की
10: आवरी सहे लड़ियो नाचो गाओ हिल मिल

0: मग तुम्ही स्टेजवर ऍक्टिंग नाही केली रामलीलेत?
1: नाही, स्टेजवर वडिलांनी थोडं हे नाही केलं,
0: केलं
1: फक्त त्यांना ते म्हणे तू एक काहीतरी धर, तुला सिंगिंगचा आहे ना तर तू सिंगिंगच कर. आपल्याकडे भरपूर गाणे आहे रामलीलाचे ते तू म्हण. तर मला खूप आवडले ते गाणे आणि ते तिथे त्यावेळेस.
0: तुम्ही सगळ्यात पहिले कोणत्या वर्षी रामलीला पाहिलेच आठवतं किंवा काम केल्याचं किंवा काही गाणं म्हटल्याचं कधीच आठवत?
1: मी 1990 मध्ये तिथे जेव्हा
0: म्हणजे साधारण 30 वर्षापूर्वी. तर 30 वर्षापूर्वीची रामलीला आजची रामलीला 30 वर्षापूर्वीचा प्रेक्षक आणि आजचा प्रेक्षक याच्यात काय फरक वाटतो?
1: सर त्यावेळेस टीव्हीवर एवढं म्हणजे रामलीलाचं नाही हे होतं, तर तिकडे सगळी रामलीला बघायला पूर्ण ग्राउंड भरून म्हणजे पब्लिक मी बघितलेली आहे. जागा पण नव्हती बसायला, इतकं क्रेज होतं रामलीलाचं. तर खूप दूर दूरहून रामलीला बघायला यायचे. आता थोडं कमी झालं पण येतात. पण आहे जे नवी पिढी आहे ते त्यांना खूप आवड आहे मुलांना, तर मुलांसाठी मग आई वडील घेऊनच येतात आणि तिकडे आमच्याकडे भरपूर गर्दी असते आता पण. आणि आहे लोकांना रामलीलाचं.
0: आता तुमची ड्युटी काय असते?
1: माझी ड्युटी
0: गाण्या व्यतिरिक्त
1: गाणं, तर गाणंच सगळं मी सांभाळते जे पण, आणि बाकीचं मागे बॅकस्टेज ज्यांना पण काही अशी हेल्प लागली तिकडे आम्ही हेल्प करतो.
0: साधारण किती आर्टिस्ट असतात?
2: 130
0: आहे. अजून तुमची ड्युटी काय जेव्हा रामलीला सुरू होते?
2: ओपनिंग पासून तर एंड पर्यंत आमचे म्हणजे पूर्ण फॅमिलीची ड्युटी असते. कोणाला काय लागतं किंवा तयारी वगैरे.
0: आणि मी पाहिलंय की लहान लहान मुलंही असतात.
2: लहान लहान मुलांचं तर स्टार्टिंग पासूनच असतं.
0: याची रिहर्सल वगैरे किती दिवस चालते?
2: आमची कमीत कमी एक महिना. एक महिना चालते.
0: बरेचसे आर्टिस्ट रेग्युलर आहेत ना?
2: हो हो, आमचे सर्वच आर्टिस्ट रेग्युलर आहे. आणि काही काहींना पिटपॅट येतं, ते घरी प्रॅक्टिस करून पण स्टेजवर डायरेक्ट येऊ राहिले आता.
0: ओके, कॉन्फिडन्स एवढा वाढला. ओके. आणि तुमच्या दृष्टीने ह्या 25-30 वर्षात

0: जी रामलीला पाहते, तुमच्या दृष्टीने काय काय चेंजेस झालेले?
1: तेव्हा कसे जे कलाकार होते ते बिनधास्त स्टेजवर बोलत होते आणि ऍक्ट करत होते, पण आता ना थोडेसे आता नवीन आमच्याकडे जे आलेले यंगस्टर्स त्यांना थोडस प्रॉम्प्टिंग द्यायचं चालू आहे.
0: मेहनत कमी करतायत
1: थोडं? हो, आता कारण त्यांना एवढी सवय नव्हती ना, आता खूप जणांनी आता तशी प्रॅक्टिस केलेली आहे का डायरेक्ट आपणही विदाऊट प्रॉम्प्टिंग करू शकतो.
0: व्हेरी गुड. तुमचं काय नाव?
2: माझं नाव रचना चिंतावर.
0: तुम्ही रामलीलेला कधीपासून जुळले गेला?
2: मी खर तर माझी लहानपणापासून रामलीलेशी नाज होती.
0: अच्छा, तुम्ही पण गांधीनगरच्या?
2: हो, मी गांधीनगरला माझे वडील अटलरी रेकॉर्डला होते, आम्ही तिथे भाड्याने राहत होतो, त्याच्यामुळे मला लहानपणापासूनच होती. गणेश वंदना जी सुरुवात व्हायची तर ते आम्हीच करायचो, तर त्याच्यानंतर अनेक रोल मी केले. त्याच्यानंतर
0: तुम्ही ऍक्टिंग पण केली?
2: हा,
0: कधीची गोष्ट
2: ही? जवळजवळ 1975-76
0: बोलतोय.
2: हो, आणि तेव्हा खूप क्राऊड असायचा, खूप मुलं लोकांना आवड होती, आणि तेव्हा मोबाईल नव्हते, रील नव्हते, त्याच्यामुळे सगळे रामलीलेकडे अगदी पवित्र भावनेने, अगदी संस्कार म्हणतात मुलांवर त्या भावनेने सगळे एकत्र यायचे, आणि अतिशय सुंदर असा देखणा आमचा रामलीलेचा प्रोग्राम होता. म्हणजे अजूनही होतो आहे, पण लोक जरा कमी, आता मोबाईलमुळे सगळे व्यस्त झाले. पण मला असं वाटतं की लोकांनी अजूनही रामलीला बघावी. काही काही नवीन पिढीला अजिबात रामलीलेचं गंध नाहीये, ते मोबाईलमध्येच व्यस्त आहे. तर मला असं जनजागृती करावीशी वाटते की सगळ्यांनी रामलीला बघावी. राम कसा होता, कसा राजा होता, तो एक पती होता, एक मुलगा होता आणि एक राजा होता. तर त्याच्यामध्ये असंख्य गुण असे होते, अगदी कष्टकारी तो राजा होता. तर सगळ्यांनी त्यांच्यामधले जे गुण आहे, चांगले व्यक्तिमत्व आहे, ते सगळ्यांनी आता ते अनुभवावे. किंवा मी म्हणत नाही सगळ्यांनीच राम व्हावं, पण ऍटलिस्ट ते आपले जे मराठी ग्रंथ आहे, पवित्र ग्रंथ, संस्कार
0: म्हणतो सगळ्यांनी राम व्हावं.
2: असं तर
0: मला एक सांगा, त्यावेळेसची जी स्क्रिप्ट होती, म्हणजे तुम्ही 75 गोष्ट
2: करताय,
0: आठवण जुनी पहिली आठवण 75, त्यावेळेसची स्क्रिप्ट आणि आताची स्क्रिप्ट जवळजवळ सेम काय?
2: सारखीच आहे, फक्त कलाकार चेंज होतात. राम सीता हे जुने तर काही आजपर्यंत राहू शकत नाही, चेंज होतात. बाकी स्क्रिप्ट वगैरे तेच आहे, आमचं ग्राउंड तेच आहे.
0: स्क्रिप्ट लिहिलेली
2: आहे? हो, लिहिलेली आहे, हाताने लिहिलेली. आम्ही फक्त त्याच्या कॉपी काढून घेतो. आणि आता इतके वर्ष काही कलाकार काम करतायत, त्यांचे सगळे डायलॉग पण पाठ आहे, ऍक्टिंग पाठ आहे, याच्यानंतर कोणता रोल आहे, याच्यानंतर काय आहे, तर असे असंख्य रोल पण मी केले तेव्हा मी तरुण होती.
0: कोणकोणते रोल? तुम्ही आताही तरुण आहात असं कसं काय म्हणताय? तुमचा नवरा मारेल बरं का बायकोवर त्याच्या म्हातारे म्हटलं तर?
2: तेव्हा मी सीताची सहेली अहिल्या आणि गणेश वंदना हे करायची. त्याच्यानंतर थोडं वय वाढत गेलं तर छोटे रोल मोठे होत गेले. आता मी मध्यंतरी कौशल्याची भूमिका केली होती. त्याच्यानंतर जी सुरुवात होते दशरथाचा श्राप पासून पहिल्या दिवशी, त्याच्यानंतरच रामलीला खरी सुरुवात होते. श्रवण माता म्हणून मी 7-8 वर्ष झाले काम करते. आणि आता चॅलेंजिंग रोल म्हणजे मी मंथराचा रोल करते आहे. आणि ते मंथराचा रोल करताना मला खूप छान वाटतं. आणि जो वातावरण,
0: तुम्ही म्हणता की सगळे राम होऊ शकत नाही,
2: म्हणजे माझ्या भूमिकेशी,
0: परवाच्या भूमिकेशी तुम्ही अति प्रामाणिक.
2: हो, मी खरंच माझ्या भूमिकेची प्रामाणिक आहे आणि मला ही भूमिका करताना खूप छान वाटतं. आणि तो वातावरणच, म्हणजे त्या स्टेजवर आल्यावर ऑटोमॅटिक तो वातावरणच एकदम प्रसन्न होऊन जातं. आणि काय माहित, असं संचार तर म्हणतात ना, तर ते प्रत्येक कलाकार इतक्या आवडीने आणि मन लावून काम करतं की, आणि जे प्रेक्षक वर्ग असतो तो एकदम छान आहे तिथला, आणि प्रत्येक संवादाला ताळ्या देतात, त्याच्यामुळे कलाकारांना अजून स्फूर्ती येते आणि छान छान रोल करायची ताकद मिळते, ऊर्जा मिळते.
0: व्हेरी गुड. तुझं काय नाव?
3: मी कल्पना सोनार.
0: तू कुठली?
3: मी इथे गोविंद नगरलाच राहते.
0: अच्छा, तू लांब राहते म्हणजे?
3: खूप जवळ राहतात.
0: मी तुझ्या रामलीलेशी कसा संबंध आला?
3: गेली 5 वर्षापासून मी तिथे काम करते आहे. रचनाताई तर्फेच माझी रामलीलेमध्ये एंट्री झालेली आहे, त्यामुळे मी श्रीरामाला नेहमी हात जोडते की त्यांनी मला या पवित्र कामासाठी निवडलं.
0: मंथरेने तुला निवडलं?
3: मंथरेने जरी मला निवडलं असलं तरी मी कैकाईचा रोल करते. आणि तिथे जशी ती माझी पाठराखी नसते, तशी इथे पण ती माझी पाठराखीनच आहे. सर्व ठिकाणी ती मला खेचून नेते की तू कर काम. आणि खरं सांगायचं,
0: तू कुठली आहेस? प्रॉपर नाशिकचीच?
3: नाही, मी पुण्याची आहे. लग्न झालं त्याच्यानंतर मग मी नाशिकला आले.
0: बरं, आणि तू काही जॉब वगैरे करतेस?
3: नाही, मी नाटकातच काम करते, त्यामुळे मग आवड असल्यामुळे मग रचनाताईंनी मला सांगितलं की तू ये, तुला आवडेल हे.
0: तू नाटकात काम करते नाशिकमध्ये?
3: हो.
0: कशा कशात केलेस?
3: मी सचिन शिंदे सरांकडनं सुरुवात केली, मध्ये गॅप घेतला आणि आतापर्यंत राज्य नाट्य सुरू होत आहेत, तर मग त्यात माझं काम चालू आहे. शर्मांकडे मी नाटक करते आहे सध्या.
0: व्हेरी गुड. तू रामलीलेमध्ये तू 5 वर्षापासून?
3: हो.
0: दरवेळेस मंथरा तूच करते?
3: नाही, त्याच्या आधी मी केवटची बायको म्हणून काम करायचे, पण लोकांना असं वाटलं की केवटची बायको एवढी सुंदर आहे तर तिला आपण काही काही करावं.
0: लोकांना वाटलं असे कोण लोक
1: प्रेक्षक
3: प्रेक्षक वर्ग म्हणजे केवटच्या बायकोचा जरी मी रोल केला असला तरी त्यांनी मला तेवढंच प्रेम दिलं जेवढं त्यांनी मला कैकेच्या रोलमध्ये प्रेम दिलं.
0: म्हणजे कैकेई सुंदर होती?
3: हो, ती 5 गुणांची राणी होती. ती सगळ्या राण्यांमध्ये सगळ्यात हुशार राणी होती. तिला शास्त्र, राजकारण,
2: सौंदर्य,
3: त्याच्यानंतर ती उत्तम गृहिणी होती आणि तिचे संस्कार जे होते मुलांवरचे, जे आपण भरत म्हणून बघतो, भरत माझाच मुलगा आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर जे संस्कार केलेले असतात तिने ते अतिशय उत्तम असतात. अतिशय चाणाक्ष स्त्री असते ती, कारण तिने दशरथाकडनं
0: चालाक
3: नाही म्हणता येणार, चाणाक्ष म्हणावं लागेल. कारण एखादी आई जेव्हा आपल्या मुलासाठी विचार करते तेव्हा ती चाणाक्ष वृत्तीनेच करते, चालाक वृत्तीने नाही करत. कारण दशरथाकडनं तिने 2 वर मागून घेतलेले होते ना.
0: वर्ष बोलू शकतो
3: अर्थातच.
0: अच्छा, रामलीला ही जी 70 वर्षापासून चालू आहे तीच स्क्रिप्ट आहे, लोक बदलले, पिढी बदलली. आता हे तुमचं पर्सनल मत मला हवंय प्रत्येकाचं. गांधीनगरची जी रामलीला आहे ती जशी पारंपरिक चालत आली तसं तिचा आता बदलाव हवं असं तुम्हाला वैयक्तिक वाटतं का?
1: हो.
0: काय बदल व्हावा आणि कसा बदल व्हावा?
1: मला असं वाटतं की काहीतरी थोडस जसं काहीतरी चेंजिंग हवं,
0: मॉडर्न पाहिजे.
1: मॉडर्न पाहिजे, कारण आजकाल यंगस्टरांना तेच हवंय.
0: म्हणजे प्रेक्षकांच्या दृष्टीने बनवायला पाहिजे. काय काय चेंजेस सुचवाल तुम्ही?
1: थोडस डेकोरेशन किंवा जसं
0: लुक
1: त्याच्यात आम्ही वर्किंग करू राहिलो.
0: अच्छा, सुरुवात केली त्याच्यावर काम करायला.
1: आता बघतोय त्याच्यात थोडस अजून पैसे सुद्धा लागणार आहे, तर मग ते
0: खर्चिकच काम आहे. आणि तुम्ही सगळं कॉन्ट्रीब्युशन वर करता. शूरपणा सगळे विलनच घेऊन आले.
4: मला असं वाटतं की आता जी रामलीला आहे ते फक्त मोस्टली गांधीनगरचे लोक जे आहे, नाशिकच्या गांधीनगरचे लोक आहे तेच करताय. आणि असं वाटतं की थोडी टीम मोठी व्हावी, म्हणजे कामं डिस्ट्रीब्युट करता येईल. खूप सारे कामं असे की माझा रोल होण्याआधी मी लोकांना तयार करते जाऊन, कारण टीम थोडी छोटी आमची आता हेल्प करण्यासाठी. आणि लोक आजकालचे असे की पैसे देत असाल तर याल, नाहीतर आम्ही नाही येत असं आहे. आणि आम्ही विदाऊट मनी वर्क करतो, तर आमची टीम थोडी छोटी झाली आहे, तर आता असं वाटतं की नवीन लोकांनी जॉईन व्हावं आम्हाला.
0: मग त्याच्यासाठी तुम्ही काय करते? तू काय सांगशील? तू काय आवाहन करशील रेडिओच्या मार्फत लोकांना तुझ्यासारख्या यंगस्टर्सने रामलीला जॉईन का करावं?
4: मला असं वाटतं की खूप
0: एक नवी फॅमिली तयार
4: होईल आणि कनेक्शन वाढतात, नेटवर्क वाढतं आपलं, आणि आपल्याला पण प्रॉफिट मिळतं लोकांशी बोलताना, आणि काम पण मिळतात.
0: पर्सनॅलिटी इन्व्हॉल्व्ह होते,
4: पर्सनॅलिटी खूप जास्त इन्व्हॉल्व्ह होते.
0: तुम्हाला काय वाटतं काय चेंजेस व्हावे आता?
2: तिथे स्वतःहून कोणी यायला पाहिजे, योगदान करायला पाहिजे, ज्यांना संगीताचं नॉलेज आहे.
0: नाही, मला एक सांगा, ही तुमची गरज आहे आणि ही प्रामाणिक गरज आहे, पण ही लोकांपर्यंत पोहोचते का? जर लोकांना माहितीच नाही की तुमच्या टीमला आमची गरज आहे, आमच्या सपोर्टची गरज आहे, आर्थिक नव्हे, आर्थिक तर असतेच, ती तुम्ही पूर्ण करता, पण लोकांची गरज आहे, टीमची गरज आहे, याच्यासाठी तुम्ही कुठपर्यंत पोहोचले? त्याच्यासाठी तुम्ही काय?
2: सर, आम्ही सांगतो लोकांना, जे ज्यांना तबला पेटीचं नॉलेज आहे त्यांना सांगतो आम्हाला याच्यासाठी या, पण ते मानधन मागतात, तर मानधन एवढं देऊ
0: शकत नाही.
2: तर माझी असं आहे की लोकांनी स्वतःहून असं, आता आम्ही रेडिओच्या माध्यमातून सगळ्या लोकांना पोहोचवतोय की तुम्ही तिकडे थोडस आमच्या रामलीलाला संगीताचं हे द्या, ज्याच्याने आमची पण संगीत पण अजून चांगलं होत जाईल आणि तुम्हाला पण एक चांगला.
0: तुमचं संगीत लाईव्ह असतं ना?
2: हो, लाईव्ह
0: रेकॉर्डिंग
2: नाही, रेकॉर्डिंग नाही हे करत आम्ही. तिथे डायरेक्ट सीन चालू आहे आणि आम्ही मी शबरीचं पण गाणं म्हणते,

0: वा वा वा. तुम्हाला काय वाटतं, हे जे 70 वर्षात आलेलं आहे त्याला आता चेंजेसची गरज आहे का, आणि काय गरज आहे?
1: खूप चेंजेसची गरज आहे. असं जग आता खूप बदललंय. ते जुन्या काही आता ते म्युझिक संगीत आपण म्हणतो नेपथ्य खूप जुनं झालंय. तर आता नाटकांमध्ये कसं रेकॉर्डिंग म्युझिक दाखवतात तर अजून सीनला जास्त उठावदार दिसेल. आणि तर मी अशी सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना सांगते का आपल्या रेडिओ मार्फत का तुम्ही सगळ्यांनी ज्यांना ज्यांना देवाची भक्तीमध्ये रस आहे त्यांनी या स्वतः आपला संवाद शिका आणि तिथे सांगा का नाही आम्ही करतो, आम्ही मानधन कुठलेच घेणार नाही. तर एक आपल्या आपल्या रामचंद्राची भूमी आहे नाशिक आपली, तर तेवढं तर आपण त्यांची भक्ती करू शकतो एवढं मला म्हणावं असं वाटतं. आणि जे म्युझिक आहे ते रेकॉर्डिंग करून जर सीनला दिलं तुम्ही म्हणजे नेपथ्य पण खूप कमी पडतं. नेपथ्याचं साहित्यही आपण घेतलं तर अजून सीन छान होतील आणि म्युझिक वाढेल, लोकांची बघण्याचे दृष्टिकोनही वाढेल. म्हणजे आता प्रेक्षक वर्ग कमी आहे तर असं जर मॉडर्न यांनी आपण केलं तर लोक आपल्याशी जुळतील अजून. अरे नाही खूप छान असतं अगदी नाटकाद्वारे जसे नाटकांमध्ये असतं. फिरता रंगमंच पण आपण तिथे करू शकतो, ऍटोमॅटिक सगळं करू शकतात. तर मला असं वाटतं खूप सुधारणा व्हायला पाहिजे.
0: तुला काय वाटतं?
2: अगदीच म्हणजे रचनाताई जे बोलली त्याच्याशी मी सहमत आहे.
0: खरं तर तू याच्या बाबतीत पुढाकार घ्यायला पाहिजे. कारण काय म्हणतोय, तू ऑलरेडी नाटकांमध्ये काम करते, तुला नाशिकची थिएटरचा ग्रुप माहितीये, लोकांना मंडळी माहितीये, मग त्यांना त्यांच्यापर्यंत ही माहिती गेलीच नसेल ही गरज, ही तुझी जबाबदारी आहे.
2: हो अगदी. म्हणजे मी ते
0: फक्त काम करणं ही जबाबदारी
2: नाही, नाही काम करणं ही जबाबदारी नाहीच आहे. पण जसं
0: तुम्ही दोघांनी खरं खांद्यावर जबाबदारी तुम्ही पुढच्या वर्षीचा आतापासूनच प्लॅन करा, माझं प्रामाणिक मत आहे.
1: नाही आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला असं वाटायला लागलं पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच वर्कशॉप घेऊ
2: नक्कीच.
1: आणि ऍक्टिंग म्हणजे संवाद सगळ्यांना पाठांतर करून नेपथ्य म्युझिक सगळ्याचे सगळं मिश्रण करून एक चांगली रामलीला करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न.
0: कारण राज्य नाट्यमध्ये तुम्ही दोघं काम करता तर त्याच्यातले जे लोक आहेत जे नेपथ्य करणारे हे त्यांना यांच्याशी एक मीटिंग करा की
2: अगदीच अगदीच अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. म्हणजे मी रेडिओवरनं लोकांना सांगण्याचा म्हणजे धाडस करते असं म्हणायला काही हरकत नाही की तुम्ही खरंच रामलीलेसाठी या, तुम्ही बघा तिथली सत्य परिस्थिती काय आहे ती बघा. आम्ही जे सादर करतो ते बघण्यापेक्षा बॅकस्टेजला लोक काय ऍडजस्ट करतात, त्यांना ते उभारण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे पण तुम्ही बघा. म्हणजे तुम्हाला समजेल की रामलीला करणं हे नाटक करण्यापेक्षा अवघड आहे खरं पाहायला गेलं तर. इथे इतके वर्ष आम्हाला प्रॉम्प्टिंग मिळत होतं कारण काय होतं वर्षभरात रामलीलेशी काही संबंध नसतो
0: आणि
2: 10 दिवसाचे डायलॉग एकदम आपल्याला अगदीच. आणि हे जे डायलॉग आहेत ना हे शुद्ध हिंदी भाषेत आहे. म्हणजे आपण कधी कधी ते शब्द वाचले देखील नसतात, त्याचे अर्थ देखील माहीत नसतात. पण ही जी टीम आहे जी आम्हाला लाभली, इतकी सुंदर टीम लाभलेली आम्हाला, ते आम्हाला त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून सांगतात. ते वाक्य आपण स्टेजवर कसे सादर करायचे, त्यावेळेस तुमची बॉडी लँग्वेज काय असायला हवी, तुम्ही स्टेजवर कुठल्या पोस्चरने उभं राहिलं पाहिजे हे सगळं तिथं समजून सांगतात. आणि गेल्या 5 वर्षात मी करते पण मला तिथे अडचण काहीही आलेली नाही. पण तरी सुद्धा मी सांगू इच्छिते की तुम्ही
0: नाही पण ही जबाबदारी प्रामाणिकपणे तू घ्या.
2: अगदीच अगदीच.
0: राज्य तुला सगळे आर्टिस्ट ओळखतो, एक प्रॉपर मीटिंग मंजूशी आणि तुमच्या टीमशी जे जुने लोक आहेत त्यांच्याशी एक मीटिंग करा.
2: अगदीच.
0: आणि आता ह्यावेळेस तर शक्य
2: नाही लगेच
0: चेंजेस करणं, पुढच्या वर्षीची तयारी ह्यावेळेस पासूनच सुरू.
2: अगदीच.
0: 70 वर्षाचा इतिहास यार चेष्टा आहे का, म्हणजे आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे.
2: अगदीच अगदी. आणि मी तर सांगेन तुम्हाला की तुम्ही एकदा या तो सोहळा बघायला. अगदी म्हणजे डोळ्याचे पारणे फिटण्यासारखा तो कार्यक्रम असतो. पहिला दिवस आणि शेवटचा दिवस ज्या दिवशी रावण दहन असतो. नाही या की माझं माझं बघण्यासाठी या. नाही म्हणजे पहिल्या दिवसापासून जी लोकांमध्ये नाटक बघण्याची किंवा रामलीला बघण्याची जी उत्सुकता असते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तशीच कायम असते. मागच्या वर्षी तर एवढा प्रचंड पाऊस होता की 3 दिवस रामलीला बंद होती. त्यात मेन म्हणजे माझी जी जागा होती त्या 3 दिवसांमध्ये पूर्ण पाऊस असल्यामुळे त्यांनी ते पुढे शिफ्ट केलं. पण माझं काम त्यांनी वाया जाऊ दिलं नाही.
0: पाऊस गेलेला
2: यावेळेस तुम्हाला अगदी पूर्ण
1: सीन होणार.
2: आणि अतिशय उत्तम म्हणजे प्रकारे ते सीन आम्ही सादर करतो. आम्ही कधी त्यांना असं जाणवू दिलं नाही की आम्ही आता हे असं चालू आहेत. आता 2 दिवसात सुरू होणार असल्यामुळं कसं आहे जरा वेग वाढलाय सगळ्यांचा. कॉस्ट्युम म्हणा किंवा म्युझिक म्हणा किंवा लाईट्स म्हणा तिथं बाकीचं डेकोरेशन अगदी म्हणजे जोरशोर से चल रहा असं म्हणायला काही हरकत नाही. राम तर अगदी तलवार घेऊन हे घेऊन उभेच आहेत तिथे की कधी सुरू करताय. नाही सध्या मला मारण्यासाठी सगळे तयार.
1: अजून मला एक म्हणावं असं वाटतं की 71 वर्षाची परंपरा अजून गांधीनगरचे कपिल सुनील शर्मा आणि त्यांची टीम आहे, त्यांनी आजपर्यंत जपली आणि त्यांनी कंटिन्युटी दाखवली आहे. कुठेही कधीही या रामलीलेला गॅप पडलेला नाहीये. तर त्या सगळ्या टीमचे मी खूप कौतुक आणि मला अभिमान वाटेल की खरंच त्यांनी ती परंपरा अगदी संस्काराने पवित्र मनाने जपली आहे.
2: मी थोडंसं बोलू इच्छिते की मी 5 वर्षापासून काम करते, पण मी पहिल्या दिवशी जेव्हा तिथे गेली त्या दिवशी फक्त तेवढा एकच दिवस असं मला वाटलं की मी नवीन आहे. दुसऱ्या दिवशी मला असं जाणवलंच नाही की मी नवीन आहे. त्यांनी प्रत्येकाने आवभगत केलं, सगळ्यांनी विचारपूस केली, तुला कुठला डायलॉग आहे, तुला कसे करायचे, तू काय काम केलंस ते विचारून मला माझा पूर्ण समजवून सांगितलं सीन काय आहे आणि कसा करायचा ते देखील छान समजून सांगितलं. त्यामुळे मला प्रेझेंट करताना मला खूप आनंद झाला आणि रामाची कृपाच समजेल मी की मी रामलीलेत काम केलं आणि माझे सगळे काम चांगले व्हायला लागले.
0: व्हेरी गुड मंजू देवी, जाते जाते आप क्या कहेंगी?
3: मैं यही कहूंगी कि आपने जो हम लोगों को ये प्लेटफॉर्म दिया है यहाँ पर बुलाई, क्योंकि लाइफ में ये फर्स्ट मेरा इंटरव्यू है जिसने आप लोगों ने इतना सम्मान से हम लोगों को बुलाया है.
0: आप इतना काम बड़ा कर रही है ना.
3: हाँ जी, और मैं चाहती हूँ कि आपका बहुत बहुत धन्यवाद और रामचंद्र जी आपको बहुत कामयाबी दे आगे और हमको भी आगे बढ़ने का इस माध्यम से काफी हेल्प मिलेगा मतलब.
0: और आप सब लोगों को मेरी तरफ से रेडियो विश्वास की तरफ से बहुत बहुत बधाई और बेस्ट विशेस. मंडळी गांधीनगर ग्राउंडला 8:30 ते 11 वाजता 13 तारखेपासून रामलीला सुरू होते आणि शेवटचा दिवस तर म्हणजे रावणाचं दहन ते तर बघण्यासारखंच असतं. आणि फक्त बघायला जाऊ नका, 71 वर्षाची परंपरा असलेली ही रामलीला आहे. महाराष्ट्रात अजून कुठे एवढ्या मोठा इतिहास असलेली आहे की नाही मला माहिती नाही, असेल तर ग्रेटच, पण आपल्या नाशिकसाठी भूषण आहे. तर नाशिकच्या मंडळींनी ना यांना भेटा, जे संगीतामध्ये नेपथ्यामध्ये आणि हे लोकांसाठी करतात, स्वतःच्या खिशातनं पैसे टाकून करतात, त्यामुळे यांच्याकडे पैसे कमवायला म्हणून जाऊ नका. जर पैसे कमवायला जायचं असेल तर जाऊच नका. जर तुमच्यातर्फे तुम्हाला काही द्यावं समाजासाठी वाटत असेल तर जा, नाही तर जाऊ नका. प्लीज जरा तुमच्या कलेशी प्रामाणिक राहायला शिका आणि नक्की बघा 10 दिवस 70 वर्षाची परंपरा असलेली रामलीला. सबको जय श्रीराम. मंडळी काही गरज वाटली तर फोन करा 83-816-512 वर. राम राम मंडळी, भेटूया.
4: रसिक हो, आता एक विशेष निवेदन. दसरा दिवाळीचा सण आणि दागिन्यांची खरेदी म्हणजे आनंदाला मिळालेली एक खास झळाळी. हा आनंद आणखी खास करण्यासाठी अडावतकर ज्वेलर्सची धमाकेदार सणासुदीची ऑफर. प्रत्येक आवडत्या गोल्ड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 10% सूट, तर नैसर्गिक डायमंड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 100% सूट. याशिवाय लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट गोल्ड कॉईन, प्युअर सिल्व्हर कॉईन, नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट आणि फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी. चला तर मग, वाट कसली बघताय? अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे जरूर संपर्क करा.
5: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत कुलवंत जानी यांची गीतरचना आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे जुल्म का बदला या चित्रपटामधलं. संगीतकार सोनी कोमी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात हसन कमाल यांचं गीत आज की आवाज या चित्रपटामधलं. संगीतकार रवी.

मेरा छोटा सा।

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: ऐकूया हम तुम या चित्रपटामधलं प्रसून जोशी यांचं गीत, सोनू निगम आणि साधना सरगम यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे जतीन ललित यांनी.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.
2: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूया, मन्नाडे आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. योगेश यांची गीतरचना. मेरे भैया चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या।
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत जाग उठा इन्सान या चित्रपटामधलं, संगीतकार राजेश रोशन।

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: देश परदेश या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: कविता कृष्णमूर्ती आणि SP बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात समीर यांची शब्दरचना आता ऐकणार आहोत। दुश्मन चित्रपटातील या गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं।

0: सूर विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे, रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक।
1: अपना आसमान या चित्रपटामधलं मेहबूब यांचं गीत आता ऐकूयात। संगीत दिलं आहे लेस्ली डेव्हिस यांनी।

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पंकज उदास यांच्या आवाजात हम इंतजार करेंगे या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. आपण ऐकणार आहोत मंगल पांडे या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे अंदू मलिक यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार बप्पी लहरी आणि हे गीत गायलं आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

नमस्कार। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी तन्वी अमित नाशिकहून बोलते आणि आजचा आपला कार्यक्रम आहे सुखन। सुखन या उर्दू शब्दाचा अर्थ शायरी, काव्य। विविध विषयांवरची शायरी आपण सुखनमध्ये ऐकत आहोत। आजचा आपला विषय आहे शहर। मंडळी, 1978 आलेल्या गमन या चित्रपटातील प्रख्यात शायर शहरयार यांच्या गझलेत सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है, या ओळी आज तब्बल 45 वर्षांनीही आपल्याला अगदी परिचित तर आहेतच, परंतु काळाच्या पटलावर आपली सुसंगती राखून आहेत। गावांची शहरं व्हायला लागण्याच्या सुरुवातीच्या काळातली तेव्हाची माणसं ते आज लहान मोठ्या शहरांच्या मेट्रो सिटीजकडे होणाऱ्या वाटचालीची साक्ष होणारी माणसं स्थित्यंतराच्या समान अनुभवांमधून जाताना दिसतात आणि अगदी 50 वर्षांपूर्वी लिहिलेले शेर देखील अनुभवांच्या कसोटीवर आपलेसे वाटतात। शहरांवर मग अनेक शायरांनी वेळोवेळी आपल्या लेखणीतून विविध शेर लिहिलेले आहेत आणि खालिद सिद्दीकी नावाचा शायर गावाचं शहर होण्याबद्दल लिहितात। एक और खेत पक्की सड़क ने निगल लिया, एक और खेत पक्की सड़क ने निगल लिया, एक और गांव शहर की वोसत में खो गया। शहरीकरणाच्या रेट्यात पूर्वी जिथे हिरवीगार शेत होती, मळे होते, तिथे उंच उंच इमारती आणि चकचकीत रस्ते येऊ लागतात। प्रगतीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीतले हे अनिवार्य बदल असतात खरं तर, आणि सुखाची व्याख्या भौतिकतेनुसार ठरत जाते। आपल्या मनातली शहर आपल्याही नकळत बदलत जातात। माणसं बदलतात, शहर देखील बदलतात, आणि शहराच्या या नव्या स्वभावाशी जुळवून घेताना माणसांची दमछाक होते। तेव्हा बशीर बद्र लिहितात, कोई हाथ भी न मिलाएगा, कोई हाथ भी न मिलाएगा, जो गले मिलोगे तपाक से, घाई घाई ने कोणाला भेटायला जाल। कोई हाथ भी न मिलाएगा, जो गले मिलोगे तपाक से, ये नए मिजाज का शहर है, जरा फासले से मिला करो, ये नए मिजाज का शहर है। ते म्हणतात तेव्हा आपल्याला ते पटल्याशिवाय राहत नाही। माणसांची स्वभाव वैशिष्ट्ये असतात, तशी शहरांची देखील असतात। प्रत्येक जागेच्या भौगोलिकतेनुसार, तिथल्या हवामानानुसार, इतिहासानुसार, वर्तमानानुसार, त्याचप्रमाणे आधुनिकतेच्या पावलांच्या तिथे होणाऱ्या वर्दळीच्या नुसार शहरं घडतात आणि काळानुसार बदलत जातात। माणसं मात्र शहरांमध्ये माणुसकी शोधत राहतात। आणि मग या माणुसकीविषयी शायर बोलतात, तेव्हा शेर असतो, देखे करीब से भी तो अच्छा दिखाई दे, देखे करीब से भी तो अच्छा दिखाई दे, एक आदमी तो शहर में ऐसा दिखाई दे। गम्मत वाटते, केवळ दाखवण्यापुरतं किंवा स्वार्थापुरतं नव्हे तर प्रत्यक्षातही एखादी चांगली व्यक्ती नक्की भेटावी असा या शेरचा सरळ अर्थ घेतला तरी चांगल्या माणसांचा शोध शहरांमध्ये अवघड होत चाललेला आहे ही वास्तविकता नेमकेपणाने सांगणारा जफर गोरखपुरींचा हा शेर। तर एकीकडे चौराहे, बाग, बिल्डिंग सब शहर तो नाही, चौराहे, बाग, बिल्डिंग सब शहर तो नाही म्हणणारे निदा फाजली सांगतात की काही उत्तम माणसांशीही आपला परिचय आणि मैत्री असायलाच हवी। आपल्या जगण्यासाठी एक आवश्यकता ती देखील आहे। आणि मग शहरांविषयी निदांचा एक दुसरा शेर आठवतो, तो म्हणतो, उसके दुश्मन है बहुत,
उसके दुश्मन है बहुत आदमी अच्छा होगा, उसके दुश्मन है बहुत आदमी अच्छा होगा, वो भी मेरी ही तरह शहर में तन्हा होगा। माणसाच्या चांगुलपणाला विरोधही तितकाच आणि त्यामुळे त्याला येणारं एकटेपणही अटळच। प्रत्येकाच्या मनातलं शहर वेगळं असतं, पण प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी मात्र संपूर्ण शहर म्हणजे केवळ एक व्यक्ती असते, आणि हे दाखवून देते ती परवीन शाकिर। ती लिहिते, मैं फूल चुनती रही, मैं फूल चुनती रही और मुझे खबर न हुई, मैं फूल चुनती रही और मुझे खबर न हुई, वो शख्स आके मेरे शहर से चला भी गया। त्या व्यक्तीचं शहरात येणं म्हणजे शहराचं पुन्हा घरामध्ये रूपांतर होणं। तो येऊन निघून गेला आणि मला समजलंच नाही। आणि मग ती व्यक्ती मात्र एक शेर लिहिते, तो असतो, अब तेरे शहर में आऊंगा मुसाफिर की तरह, अब तेरे शहर में आऊंगा मुसाफिर की तरह, साया ए अब्र के मानिंद गुजर जाऊंगा। साया ए अब्र म्हणजे आभाळाते ढग। काही क्षण आभाळात येऊन हवेच्या झुळके सोबत पुढे निघून जाणाऱ्या एखाद्या ढगाप्रमाणे मी तुझ्या शहरात येईन आणि शांतपणे पुढे निघून जाईन। अर्थगर्भ शब्दांची रचना हे शायरीचं वैशिष्ट्य। शहराविषयी अनेक शायरांना लिहावंसं वाटावं इतकं व्यक्तींच्या आयुष्यात शहरांचं महत्वाचं स्थान असतं। काळाच्या ओघात शहर किंवा गाव मागे सुटतं, माणसं जागा बदलून जातात किंवा शहर आपला चेहरा मोहरा बदलतं। आणि नव्या ठिकाणी येणाऱ्या परकेपणाविषयी पोरकेपणाविषयी एक वेगळाच शेर आठवतो। तो म्हणतो, ये सर्द रात ये आवारगी ये नींद का बोझ, ये सर्द रात ये आवारगी ये नींद का बोझ, हम अपने शहर में होते तो घर गए होते, हम अपने शहर में होते तो घर गए होते। ती काळोखाची रात्र, डोळ्यांवर येऊ पाहणारी झोप आणि विसाव्यासाठी जाण्याचं ठिकाणच समोर नाही, अशा मोजक्या शब्दांमध्ये शेर एक संपूर्ण वातावरण नजरेसमोर उभा करतो। आणि धकाधकीच्या आयुष्यात विसाव्याचं घर मागे पडण्यावर शहरीकरणावर एकाकीपणावर मोठच भाष्य करतो। प्रगतीच्या व्याख्येविषयी आपल्याला पुन्हा विचार करावासा वाटतो। शहरांविषयी इतकं सगळं लिहिलं जाताना मात्र शहरांमध्ये आजही लहान मुलं मोकळेपणाने हसतात, पावसात भिजतात, कागदाची होडी करून सोडतात, कोणीतरी कोणासाठी घरी परतताना फुलांचा गजरा घेऊन जातं। शहर तोपर्यंत नक्की हसणार आहेत असा विश्वास दाटून येतो। शहरांवरती आजचा हा सुखांचा भाग। पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी तन्वी अमित, नाशिकहून।

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन. हे गीत आहे चोरणी या चित्रपटामधलं.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक येथे डेंटल इम्प्लांट रूट कॅनल दातांची सफाई एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: गुप्त या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात साधना सरगम आणि उदित नारायण यांच्या आवाजात. संगीतकार विजू शाह.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: रसिक हो, नवरात्र निमित्त विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा या खास मालिकेमध्ये आज सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर 2026 आजच्या भागामध्ये सहभागी झालेले पाहुणे आहेत नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर अडके यांची मुलाखत आपण ऐकू शकणार आहात 11:05 फक्त आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

मनापासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातनं दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: धंदा वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

0: लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: रसिक हो, नवरात्रानिमित्त विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा या खास मालिकेमध्ये आज सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर 2026 आजच्या भागामध्ये सहभागी झालेले पाहुणे आहेत नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर अडके यांची मुलाखत आपण ऐकू शकणार आहात 11:05 फक्त आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनेलवरती.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात।

0: कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर। विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद।
1: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात हे पद आहे वसंत कानेटकर यांचं, ऐकूया रामदास कामत यांच्या आवाजात। संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी आणि हे पद ऐकूयात मत्स्यगंधा या नाटकातलं।

0: दसरा, दिवाळी आणि आडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कार्यक्रमात आता ऐकूया सौभद्र या नाटकातलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाट्यपद छोटा गंधर्व यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे गोविंद पटवर्धन यांनी।

0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात हे पद ऐकूयात कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात. हे पद ऐकूया मानापमान या नाटकातलं.

नाट्यगीतांचा आनंद आपण घेतोय. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला ख्याल. आता आपण ऐकणार आहोत मारवा रागातला हा ख्याल आहे विलंबित एकताल आणि द्रुत एकताल. ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग मारवा.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
0: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
0: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी एंड मेडिकल.
0: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
2: 9146773425.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात परवीन सुलताना आणि मीनू पुरुषोत्तम यांनी गायलेलं गीत. ऐकूया कैफे आझमी यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: हेमा सरदेसाई आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरामध्ये आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गुप या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे विजू शाह यांनी.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत शब्बीर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात प्रयागराज यांची गीतरचना. गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अल्लाह रखा या चित्रपटामधलं.

0: रसिक हो नवरात्रानिमित्त विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा या खास मालिकेमध्ये आज सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर 2026 आजच्या भागामध्ये सहभागी झालेले पाहुणे आहेत नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर अडके यांची मुलाखत आपण ऐकू शकणार आहात 11:05 फक्त आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कविता कृष्णमूर्ती आणि किशोर कुमार यांनी गायलेलं औलाद या चित्रपटामधलं SH बिहारी यांचं गीत. आणि या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन. हे गीत आहे बडे दिलवाला या चित्रपटामधलं.

दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया विजय बेनेडिक्स आणि अलिशा चिनॉय यांनी गायलेलं अंजान यांचं गीत कमांडो या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूयात बंधे हात या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले, संगीतकार राहुल देव बर्मन, मन्नाडे आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
9: जोरदार धमाका.
8: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
9: मजुरी विना अट फक्त 10%.
8: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
9: विना अट 100% सूट.
8: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
9: शुद्ध चांदीची नाणी
8: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
9: आजच भेट द्या.
8: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
9: विश्वास नाशिककरांचा.
8: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार सर.
1: नमस्कार. मी मुरलीधर ढोले, वडोदा जिल्हा, जळगाव खंदेश. काही आज आहे रविवार. आपला नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात होते. आज आपले नवदुर्गा, आपल्या शारदा, सगळ्या आपल्या जवळ्या हे आहे, देवे आहेत, त्यांचं आज आगमन होणार आहे. आणि 10 दिवसाचा आपला नवरात्र उत्सव एकदम शानदार पार पडते. आणि आमच्या गावामध्ये आम्ही 5-7 दुर्गा मंडळ आहेत, त्यांना बी असं त्यांचं बी असं आहे की फार छान उत्सव होता. पूजा आरती आणि काही कार्यक्रम ठेवतो आम्ही, त्या निमित्तानं काही भजन कीर्तन काही असे स्पर्धा ठेवतो. काही अशा कारणानं आमच्या गावामध्ये असा उत्सव होत राहते.
0: बर,
1: तर आजच्या कार्यक्रमामध्ये एक हिंदी गाणं ऐकायचं आहे म्हणजे देवीचं.
0: बरं, सांगा सर.
1: नाना पाटेकर वर चित्रित झालेला आहे आणि डिंपल कपाडिया. आज नाना पाटेकर आपल्याला राहिले नाही आणि त्यांच्यावर चित्रित झालेला आहे. चित्रपट आहे क्रांतीवीर आणि गाण्याचे बोल आहे, जय अंबे जगदंबे मा तेरे दंपे है दुनिया.
0: बरं, चालेल.
1: काही मित्रांची नावं घेऊ इच्छितो.
0: हो सर.
1: सर्वप्रथम या भजन या गाण्याचा आपण आनंद घ्यावा. माझे मित्र आहेत अनंत भुते, पी एस नावकर, संतोष वसाने, संतोष काटे आणि संतोष भाऊ सोनार आणि भागवत झालते आणि सर्व माझे ऐकणारे भक्तगण यांना बी सुद्धा हे डेडिकेट आहे.
0: बरं,
1: धन्यवाद.
0: धन्यवाद सर.

0: हेलो
1: हेलो मैडम
0: नमस्कार सर।
1: नमस्कार, आपके फुल मैच में?
0: हो सर।
1: मैं गाने लिखे होता मैडम।
0: बोला सर।
1: फिल्म अशी संगदिल
0: बर
1: 1954 के पिक्चर संगदिल
0: बर
1: आणि ये आवाज येला तुझे चांदणी हे गाणे बोले गायक मेमो दे संगीत कांदा सर आली आणि गीतकार सतीश बरजून सर नाही
0: बर
1: ते गाणं खूप आवडतं आम्हाला गाणं म्हणून ते राहावं म्हणतो आमच्या कुटुंबाला। बोलतोय आमच्या कुटुंबाला समजेल तिकडे गाण्यापेक्षा आलं आलं का गाण्यापेक्षा मॅडम गाणं समजेल तिकडे यावं येईल जास्त चांदणी बा ओके येईल ना गाणं
0: चालेल
1: नक्की राहू ओके थँक्यू धन्यवाद
0: धन्यवाद सर।

0: हॅलो,
1: नमस्कार सर.
0: मी संतोष बोलतोय सर, कुठून एकदा माहिती होता.
1: हा सर,
0: गजानन आदी बंधू तुझ्या मोर आया.
1: बरं,
0: थँक्यू.
1: थँक्यू सर.

0: हेलो
1: हेलो रेडिओ विश्वास.
0: हो सर, नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार सर.
1: आता आपलं येत्या रविवारपासून नवरात्रला म्हणजे सुरुवात होणार आहे, घटस्थापना येत्या दिवशी. आणि आता सगळीकडे आपले मात्याचे उद्घाटन होणार आहे, प्रतिष्ठापना होणार आहे, आणि 9 दिवस आपण पूर्ण एन्जॉय करणार आहे, पूर्ण आनंद घेणार आहोत नव्याच्या 9 दिवसाचे. तर अशा शुभप्रसंगी एक गाणं आहे, ज्याप्रमाणे आपण मातेची आराधना करणार आहोत त्याप्रमाणे माझ्या आवडीचं एक गीत आहे. तर ते अरे संसार संसार या चित्रपटातील आहे आणि गीताचे बोल आहे, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. असं हे गाणं आहे मॅडम. याच्यात आपली आईची जी महती म्हणजे आपल्याला जी जन्म देते तिची जी महती, त्याचप्रमाणे आता नवदुर्गा येणार आहेत त्या पण आपल्या जन्मदातीच आहेत, त्या अनुषंगाने हे गीत ऐकायचं आहे. आणि रेडिओ विश्वाची माझी जी आवड आहे मॅडम, माझी सुनबाई आहे ती नाशिकची होती आणि डाटा मॅटिक्सला कामाला होती. मी सहज एक ट्यून केलं, मी मला रेडिओची आवड आहे इतर केंद्रांची, सहज ट्यून केलं मी FM तर 90.8 जो रेडिओ विश्वास. आणि तुमचं जे ब्रीज वाक्य आहे मॅडम ते खूप छान आहे मॅडम, ब्रीज वाक्य जे आपलं रेडिओ विश्वास.
0: धन्यवाद.
1: खूप आवडतं. घरातील मंडळी आहेत माझी, मीराबाई फुलपगारे, छायापवन फुलपगारे, ज्योती मिलिंद फुलपगारे, नाथबाई एमाजी, उवी श्रुती, उर्वशी फुलपगारे आणि मुलगी आहे अलका प्रदीप बावणे, अर्णव बावणे, पूर्वा बावणे आणि मित्रमंडळी आमची दुधडे हायस्कूलची. आम्ही जवळजवळ 43 वर्षानंतर गेट टुगेदर केलं मॅडम. असे अनेक दुधडे हायस्कूलचे मित्र आहेत आणि खरंच आपला रेडिओ विश्वास म्हणजे खरंच विश्वासार्ह विश्वास ठेवण्यासारखाच आहे. आणि आपली जे केंद्रावरची जी गाणी असतात मॅडम, आता इतर रेग्युलर केंद्र आहेत जिल्ह्याचे, धुळे असो, जळगाव असो किंवा इतर नाशिक असो, तर आपल्या केंद्रावरून अशी दुर्मिळ दुर्मिळ अशी गाणी ऐकायला मिळतात. भक्ती संगीत असो, तुमचं युगलगीत असो किंवा नाट्यगीत असो किंवा भावगीत असो, मी काही वेळा ती जी गाणी जे इतर केंद्रावर ऐकलेली असतात ती गाणी मी ऐकून एका डायरीमध्ये नोंद करून ठेवतो आणि त्याप्रमाणे मी इतर केंद्राला पसंती पाठवतो. पण त्यांच्याकडे ती गाणीच उपलब्ध नसतात मॅडम, त्यामुळे मला रेडिओ विश्वास शिवाय पर्याय नाही. म्हणून रेडिओ विश्वास हा 24/7 म्हणतो ना आपण, त्याच्याप्रमाणे सदा सदा संगती सोपती असते मॅडम.
0: धन्यवाद सर.
1: धन्यवाद मॅडम. धन्यवाद. ऐक माझी.

0: नमस्कार, मला गाणं ऐकायचं होतं रामोर संबंध आज की रात मेरे दिल की सलामी लेले मूर्तिजापूर राजगृह नगर विजय करे.
1: ओके.

0: हॅलो, विलास कोल्डे बोलतो हॉटेलपासून.
1: नमस्कार सर.
0: हा, माझी पसंती घ्या ना.
1: हा सर.
0: मराठी चित्रपट जय तुळजा भवानी.
1: बरं, धन्यवाद.

0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हॅलो
3: हॅलो परमेश मॅडम.
2: हा सर बोला.
3: परमेश जयंती होती.
2: हा सर सांगा.
3: थोडीशी व्यवहार माझं टायटल सांगे.
2: बरं.
3: राजकारणाचं पिक्चर.
2: आपलं नाव सांगा सर.
3: माझं नाव प्रकाश नाईक, मी जनकल्याण बँकेत.
2: बरं चालेल.
3: ओके थँक्यू.

0: हॅलो.
1: हॅलो.
0: हां नमस्कार मॅडम.
1: हां बोला.
0: हां मी राजे भिंगोरे बोलतोय पुन्हा शिरपुशिवाजी चौक मधून.
1: हां बोला.
0: तर राणाची फार्मसी अशी आहे. पिक्चरचं नाव आहे प्रतिज्ञा धर्मेंद्राचं आणि दोन आहे मोरणी रे मोरणी माय जंगल की मोरणी.
1: बर
0: धन्यवाद.
1: चालेल सर. थँक्यू.
0: धन्यवाद.

0: हेलो।
1: हाँ नमस्कार मैडम।
0: नमस्कार सर।
1: हाँ मैं ना शुक्र ना शुक सोनाने बोलतो आहे। मला ते जितेंद्र रिंगा रायचा आशा पिक्चर आहे ना, त्याच्यातलं ते चलो बुलावा या हे गाणं लावायचं।
0: चालेल।
1: थँक्यू मॅडम। ओके
0: थँक्यू सर।

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

0: फिर कहो।
1: दीवाना।
0: फिर कहो।
2: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना।
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
4: अटी व शर्ती लागू।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या
0: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: प्यार

रसिक हो, नवरात्रानिमित्त विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा या खास मालिकेमध्ये आज सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर 2026 आजच्या भागामध्ये सहभागी झालेले पाहुणे आहेत नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर अडके यांची मुलाखत आपण ऐकू शकणार आहात 11:05 फक्त आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
7: जोरदार धमाका.
6: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
7: मजुरी विना अट फक्त 10%.
6: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
7: विना अट 100% सूट.
6: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
7: शुद्ध चांदीची नाणी
6: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
7: आजच भेट द्या
6: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
7: विश्वास नाशिककरांचा.
6: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या।
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 या क्रमांकावर.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड।
1: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
2: जोरदार धमाका,
1: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
2: मजुरी विना अट फक्त 10%,
1: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
2: विना अट 100% सूट,
1: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
2: शुद्ध चांदीची नाणी
1: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
2: आजच भेट द्या,
1: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आमच्या काही उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गीतप्रतिमा, सादरकर्ते रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9 प्रसारित होईल कार्यक्रम कालायत अस्मै नमः याचं पुनःप्रसारण, सादरकर्ते डॉक्टर रवी कुरान्ने. रात्री 11 आपण ऐकू शकणार आहात आपकी फरमाईश या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सकाळी 6:05 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश आयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या।
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

श्रोते हो, आजच्या श्लोकाच्या निरूपणाचे लेखन समर्थ भक्त सुजाताताई लेले यांनी केले आहे. त्यांच्या वतीने त्याचे वाचन मी करत आहे. श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 192.

श्रीराम। श्रोते हो, देहबुद्धी असेपर्यंत ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही। मीपणाने जाणून घ्यायचे असेल तर अज्ञान तसेच राहते, असे मागील श्लोकात समर्थांनी सांगितलेले आहेच। ब्रह्मस्वरूप हे मनाला न कळणारे आहे। ब्रह्म किंवा आत्मा स्वसंवेद्य असल्याने कळण्याच्या पलीकडचे आहे। सर्वात तेच व्यापून असल्याने ब्रह्म इकडून तिकडे जात नाही। परमात्मा निर्गुण, निराकार आणि अद्वैत स्वरूपाचा आहे। त्याच्या अनुभूतीत साधक परमात्मा, संग निसंग, जाणणारा जाणण्यायोगे असे सर्व द्वैत नाहीसे होते। त्यामुळे सर्वोच्च ध्यान म्हणजे कोणत्याही दुसऱ्या वस्तूचा विचार न करता त्या अद्वैत निराकार चैतन्य स्वरूपात स्थिर होणे हेच होय। मना नकळे म्हणजे जो सर्वोत्तम असा अंतरात्मा आहे त्याचे स्वरूप मनाला आकलन होण्याजोगे नाही। मनाला वाटते ते जाणून घ्यावे तरीही त्याला सर्व शून्यच भासते। त्याचे रूप मनाला कळत नाही असा निर्देश परब्रह्माच्या निर्गुण स्वरूपाकडे आहे। ब्रह्म हे कोणत्याही आकारात, रंगात किंवा रूपात बांधता येत नाही आणि दिसतही नाही। जेथे वाचा

श्रोते हो, अंतरात्मा हा अद्वितीय आहे. ब्रह्मा सारिखे दुसरे, पाहता काय आहे खरे, ब्रह्मदृष्टांत उत्तरे, कदा नसाहे श्रीराम. श्रोते हो, समर्थ रामदास स्वामी ब्रह्मस्वरूपाला आकाशाचा दृष्टांत देतात. आकाश अनुभवा येते, स्वरूप अनुभवा पुरते, म्हणून या आकाशाते साम्यता न घडे श्रीराम. दुजे विणते ध्यान सर्वोत्तमाचे, जिथे ध्याता, ध्येय आणि ध्यानाची प्रत्यक्ष क्रिया अशी त्रिपुटीच शिल्लक राहत नाही, म्हणजे साधक आणि परमात्मा असा द्वैत भावच उरत नाही, तेच ध्यान सर्वोत्तम आहे असे समर्थ म्हणतात. ध्यान करणारा आणि ज्याचे ध्यान केले जाते हे दोन्ही एकरूप होणे ही अद्वैताची अवस्था आहे. ब्रह्म होऊनच ब्रह्म अनुभवाला येते. देहबुद्धीचे थोरपण परब्रह्मी न चाले जाण, तेथे होतसे निर्वाण अहम भावासी श्रीराम. श्रोते हो, परमात्मस्वरूप एकच एक असल्याने आपल्या मनाचा तेथे प्रवेश होऊ शकत नाही. त्या स्वरूपाच्या ठिकाणी संग किंवा निस्संग हे दोन्ही सहन होत नाही. मी ध्यान करणार आहे किंवा ध्यान करणारा नाही, या दोन्हीही कल्पना संपून कल्पनातीत असे जे न सांगता येण्याजोगे आहे ते उरते, ते त्या सर्वोत्तमाचे ध्यान होय. कोणत्याही कल्पनेचा संग न राहता कल्पनातीत होऊन स्वस्थ होणारा हाच सर्वोत्तमाच्या ध्यानाचा अधिकारी होय. सोडिता तया संगासी ऐक्य होय निसंगासी, कल्पने वीण प्राप्तीसी अधिकार ऐसा श्रीराम. असे समर्थ दासबोधात म्हणतात. संग आणि निस्संग हा भेद द्वैतावर आधारलेला आहे. जिथे दुसरे काही नसेल तर संग कोणाशी करायचा आणि कोणापासून निस्संग राहायचे, या अवस्थेची काही लक्षणे संतांच्या अनुभवातून किंवा दृष्टांतातून आपल्याला समजतात बरं का, परंतु ती प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय केवळ शब्दांनी पूर्णपणे समजता येणार नाहीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी ज्याला शोधत आहे ते बाहेर कुठेतरी असलेले रूप नाही, ते माझ्याच अंतकरणात असलेले चैतन्य आहे. ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केले आहे, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय याचा भेद नाहीसा होणे हीच परिपूर्ण अनुभूती आहे. ज्याला पाहत होतो तेच माझे स्वरूप आहे. नदी, वृक्ष, प्राणी, माणूस, स्वतःचे शरीर, नावे आणि रूपे वेगवेगळी असली तरी त्यात व्यापून असलेले तत्व एकच आहे. यासाठी ज्ञानेश्वरांनी लाट आणि समुद्र, आकाश, सूर्यप्रकाश असे सुंदर दृष्टांत दिले आहेत. लाट म्हणते मी वेगळी, परंतु तिचे खरे स्वरूप समुद्रच असते ना. त्याचप्रमाणे जीव स्वतःला परमात्म्यापासून वेगळा मानतो, पण अनुभवाच्या क्षणी हा भेद संपतो. शेवटी मी परमात्म्याला पाहिले हा अनुभवच उरत नाही, कारण पाहणारा मी आणि पाहिलेले परमात्म स्वरूप याचा भेदच नाहीसा होतो आणि उरते ते केवळ एक आणि एक अखंड चैतन्य. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ना तरी इंद्रियाचे निमिळे, जेथ मनही नवचे आले ते आत्मतत्व जाणीजे. जय

रसिक हो, आता एक विशेष निवेदन. दसरा दिवाळीचा सण आणि दागिन्यांची खरेदी म्हणजे आनंदाला मिळालेली एक खास झळाळी. हा आनंद आणखी खास करण्यासाठी अडावतकर ज्वेलर्सची धमाकेदार सणासुदीची ऑफर. प्रत्येक आवडत्या गोल्ड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 10% सूट, तर नैसर्गिक डायमंड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 100% सूट. याशिवाय लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट गोल्ड कॉईन, प्युअर सिल्व्हर कॉईन, नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट आणि फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी. चला तर मग, वाट कसली बघताय? अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे जरूर संपर्क करा.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या।
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आय एम पी एस सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे विश्वास बँक

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या,
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक। रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज। This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या,
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

नमस्कार नमस्कार मंडळी, ऐकलत ना, मैं हूँ डॉन। आओ, 1000% खरं ते, कारण हा नुसता डॉन नाहीये तर हिंदी चित्रपट सृष्टीचा तो सिकंदर आहे। होय, मुकद्दर का सिकंदर, शिवाय तो हिंदुस्थानी आहे, तो अँथनी आहे, ग्रेट गॅम्बलर आहे, झालंच तर मिस्टर नटवरलाल आहे, बॉलिवूडची तो शान आहे, कालिया आहे, तो महान आहे, मर्द आहे, जादूगर आहे, आणि एकाच शब्दात सांगायचं झालं तर तो शहनशाह आहे। होय मित्रांनो, तो अमिताभ आहे, महानायक अमिताभ बच्चन। आणि याच आपल्या लाडक्या महानायकाचा आज आहे वाढदिवस, बर्थडे। वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण सगळे त्यांना, आणि सांगूया, लोगों ने तो लाए होंगे बड़े बड़े नजराने, तेरे लिए हम अपना दिल लाए। हैप्पी बर्थडे बिग बी, हैप्पी बर्थडे।

श्रोते हो, आज 11 ऑक्टोबर रविवार, आज आपल्या गीत प्रतिमेचा रेडिओ शो आणि आजच सुपरस्टार अमिताभ बच्चनचा बर्थडे वाढदिवस. केवढा छान योगायोग आहे नाही हा. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि बिग बीचे जगभरातले तमाम चाहते आपल्या सगळ्यांतर्फे त्यांचं खूप अभिनंदन, शुभेच्छा आणि दीर्घायुष्यासाठी शुभचिंतन. कारण अमिताभ म्हणजे शक्ती, अमिताभ म्हणजे शोले, अमिताभ म्हणजे सौदागर. कहाण्या, किस्से, ऐकायचा एक किस्सा ऐका. किस्सा तोही खुद्द त्याच्याच आवाजात. मेरे पास आओ मेरे दोस्तों, एक किस्सा सुनो.

काय ऐकलात ना हा अस्सल बॅरिटोन व्हॉइस, भारदस्त तरीही भावपूर्ण आवाज, असा नैसर्गिक घनगंभीर आवाज म्हणजे निसर्गाचीच देणगी. आणि ही देणगी लाभली आहे अमिताभ बच्चनना. याच आवाजाच्या जोरावर त्यांनी स्वतःची खास शैली, एक स्टाईल डेव्हलप केली. डायलॉग डिलिव्हरी अशी जबरदस्त की सुनते राहो बस. खास अमिताभसाठी डायलॉग्स लिहिले गेले, संवाद लिहिले, संबंध थिएटर श्वास रोखून तो भरदार आवाज ऐकत असतो. हे पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं. बापरे, बड़ा बड़ी छुट्टी के लिए याच आवाजान सरल विचार लेना. ऐ मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है आई?

सात हिंदुस्थानी हा 1969 चा सिनेमा, सात पैकी एक हिंदुस्थानी म्हणून अमिताभनं रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल ठेवलं. पहिलं पाऊल ठेवलं आणि पाहता पाहता अख्खा पडदाच व्यापून टाकला. 50 वर्षाहून अधिकची करिअर, जवळजवळ 200 चित्रपट, कित्येक पुरस्कार, मानसन्मानांची तर गणतीच नाही. सगळे किरदार, सगळे रोल, सगळ्या भूमिका पाहणं, कधी जय विजय, कधी डॉन, कधी अँथनी गोन्साल्विस, सिकंदर, सुबीर, अमित, राज मल्होत्रा, नमक हराम, मिली, चुपके चुपके, याराना, दोस्ताना, लावारिस, अहो किती चित्रपट सांगावेत, किती तरी असे चित्रपट, नवे बच्चनपट, कधी अग्निपथ तर कधी आलाप, एवढी प्रचंड रेंज. कोई गाता नै सो जाता.

विजय. विजय हे नाव अमिताभच्या तब्बल 19 चित्रपटातल्या नायकाचं नाव आहे. अमिताभ कोणत्याही भूमिका करू शकतो, तसा तो दोन्ही हातांनी लिहू शकतो. एम्बिडेक्स्ट्रस असं म्हणतात अशा दुर्मिळ लोकांना, दोन्ही हातानं लिहू शकणाऱ्यांना. आणि त्यांची विलक्षण इच्छाशक्ती, विल पॉवर. पहा, जंजीर पूर्वी ओळीनं 12 चित्रपट फ्लॉप झाले होते, आपटले होते त्यांचे. पण जंजीरनं इतिहास लिहिला. अँग्री यंग मॅन तयार झाला आणि त्यानं तरुणाईला आवाज दिला. नंतर मात्र या अँग्री यंग मॅननं कधी मागं वळून पाहिलंच नाही. बस रगदी निशाने पे जान.

मित्रांनो, अमिताभ बच्चन इतक्या भूमिका करूनही कधीही टाइपकास्ट मात्र झाले नाहीत. कणखर, रांगडा, तेवढाच संवेदनशील, नरम नाजूक, कधी गंभीर तर कधी विनोदी, कधी खळखळून हसविणारा तर कधी धोधो रडविणारा असा महानायक शतकातून एकदाच अवतरतो मंडळी. होय, एकदाच. सगळा देश अमिताभवर प्रेम करतो. कुलीच्या सीटवर अमिताभ जखमी झाले तेव्हा आठवतंय ना, देशभर लोकांनी प्रार्थना केली, पूजा केल्या. लोकांचं एवढं प्रेम आणि एवढी मोठी स्टारडम लाभलेला हा एकमेव नायक, वन अँड ओनली वन. खरंच मुकद्दर का सिकंदर कौन कहलाएगा, बिग बी हर कौन.

0: मित्रांनो, अमिताभ बच्चन आज वयाची 84 वर्ष पूर्ण करतायत, पण आजही तीच ऊर्जा आणि तेच प्रोफेशनलिझम. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपण सगळे त्यांचे फॅन, त्यांना आता हे सांगूया, सर कोण बनेगा करोडपतीचे तुम्ही होस्ट आहात, पण खरे करोडपती तुम्हीच आहात. लोकांचं प्रेम, आदर आणि अभिमान तुम्हीच आहात. परमेश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य देवो, दीर्घायुष्य देवो. मित्रांनो, अमिताभ यांच्या आवाजात काही ऐकणं हाच एक अनुभव असतो वेगळा. आणि त्यांच्याच आवाजात जर त्यांचेच वडील सुप्रसिद्ध कवी श्री हरिवंश राय बच्चन यांचीच एक कविता जर ऐकायला मिळाली तर अमिताभच्या चाहत्यांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी ती एक अत्यानंदाची गोष्ट असेल. अग्निपथ. होय, अग्निपथ ही प्रेरणादायी कविता ऐकूया त्यांच्या आवाजात. अक्षरशः शहारे येतात ऐकताना. श्रोते हो, अद्भुत व्यक्तिमत्वाच्या या महानायकाला आपल्या सगळ्यांच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ, शुभरात्री.
1: अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. वृक्ष हो भले खड़े, हो बड़े हो घने, एक पत्र छाह भी मांग मत, मांग मत, मांग मत. अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. तू न थकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, तू न झुकेगा कभी. कर शपथ, कर शपथ, कर शपथ. अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. ये महान दृश्य है, चल रहा मनुष्य है, अश्रु श्वेद रक्त से लथपथ, लथपथ, लथपथ. अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ.
2: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
3: जोरदार धमाका.
2: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
3: मजुरी विना अट फक्त 10%.
2: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
3: विना अट 100% सूट.
2: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
3: शुद्ध चांदीची नाणी
2: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
3: आजच भेट द्या.
2: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, संगीतकार उषा खन्ना यांच्या आवाजात. शब्दरचना आहे जान निसार अख्तर यांची आणि हे गीत ऐकणार आहोत हम सब चोर है या चित्रपटामधलं.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: ऐकूया आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत. शेवान रिझवी यांची ही गीतरचना आहे. दिल और मोहब्बत या चित्रपटामधली. संगीत दिलं आहे ओ पी नय्यर यांनी.
2: कहां से लाई हो जा

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: आशा भोसले आणि तलत अजीज यांनी गायलेलं लोरी या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात। गीतकार बशर नवाज, संगीतकार खय्याम।

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या।
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं आखरी रस्ता या चित्रपटामधलं, मोहम्मद अजीज आणि एस जानकी यांच्या आवाजात, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल।

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांडे. आपण ऐकता आता रेडिओ विश्वास, कम्युनिटी रेडिओ 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज. कालाय तस्मै नमः. कहाणी जुबली कुमारची. की पुरुष बली नाही होत समय होत बलवान, मिलन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, काळ हे सर्व आपल्याकडनं करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. कालाय तस्मै नमः अंतर्गत आज आपण बोलणार आहोत जुबली कुमार म्हणजे राजेंद्र कुमार विषयी. राजेंद्र कुमारचा पुढचा सिनेमा होता जेमिनीचा जिंदगी. दिग्दर्शक होते रामानंद सागर. यात राजेंद्र कुमार, संगीत शंकर जयकिसन, राजेंद्र कुमार सोबत वैजयंतीमाला, राजकुमार, पृथ्वीराज कपूर, मेहमूद, गीतकार शैलेंद्र आणि हसरत.
1: पहले मिले थे सपनों में और आज सामने पाया, हाय को

यातला एक गाणं मन्नाडेच्या आवाजात होतं, यात बराच वाद होता. राजेंद्र कुमार म्हणणार होतं की हे गाणं रफीनी गावं, पण शेवटी ते शंकर दे किसन, ते कोणाचं कशाला ऐकणार. गाणं एकदमच उत्तम होतं मन्नाडेच्या आवाजात.

पुढचा सिनेमा होता आरजू, रामानंद सागर लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित. यात राजेंद्र कुमार, साधना व फिरोज खान, संगीतकार शंकर किशन. असं म्हणतात की या सिनेमाकरता शंकर सिंग यांनी 10 लाख रुपये मानधन घेतलं होतं. राजेंद्र कुमारपेक्षाही दुप्पट. गाणी सर्वच उत्तम होती. सिनेमाचं बजेट 60-70 लाखाचं होतं. धंदा 1 कोटीच्या वर गेला. तो फक्त भारत

0: अर्थात आवड ज्याची त्याची, पण लोकप्रियता कसोटी लावायची तर सर्वात लोकप्रिय गाणं हेच होत,
1: बेदर्दी बाल मा तुझको मेरा मन याद करता।

हा सिनेमा पूर्णपणे काश्मीरला शूट केला होता, पण केवळ या गाण्यासाठी फार वाट पाहावी लागली. सर्व शूटिंग तिथे थांबलं. साधना परत मुंबईला आली. काही दिवसानंतर जेव्हा रामानंद सागर यांना हवा तसा मोसम मिळाला, लगेच साधनाला बोलावून घेतलं. 2 दिवसात गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं. तो जमानात राजेंद्र कुमारचा होता, ज्युबिली कुमार. आतापर्यंत घेतलेले जवळजवळ सर्वच सिनेमे सिल्वर ज्युबिली होते. पुढचा सिनेमा पण सिल्वर ज्युबिली, विनस पिक्चर मद्रासचा सूरज, दिग्दर्शक टी प्रकाश राव, राजेंद्र कुमार, वैजयंतीमाला, जॉनी वॉकर, अजित, गजानन जहागीरदार आणि मुमताज एका दासीच्या भूमिकेत होती. हा एक पोशाखी राजाराणीचा चित्रपट होता. चेहरे पे गिरी जुल्फे कह दो तो हटा दूं मैं गुस्ताख.

या सिनेमात शंकर खान यांनी एक नवीन गायिका आणली, ती म्हणजे शारदा अय्यंगार, शारदा या नावाने. तिचं गाणं एवढं गाजलं की बस या काळापर्यंत म्हणजे 1966 पर्यंत बेस्ट प्लेबॅक सिंगरचं एकच अवॉर्ड होतं, मेल किंवा फिमेल. पण या सिनेमातली दोन्ही गाणी इतकी गाजली, एक रफीच्या आवाजात आणि दुसरं शारदाच्या आवाजात, की शेवटी फिल्मफेअरला प्लेबॅक सिंगर मेल आणि प्लेबॅक सिंगर फिमेल असे दोन अवॉर्ड करावे लागले आणि शारदाला ते अवॉर्ड मिळालं. ते गाणं होतं तितली उडी उड जो चली फूल ने कहा आजा मेरे पास.

आपल्याकडे साधारणतः लग्न समारंभात लोकप्रिय गाणी बँडवर वाजवतात. 1966 साली भारतात साधारणतः 4.5 लाख लग्न झाले असतील. त्यातील बहुतेक सर्वात लग्नाच्या बँडमध्ये हे गाणं होतच होतं, ते म्हणजे मोहम्मद रफीचं, ज्याला त्यांना अवॉर्ड पण मिळालं होतं.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं, आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत मुकेश यांच्या आवाजात. हे गीत आहे कहानी किस्मत की या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
2: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
1: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे।
2: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
1: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
2: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल। JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल।
1: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत।
2: ऍडमिशन आणि अधिक माहिती साठी आजच संपर्क करा
3: 9146773425।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: बेहरूज चॅटर्जी यांनी गायलेलं रवींद्र रावल यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, बेजुबान या चित्रपटामधलं। या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8800016500 आणि 8800.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात कैफी आझमी यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे नैना या चित्रपटामधलं. संगीतकार शंकर जयकिशन.

0: रसिक हो, नवरात्रानिमित्त विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा या खास मालिकेमध्ये आज सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर 2026 आजच्या भागामध्ये सहभागी झालेले पाहुणे आहेत नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर अडके यांची मुलाखत आपण ऐकू शकणार आहात 11:05 फक्त आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पुरस्कार या चित्रपटामधलं SH बिहारी यांची शब्दरचना. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना आहे अंजान यांची, गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं आणि हे गीत आपण ऐकूयात बेगाना या चित्रपटामधलं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गीतकार रवींद्र जैन यांचं संगीत असलेलं सौदागर या चित्रपटामधलं गीत, आणि हे गीत ऐकणार आहोत मन्ना डे यांच्या आवाजात.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. अमर प्रेम चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्स रे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राईड, जेल रोड.

0: वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय? आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या आवाजात. ही शब्दरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची आणि हे गीत ऐकूयात कारवा या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: अमित कुमार यांनी गायलेलं तिसरी कसम या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांची शब्दरचना, राहुल देव बर्मन यांचं संगीत.

0: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत चला मुरारी हिरो बनने या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे योगेश यांचं. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.
1: देखो मेरी तरफ, देखो, क्या मैं सोचती हूं? जो दिल में आता है वही करती हूँ. जितनी दुनिया की परवाह करोगे अपने आप से दूर होते जाओगे.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: कार्यक्रमात आता ऐकूयात आज की ताजा खबर या चित्रपटामधलं गीत. गीतरचना हसरत जयपुरी यांची, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.
1: Ha ha ha ha ha.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: हॅलो.
1: हॅलो.
0: नमस्कार सर.
1: नमस्कार. मी मुरलीधर ढोले, वडोदा जिल्हा, जळगाव खंदेश. काही आज आहे रविवार. आपला नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात होते. आज आपले नवदुर्गा, आपल्या शारदा, सगळ्या आपल्या जवळ्या हे आहे, देवे आहेत, त्यांचं आज आगमन होणार आहे. आणि 10 दिवसाचा आपला नवरात्र उत्सव एकदम शानदार पार पडते. आणि आमच्या गावात बी आम्ही 5-7 दुर्गा मंडळ आहेत, त्यांना बी असं त्यांचं बी असं आहे की फार छान उत्सव होता. पूजा आरती आणि काही कार्यक्रम ठेवतो आम्ही, त्या निमित्तानं काही भजन कीर्तन काही असे स्पर्धा ठेवतो. काही अशा कारणानं आमच्या गावामध्ये असा उत्सव होत राहते.
0: बर,
1: तर आजच्या कार्यक्रमामध्ये एक हिंदी गाणं ऐकायचं आहे म्हणजे देवीचं.
0: बरं,
1: नाना पाटेकर वर चित्रित झालेला आहे आणि डिंपल कपाडिया आज नाना पाटेकर आपल्याला राहिले नाही आणि त्यांच्यावर चित्रित झालेला आहे. चित्रपट आहे क्रांतीवीर आणि गाण्याची बोल आहे, जय अंबे जगदंबे मा तेरे दंपे है दुनिया.
0: बरं, चालेल.
1: काही मित्रांची नावं घेऊ इच्छितो.
0: हो सर.
1: सर्वप्रथम या भजन या गाण्याचा आपण आनंद घ्यावा. माझे मित्र आहेत अनंत भुते, पी एस नावकर, संतोष वसाने, संतोष काटे आणि संतोष भाऊ सोनार आणि भागवत झालते आणि सर्व माझे ऐकणारे भक्तगण यांना बी सुद्धा हे डेडिकेट आहे.
0: बरं,
1: धन्यवाद.
0: धन्यवाद सर.

0: हेलो,
1: हेलो मैडम,
0: नमस्कार सर।
1: नमस्कार, आपके फोन में
0: हो सर?
1: हाँ, मैं गाने रिलीज होता मैडम।
0: बोला सर।
1: फिल्म अशी समृद्धि, फिल्म समृद्धि समृद्धि
0: बर
1: 1964 पिक्चर समृद्धि
0: बर।
1: आणि हे आवाज येला तुझे कांदणी हे गाणे बोले, आणि डायरेक्टर मध्ये संगीतकांना सर आली आणि गीतकार सतीश बरजून सर नाही
0: बर।
1: ते गाणं खूप आवडतं आम्हाला गाणं, म्हणून ते राहावं म्हणतो आमच्या कुटुंबाला। बोलतोय आमच्या कुटुंबाला समृद्धी पिक्चर गाण्या सर आलं ना, आलं का गाण्या सर?
0: मॅडम
1: गाणं समृद्धी पिक्चर यावं येईल असं चांदणी बा, ओके येईल ना गाणं?
0: चालेल,
1: नक्की लावा। ओके, थँक्यू, धन्यवाद
0: धन्यवाद सर।

0: हॅलो,
1: नमस्कार सर.
0: मी संतोष बोलतोय सर, कुठून फार माहिती हो का?
1: हा सर.
0: गजानना आदी बंधू तुझ मोर आया.
1: बर,
0: थँक्यू
1: थँक्यू सर.

0: हेलो
1: हेलो रेडिओ विश्वास.
0: हो सर, नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार सर.
1: आता आपलं येत्या रविवारपासून नवरात्रीला म्हणजे सुरुवात होणार आहे, घटस्थापना येत्या दिवशी. आणि आता सगळीकडे आपले मात्याचे उद्घाटन होणार आहे, प्रतिष्ठापना होणार आहे, आणि 9 दिवस आपण पूर्ण एन्जॉय करणार आहे, पूर्ण आनंद घेणार आहोत नव्याच्या 9 दिवसाचे. तर अशा शुभप्रसंगी एक गाणं आहे, ज्याप्रमाणे आपण मातेची आराधना करणार आहोत त्याप्रमाणे माझ्या आवडीचं एक गीत आहे. तर ते अरे संसार संसार या चित्रपटातील आहे आणि गीताचे बोल आहे, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. असं हे गाणं आहे मॅडम. याच्यात आपली आईची जी महती म्हणजे आपल्याला जी जन्म देते तिची जी महती, त्याचप्रमाणे आता नवदुर्गा येणार आहेत त्या पण आपल्या जन्मदात्रीच आहेत, त्या अनुषंगाने हे गीत ऐकायचं आहे. आणि रेडिओ विश्वाची माझी जी आवड आहे मॅडम, माझी सुनबाई आहे ती नाशिकची होती आणि डाटा मॅटिक्सला कामाला होती. मी सहज एक ट्यून केलं, मी मला रेडिओची आवड आहे इतर केंद्रांची, सहज ट्यून केलं मी FM तर 90.8 जो रेडिओ विश्वास. आणि तुमचं जे ब्रीद वाक्य आहे मॅडम ते खूप छान आहे मॅडम, ब्रीद वाक्य जे आपला रेडिओ विश्वास.
0: धन्यवाद.
1: खूप आवडतं. घरातील मंडळी आहेत माझी, मीराबाई फुलपगारे, छाया पवन फुलपगारे, ज्योती मिलिंद फुलपगारे, नागबाई एमाजी, उवी श्रुती, उर्वशी फुलपगारे आणि मुलगी आहे अलका प्रदीप बावणे, अर्णव बावणे, पूर्वा बावणे आणि मित्रमंडळी आमची दुधडे हायस्कूलची. आम्ही जवळजवळ 43 वर्षानंतर गेट टुगेदर केलं मॅडम. असे अनेक दुधडे हायस्कूलचे मित्र आहेत आणि खरंच आपला रेडिओ विश्वास म्हणजे खरंच विश्वासार्ह विश्वास ठेवण्यासारखाच आहे. आणि आपली जे केंद्रावरची जी गाणी असतात मॅडम, आता इतर रेग्युलर केंद्र आहेत जिल्ह्याचे, धुळे असो, जळगाव असो किंवा इतर नाशिक असो, तर आपल्या केंद्रावरून अशी दुर्मिळ दुर्मिळ अशी गाणी ऐकायला मिळतात. भक्ती संगीत असो, तुमचं युगलगीत असो किंवा नाट्यगीत असो किंवा भावगीत असो, मी काही वेळा ती जी गाणी जे इतर केंद्रावर ऐकलेली असतात ती गाणी मी ऐकून एका डायरीमध्ये नोंद करून ठेवतो आणि त्याप्रमाणे मी इतर केंद्राला पसंती पाठवतो. पण त्यांच्याकडे ती गाणीच उपलब्ध नसतात मॅडम, त्यामुळे मला रेडिओ विश्वास शिवाय पर्याय नाही. म्हणून रेडिओ विश्वास हा 24/7 म्हणतो ना आपण, त्याच्याप्रमाणे सदा सदा संगती सोपती असते मॅडम.
0: धन्यवाद सर.
1: धन्यवाद मॅडम. धन्यवाद. ऐकवाजी.

0: नमस्कार, मला गाणं ऐकायचं होतं रामोसा मधलं, आज इतकी रात मेरी दिल की सलामी ले ले, मूर्तिजापूर राजगृह नगर विजय खरे.
1: ओके.

0: हॅलो, विलास कोर्टे बोलतो हॉटेलपासून.
1: नमस्कार सर.
0: हा, माझी पसंती घ्या ना.
1: हा सर.
0: मराठी चित्रपट जय तुळजा भवानी.
1: बरं, धन्यवाद.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हॅलो.
3: हॅलो परमेश मॅडम.
2: हा सर बोला.
3: अरे परमेश जयंती होती.
2: हा सर सांगा.
3: थोडीशी व्यवहार माझं टायटल सांगे.
2: बरं.
3: राजकारणाचं पिक्चर.
2: आपलं नाव सांगा सर.
3: माझं नाव प्रकाश नाईक, मी जनकल्याण बँकेत.
2: बरं चालेल.
3: ओके थँक्यू.

0: हेलो,
1: हाँ नमस्कार मैडम।
0: नमस्कार सर।
1: हाँ मैं ना शुक्र ना शुभ सोनाने बोलतो आहे। मला ते जितेंद्र रिना रायचा आशा पिक्चर आहे ना, त्याच्यातलं ते चलो बुलावा या हे गाणं लावायचं।
0: चालेल,
1: थँक्यू मॅडम। ओके
0: थँक्यू सर।

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन.

0: डिक्शन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3,000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे हिम्मत या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेले गीत आता आपण ऐकणार आहोत. गीत रचना आहे एम जी हसवत यांची, संगीतकार तिलक राज, आणि हे गीत आहे भीगी पलखे या चित्रपटामधलं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात गीतकार कवी प्रदीप यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे चित्रगुप्त यांनी आणि हे गीत ऐकूयात कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं.

रसिक हो, नवरात्रानिमित्त विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: फक्त रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच.

व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380106508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: ऐग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे. साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

गाणी फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

0: प्लस टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

तुमच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोध कथा आपण ऐकू शकणार आहात या सुखानुया या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनः प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखानुया.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.
2: राज कपूर की नीली आंखें, देवानंद की चाल, धर्मेंद्र का मर्दाना पंत,

सूर विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: ऐग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि 83800 1600 12.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे

0: gifts. Exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
5: त्या परम चैतन्याशी असलेलं आपलं नातं ज्ञात झालं की आपोआप व्यर्थ नात्यांची मोहमाया दूर होते. रामदासांनी हे जीवनाच्या आरंभीच जाणलं. रामदास स्वामी हे संचारी सत्पुरुष होते वाऱ्यासारखे. एखाद्या स्थळाचा मोह सुद्धा त्यांना बांधू शकला नाही. तिथं लौकिक नात्याची गोष्टच वेगळी. मरणाचे स्मरण असावे हा प्रेमळ चटका देऊन हरिभक्तीशी सादर व्हावे असा हितोपदेशही त्यांनी केला. सांगाती केवळ स्थूल सुखापुरतेच आहेत. त्यांच्या रागलोभात अमृतमय जीवन व्यर्थ गमावण्यापेक्षा आत्म्याचे अनुबंध ज्याच्याशी जडले आहेत त्या रामाशी नातं गुंफणं ज्याला कळलं तोच रामदासी झाला.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा

0: कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचा आहे, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

चूर विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे, रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.